मध्यमधारे 249.60 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। छोटे हो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटीवरही उपलब्ध आहे। आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 8 श्रावण शके 1948 अर्थात 30 जुलै 2026 सकाळचे 5:55

सहस्वरात चंद्रशेखर अष्टकम आपण ऐकलत. गिर्वाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 आणि 15 सेकंद झालेत. ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

सुरेश भट यांची भोपाळी, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात बेला शेंडे आणि सहकार्याने गायलेली विजया खांडेकर यांची रचना.

संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत, अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरात. प्रभातवंदन या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर श्रेयस होकडबे यांची रचना गातात विकास जोशी.

संत मीराबाई यांची रचना ज्योतिका राय यांच्या आवाजात आपण ऐकलीत. प्रभातवंदन या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी वसंत बापट यांची रचना समूह स्वरात.

0: समूहस्वरात वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 6:40 झाले. कृषी वार्ता या कार्यक्रमात भेंडी लागवड याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर आहे महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, फळभाज्यामध्ये भेंडीला निर्यातीसाठी सर्वात जास्त मागणी आहे, कारण आपल्याकडच्या हवामानात भेंडीच्या प्रमाणित मानकांची भेंडी उत्पादित होऊ शकते आणि वर्षभर कमी जास्त प्रमाणात भेंडीचं उत्पादन आपण घेऊ शकतो. विशेषतः उन्हाळ्यात गुणवत्तेचे आणि जास्तीचे उत्पादन आपल्याला मिळू शकतं. 30x10 cm अंतरावर पेरणी अगर टोकन पद्धतीने भेंडीची लागवड सरीमध्य पोटात अगर सपाट वाफे पद्धतीने करावी. चांगली पूर्व मशागत करून घेतलेल्या जमिनीत उपलब्धतेनुसार एकरी 10 टन कुजलेलं शेणखत घालावं. भेंडीला 5 गोण्या सुपरफॉस्फेट, 3 पोती युरिया आणि 2 गोण्या सुपरफॉस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खतांची मात्रा द्यावी. भेंडीची लागवड जून, जुलै आणि ऑगस्ट तसंच जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण करू शकतो. 2 ओळीतील अंतर फुटभर आणि 2 रोपातील अंतर टिचभर राहील अशा बेतानं एका ठिकाणी एकच बी टोकावं. 15 दिवसात नवीन बी लावून नांगेत भरून ते तयार करून घ्यावेत. जमिनीच्या योग्य

0: नुसार पाण्याच्या पाळ्या देत राहावं, याशिवाय कोळपणी अगर भर द्यावी. शेत हे तणविरहित ठेवणं महत्वाचं आहे. लागण केल्यानंतर जातीनिहाय साधारणतः 1.5 ते 2 महिन्यांनी भेंडी ही तोडणीसाठी तयार होते. पुढे 1.5 ते 2 महिन्यात भेंडीचं उत्पादन मिळत राहतं. भेंडी फळाची काढणी ही भेंडी कोवळी लुसलुशीत असताना करणं अपेक्षित आहे. जून अथवा मोठ्या आकाराच्या भेंड्यांना गिराईक घेत नाही, म्हणून भेंडीची दिवसाआड तोडणी करणं अपेक्षित आहे. निर्यात करायची असेल तर लांबी, गोलाई, आकार इत्यादी गोष्टी विचारात घेऊन प्रतवारी करावी, योग्य प्रकारे पॅकिंग करावं आणि मग ती निर्यातीसाठी पाठवावी. एकंदरीतच भेंडी हे कमी उत्पादन खर्चात भरपूर उत्पन्न देणारं असं पीक आहे आणि यामुळेच शेतकरी बांधवांनी याची लागवड करणं हे खूप महत्वाचं आहे.
1: भेंडी लागवड याविषयीची माहिती महेश नामदार यांनी आत्ताच दिली. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. शेवटी आता हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामानाचा अंदाज असा आहे, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी आज मुसळधार पाऊस, तसंच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आणि गोवा राज्यातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, बरेच वेळेला पालक किंवा मुलं स्वतः सुद्धा तक्रार करत असतात की भूक अजिबात लागत नाही किंवा खूप चटपटीत खावंसं वाटतं आणि शाळेला गेल्यानंतर मुलं डबा संपवत नाहीत किंवा त्यांना फास्ट फूड हवं असतं. तर भूक न लागणं किंवा अतिभूक लागणं ह्या समस्या आहेत का आणि याच्यावरती उपचार करणं पॉसिबल आहे का?
2: भूक लागणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भूक ही लागायला हवीच आणि मुलांना तर लागणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. फक्त हे कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळा आपण थोडासा नैसर्गिक आहार ज्यावेळा सोडून बाजूच्या गोष्टीकडे वळतो त्यावेळेला काही चटपटी गोष्टी बाहेरच्या असतील तर त्याच्यामध्ये काही वेळेला अशा गोष्टी त्यात मिसळल्या जातात की जेणेकरून त्या मुलांना ती सवय लागावी, हा त्यात एक भाग असतो. जर का घरच्या घरी केलेले पदार्थ व्यवस्थितरित्या असतील आणि त्यांना नैसर्गिक त्याच्याबरोबर जर खाण्यापिण्याचं जे काय फळं असतील पालेभाज्या असतील यांचं प्रमाण योग्य व्यवस्थित असेल तर शक्यतो या गोष्टी फारशा होत नाहीत. पण आपण खूपच चटपटीत करायची आणि तशीच जर सवय लागली तर मग ते भूक लागणं म्हणण्यापेक्षा माइंड सेटअप होतो की मला ते खावंसं वाटतंय असं आहे. पूर्वीच्या काही लोकांचा अभ्यास केलेला आहे त्या लोकांनी की जंगलातील लोकांचा अभ्यास केला किंवा प्राण्यांचा अभ्यास केला तर त्यांना एकदा खाल्यानंतर सहसा भूक लागत नाही कारण ती पोटेन्शियल म्हणण्यापेक्षा ती क्षमता त्या अन्नामध्ये असते की परत भूक लागूच नाही. कारण हे सगळे तुमचे जे म्हणजे भूक लागण्याचे सेंटर

0: वगैरे आहे ते व्यवस्थित समाधानी राहतात. पण आता आधुनिक पद्धतीचं आपण जे जेवण करतो ते त्याला टेस्ट आणली जाते आरटीपीसीएल, मग आपण त्यामध्ये मीठ असेल, चटणी असेल, हे पण निसर्गातील काय कुठं चटणी तयार होत नाही किंवा कुठल्या निसर्गातील अन्नामध्ये आपण असं मीठ लावून कुठलं काय ते प्राणी खात नाहीत, जसं निसर्गात आहे तसं खातात. याचाच अर्थ काय, निसर्गात आहे तशाकडं आपण जरा ज्यादा पद्धतीनं अन्न जर असेल तर तेवढं मग ते भूक लागण्याचं, किंवा प्राणी आता मोजून खात नाहीत. आता बरेचसे पेशंट आपल्याला विचारतात हे किती खाऊ ते किती खाऊ, माझं वजन असं आहे माझं वजन तसं आहे, हे का झालं? तर याला कारण एकच आहे की आपण निसर्ग सोडला आणि आपण बनवायला लागलो अन्न, आपण त्याला टेस्ट आणायला लागलो, आपण त्याला हे करायला लागलो, त्याच्यामुळे झालं काय आतल्या गोष्टी थोड्याशा बदलल्या. पण एवढं नैसर्गिक अन्नाकडं आपण जाऊ, जसं आहे नैसर्गिक जे खाणं आवश्यक आहे ते जर खाल्लं तर ह्या समस्या अजिबात निर्माण होत नाहीत. मी किती खाऊ कसं खाऊ किंवा भूक ज्यादा लागणं कमी लागणं ह्या गोष्टी फारशा होत नाहीत. थोडक्यात यातनं मेसेज आपण काय घ्यायचा की चटपटीत खायची सवय मुलांना न लावणं, जेवढं काही नैसर्गिक जास्तीत जास्त आपण कमी प्रक्रिया केलेलं अन्न तयार ठेवणं मुलांना की जेणेकरून योग्य आहे. जसे आपण पूर्वीचं भात भाकरी हे वरण आणि फळं पालेभाज्या जर ह्याची सवय लावली आपण तर फारसे हे असं परत भूक लागणं सारखी भूक लागणं हे असे प्रकार होत नाहीत. पण चटपटी अन्नामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी मात्र आपोआपच व्हायला लागतात.
1: लहान मुलांच्या बद्दल जे विचारलं की कमी भूक लागणं आणि अतिभूक लागणं याच्यामध्ये ताणाची किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांचा अभ्यास जो आहे म्हणा किंवा बदललेली लाईफस्टाईल आहे याचा कितपत परिणाम होतो? किंवा मुलं इमोशनल इटिंग करत असतात, दिवसभर खात राहावं असं वाटतं, काही वेळेला ओबेसिटी वाढते मुलांमध्ये, तर इथं काय करता येईल?
0: इथंही थोडस आता मैदानी खेळ खूप कमी झालेले आहेत. लहान लहान मुलं पण मोबाईलशी खेळायला लागले, त्याच्यानंतर टी व्ही बघायला लागले, त्याच्यानंतर मैदानी खेळ खूपच कमी खेळत आहेत. आणि त्याच्यामुळं एक नैसर्गिक भूक जी म्हणतो ती आता कमी झालेली आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम जनसंपदा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. पुनःप्रसारण दुपारी 2:05. आता ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर. परिसर
1: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग तिसरा आज आपण ऐकणार आहोत. सर, पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी काय आहे, काय सांगता येईल?
2: एक म्हणजे मला निसर्गात काय बघायला करायला आवडतं आणि आवडत नसलं काय करणं आवश्यक आहे, हे दोन्ही एकत्र घटक आले पाहिजेत. किंवा मला पक्षी आवडतात म्हणून नुसतं पक्षीच बघतोय, नुसतं झाडच लावतोय म्हणून पर्यावरणाचं काम केलं असं होणार नाही, तर सगळ्यांनीच केलं पाहिजे. उदाहरणार्थ अन्नाची नासाडी हे अतिशय महत्वाचं आहे. मला आवडत हा पदार्थ नाही, मग केलेला मी खाल्ला किंवा तो खरकट आहे म्हणून टाकून दिला, तर आता चांगल्या प्रमाणात आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे की 1 किलो टोमॅटो करायला 15,000 लिटर पाणी लागतं किंवा भातासाठी किती लागतं, हे सगळे आता टेबल अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्या मुलांपुढे हे पाहिजे कि मी हा जर टोमॅटो टाकून दिला तर 10 लिटर पाणी माझे टाकून दिलं मी, जे मी पाणी स्वतः माझ्या दमकने का मी निर्माण करू शकणार नाही. तर हे आलं पाहिजे. जसं जी आपल्या चप्पल असेल, चप्पल झालं आता काय दुसरं चांगलं घ्यायचं मी टाकून द्यायचं, आवडत नाही ती फॅशन आली. अरे पण ही चप्पल तयार करायला एनर्जी किती लागली, कारखान्याने इलेक्ट्रिसिटी लागली, ते रबर तयार करायला मग ते रबर हे सगळं सिंथेटिक आहे, फॉसिल फ्युएल पासून होतं, जमिनीतून जे तेल काढले त्यातून होतं, प्लास्टिक त्यातून तयार होतं, तर प्लास्टिक आपण एवढं फुकट घालवतो म्हणजे जे संपूर्ण ते प्रक्रिया केली ती फुकट गेलेली आहे, ती वापरूच नका ना. आणि तुम्ही म्हणताय एक आता मी वापरतो, हे सगळं डिमांड

0: सप्लाय आहे, मागणी तसा पुरवठा. जे मिळावं त्याला त्या विकणाऱ्यावर बंदी करा. तुम्ही घेताय विकत म्हणून तो बसलाय तिथं. तुम्ही विकत घेतल्यानंतर तो कोण घेऊन बसेल दुकानदार?
1: बरोबर.
0: त्यामुळे खरे गुन्हेगार आपण ठरतो त्याच्यात. अनावश्यक वापर, अनावश्यक गोष्टी घेणे आणि नासाडी करणे हे किमान आपल्या रोजच्या जीवनातला आपण प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे जंगलात जाऊन झाड लावली पाहिजे, ते केलं पाहिजे
1: ना, असं नाही.
0: रोजच्या जीवनात बदल झाला पाहिजे. आता लाईट, आता बघतो आपण अनेक ठिकाणी लाईट सगळे चालू असतात. तुम्ही बसलाय तिथं लाईट पाहिजे. घरातले दोन खुटले फॅन फिरतायत नुसते, कोण नाही, केवढी वीज फुकट जाते आणि काही लोकांना वीज मिळत नाही. तर हे आपण वाचवलं पाहिजे. तो पर्यावरणातला अगदी सहज करण्याजोगी गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: ती ही आहे
1: पाण्याचा वापर.
0: पाण्याचा वापर तर अतिशय महत्वाचा आहे. पाणी ही जीवन आहे. आपण आपल्याला माहित नाही, आता ज्यावेळी आपण टीव्हीवर पिक्चर मध्ये बघतो की राजस्थानावर माणसं किती 7-7, 8-8 किलोमीटर वाळवंटातून चालतायत.
1: आपल्या इथं सुद्धा, महाराष्ट्रातला सुद्धा तो जर विदर्भ मराठवाड्याचा भाग
0: तर आहेच, ते दुर्दैवी आहे अतिशय. पण आता पश्चिम घाटात सुद्धा जंगलतोडीमुळे त्यांना खाली येऊन त्या धरणातून पाणी घेऊन परत 4 किलोमीटर चढून जावं लागतं. वर म्हणजे पाऊस त्यांच्याकडे पडतोय. आपल्याकडे हे बघा, शहरात सुद्धा त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात. आम्ही त्याला गटार म्हणतो. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजे पावसाचं शुद्ध चांगलं पडणारं पाणी त्यात गोळा होऊन ते तलावात नदीत गेलं पाहिजे. ते शुद्ध पाणी एकदम फिल्टर पाण्यासारखं असतं, पावसात आलेलं पाणी. पण आम्ही ते घाण असलेले गटारात ते पाणी सगळं फुट घालतो. तेवढं पाणी स्वच्छ करायचं असेल तर 10 रुपये देऊन आम्ही ते प्लास्टिकचे डबा घेत होतो, आरोप आलाय म्हणून सांगून. निसर्ग स्वच्छतेला आरोपेक्षा चांगला होतो. होय ना? किती फुकट नजरेसमोर किती आपण संपत्ती फुकट घालतोय पर्यावरणाची. ते प्रत्येक ह्याच्या रोजच्या जीवनात. आता दुसरं सांगतो, सायकल एका दृष्टीनं व्यायाम केला पाहिजे म्हणतोय आणि आम्ही जिमला जातोय पैसे भरून, आणि दुसऱ्या ह्याच्यात घरात सामान उचलत नाही, पिशव्या उचलत नाही, सायकल फिरवत नाही, तो व्यायाम आहे ना.
1: बरोबर.
0: किती एका माणसासाठी 4-व्हीलर वापरणं हे अतिशय क्रिमिनल आहे. परदेशात ह्या बंधनकारक आहे. एक गाडी जाऊन जात असाल तुम्ही लिफ्ट दिली पाहिजे उभ्या राहणाऱ्या लोकांना.
1: अरे वा,
0: आमच्याकडे किती गाड्या एकट्या जातात आणि माणसं बिचारी लटकलेली असतात, वृद्ध असतात,
1: अगदी अगदी
0: मुलं असतात, कोणी ते मान दुसरीकडे करतात बोलत थांबायला सांगत म्हणून.
1: चुकीच
0: आहे ते. पर्यावरण तसे राखू शकतो आपण. तेवढ्या माणसांना आपण लिफ्ट दिलं, किती एनर्जी वाचली.
1: खरं म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या आचरणात आणल्या
0: तरी खूपशी मदत होईल.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: पर्यावरणविषयक कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:10
4: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
5: तात्या, त्याचे दात लई बाद आहेत.
4: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
5: मग चालते की?
6: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

श्रोतेवाद जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून 7:20 आपण ऐकणार आहात एक गाणे ताजे तवाने. पुन्हा प्रसारण रात्री 8:00. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 मुंबई केंद्रावरून 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि त्यानंतर 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. त्यानंतर गाणी मनातली 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. चिंतन हायचं चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40 लखलख चंदेरी 8:55 9:10 उद्योग जगत. माइंडेड सर्व्हिसेस संस्थापक सिराजुद्दीन शेख यांची वर्धासबनी यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा 9:30 नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद शिबिर.

मिनिटांनी मराठी चित्रपट संगीत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम 10:30 चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गातार हे मेरा दिल सकाळी 11:00 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम, यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ। आज या कार्यक्रमात हितगुज मालिकेत लेखिका मीनल येवले यांची मुलाखत आणि मोमोज आणि सँडविचचे विविध प्रकार याविषयी शुभदा जांभोळकर यांची मुलाखत। 1 वाजता हिंदीतून बातमीपत्रे, 1:05 गीतबहार, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, सुगम संगीताचा कार्यक्रम 1:45, 1:55 आयसी अक्षरे रसिके, 2 वाजता कृषीवाणी, 2:15 दोपहर समाचार, 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून।

सायंकालीन प्रसारण सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी, 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. लोकसंगीताच्या कार्यक्रमात 6:05 भगवान वर्दे आणि सहकार्यांनी गायलेलं भेदेक. 6:20 आपण ऐकणार आहात संस्कृत मधून बातम्या. 6:30 उद्योग जगत कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, त्यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा. 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम संध्याकाळी 7:30. आज या कार्यक्रमात प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय बाबूराव घाडगे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा दुसरा भाग आज आम्ही प्रसारित करणार आहोत. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:15 गझल, 8:30 संसद समीक्षा, समाचार संध्या, 8:45 9 वाजता न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 आपण ऐकणार आहात इनसाईट्स, 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरांकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून, 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आज दिनांक 30 जुलै 2026, सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार: आशीर्वाद आणि सदिच्छा यांना कोणताही रंग नसतो, पण त्या मिळाल्या की आपल्या जीवनात रंग भरले जातात. सुविचार आपण ऐकलात.

0: आपल्या मुलीच्या सुरक्षित सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
1: सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा.
0: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
1: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
0: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94 22 500 सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा.

0: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
1: श्रोते एक निवेदन, बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील विविध भागात 29 ते 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेश या भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे। तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दक्षिण भाग इथं कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या काळात अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडण्याची शक्यता असल्यामुळं सखल भागात पाणी साचणं, नदी नाल्यांना पूर येणं, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणं, वाहतुकीवर परिणाम होणं तसंच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्यानं विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता, 30 जुलै रोजी त्याचा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो। 31 जुलै रोजी खानदेशातील काही भाग तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे। मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात 30 आणि 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 30 जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे। विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क रहावं। विशेषतः सकल भाग, नदी नाल्यांच्या परिसरात तसंच घाट रस्त्यावरून प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा। राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। निवेदन आपण ऐकलं।

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला ऋतू आला कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ। जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण। सकाळचे 7:07 होत आहेत। ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: पुणे केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: हिरवे वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी। राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर। शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर एफडीएचे निर्बंध। आणि राज्य सरकारचा वीर शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर। आता सविस्तर बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं। या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला। या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले। 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल

झाल्याची माहिती त्यांनी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जन गण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 2 ऑगस्ट रोजी विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा संकल्प अभियान सुरू करणार आहे. युवक आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थमुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबईसारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असं लोढा यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील 2 लाखांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असून कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. हेअर कट हा शासन आणि बँकांमधील आर्थिक वाटपाचा भाग असून त्याचा शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख पात्र खात्यांची यादी जाहीर केली असून दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पर्जन्यमानासह 84% अधिक खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करण्यात आलं आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं देण्यात येणारा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना तर राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली. पंढरपुरातल्या आषाढी यात्रेची सांगता काल गोपाळ कल्याण झाली. पहाटेपासूनच मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या एकंदर 500 दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल झाल्या. गोपाळकाला झाल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पालख्या विठ्ठल मंदिरात आल्या. गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर विविध भागातून पंढरपुरात आलेल्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ व्यंकट गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं हे पद रिक्त झालं आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं

0: एलपीजी सिलेंडर वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस चोरी करून काळाबाजार करणाऱ्या एका टोळीला अन्न आणि पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकानं छापा टाकून रंगेहात पकडलं. पथकानं गॅस टँकरसह 88 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा एथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकंदर 15 पदकांची कमाई केली आहे. राज्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरी यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर यंदाच्या खरीप हंगामात चिंतेचे ढग कायम आहेत. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पेरणीची लगबग देखील सुरू झाली. जिल्ह्यात साधारणतः 9 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते. 455,173 हेक्टरवर कापसाची लागवड झाली तर 2,28,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. तूर ज्वारी उडीद मका बाजरी या पिकांचे लागवड क्षेत्र मात्र यंदा घटले आहे. अखंडित पावसामुळे अद्यापही 1.5 ते 2 लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर आता शेवटच्या आठवड्यांच्या दरम्यान पावसाने दडी मारली होती. ऊन देखील तापले त्यामुळे पिकं प्रभावित झाली. मात्र आता पुन्हा पावसाने कमबॅक केल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यात अद्यापही पाहिजे तसा समाधानकारक व जोराचा पाऊस झालेला नाही त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा नाही. परिणामी चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. एकूणच चांगला पाऊस व्हावा आणि शेती पिके बहरावी अशी प्रार्थना बळीराजा करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रीकांत राऊत यवतमाळ.
0: रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली असून कालपासून पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात काल सर्वाधिक पावसाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात काल झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान. राज्यात सर्वत्र उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर FDA निर्बंध आणि राज्य सरकारचा वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राजकपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 7:20 आणि 10 सेकंद झालेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेली अश्विनी शेंडे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निलेश मोहरीर यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम काही क्षणात मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही संक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक आणि या प्रक्रियेचा पाया आहे अचूक मतदार यादी. याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश कशा पद्धतीनं आहे किंवा मग नागरिकांनी यामध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावली पाहिजे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.

0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गणना प्रपत्र. नागरिकांना कुठलाही फॉर्म भरायचा झाला तर बऱ्याच अडचणी येतात, ते थोडेसे कन्फ्यूज होतात. मग त्यामुळे सुद्धा गणना प्रपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने त्यामध्ये माहिती भरली पाहिजे लोकांनी.
1: गणना पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेले आहे, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले

0: पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेली आहे, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले मतदान केंद्रावर त्यांचं नाव आहे, सिरियल नंबर आहे, सर्व आम्ही दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त एक बारकोड आहे, ते आपल्या कार्यालयीन कामासाठी आहेत. आणि त्यांच्या पुढे आम्ही त्यांचं फोटो छायाचित्र तिथे प्रिंट केलेलं आहे. त्या छायाचित्र योग्य असेल तर काही नवीन फोटो देण्याची गरज नाही, पण आपल्याला वाटत असेल ते बदलायचं नवीन फोटो आपण देऊ शकतात. ते बीएलओ डायरेक्टली फोन मधून काढू शकतात किंवा आपण फोटो दिले ते चिटकू शकतात. ते झालं पहिला भाग. पहिला भाग मध्ये आपल्याला फक्त फोटो बदलायचे असेल तर नवीन फोटो द्यायचं किंवा मोबाईल मध्ये घ्यायचं. दुसरा भाग आहे त्याला जुळवणीसाठी, मॅपिंग साठी आहे. म्हणजे 2002 यादीमध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या असेल तर 2002, परंतु आपल्या राज्यामध्ये असा मतदार असू शकतात ते इतर राज्यामधून आलेले आहेत, मुंबईमध्ये, पुणेमध्ये, आणि त्या त्या राज्यामध्ये 2002 किंवा 3 किंवा 2004 मध्ये पुनरीक्षण झालेलं आहे. पूर्ण देशाच्या जुळवणीच्या माहिती आपल्या ईसीए नेट मोबाईल ॲपमध्ये, तसेच voters.eca.gov.in या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे. तिथे आपण दुसऱ्या राज्यामधून आला असेल तर सुद्धा तिथे जाऊन आपले नाव तपासणी करून ठेवू शकतात. बीएलओ आपल्याकडे आल्यानंतर ते माहिती देऊ शकतात. दुसऱ्या भागामध्ये डावीकडे मतदारांच्या स्वतःच्या जुळवणी करायची असेल तर तिथे माहिती भरायचं, आणि उजवीकडे स्वतःच्या जुळवणी होत नसेल, आई वडील किंवा आजोबा आजीचा माहिती आपल्याला भरू शकतात. कुठलेही एक भरायचं आहे. जुळवणी स्वतःच्या झाला तर आई वडिलांच्या जुळवणी करण्याची काही गरज नाही, स्वतःच्या होत नसेल तर उजवीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचं आहे. हे झाले दुसरा भाग. समजा आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले, चांगलं आहे, परंतु मिळालं नाही, त्याबाबत फार काळजी घ्यायचं नाही. आपण फक्त गणनापत्रामध्ये तिसरा भाग आहे ते कंपल्सरी आहेत, आपल्या माहिती द्यावं लागेल. काय आहे त्यांच्यामध्ये? आपल्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सर्वांनी नक्की द्यावे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल किंवा आम्हाला काय तुम्हाला कळवायचं असेल तर तुमच्या बाबत अर्ज आलेला आहे, तुम्हीच केले का असा आम्ही कन्फर्म करण्यासाठी, यासाठी फार उपयोग पडणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच मोबाईल नंबर द्यावे. आपल्याकडे स्वतःच मोबाईल नंबर नसेल तर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले आधार नंबर आपल्याला इच्छुक असेल तर द्यावे. त्या व्यतिरिक्त आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक, हे मागणी केलेले आहेत. एवढा माहिती आपल्याला कंपल्सरली द्यावा लागेल. द्यायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाहीये, ऑप्शनल सोडून, आधार नंबर सोडून. हे भरून सही करून द्यावे. म्हणजे जुळवणी झाले नाही झालं तर चांगलं आहे, कृपया आपण तपासून करून घ्यावे. नाही मिळालं त्याबाबत काळजी करायची नाही. गणना पत्रामध्ये तिसरा भाग नक्की भरून बीएलओ कडे द्यावे. एक गणना पत्र आपल्यासाठी पुरावा म्हणून ठेवावे. हे गणना पत्राच्या पूर्ण माहिती आहे.
1: वा, आणि अगदी छान सोप्या भाषेत सर तुम्ही सांगितलं, त्यामुळे मतदार नागरिकांना ते सोपं होईल कळायला. यामध्ये सुद्धा मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र सुद्धा महत्वाची आहेत. ती कोणती कागदपत्र त्यांनी सादर केली पाहिजेत आणि मग ती ऑनलाईन का ऑफलाईन कशा पद्धतीने ती भरता येतील?
0: आपण जुळवणीसाठी माहिती बरोबर दिलं असेल त्या वितरित काही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही, परंतु तुम्ही जुळवणीच्या माहिती दिले त्यांच्यामध्ये काही फरक असेल. समजा आपल्या सरनेम अलग होते 2002 मध्ये आणि आता लग्न झाल्यामुळे सरनेम बदललेले आहेत, किंवा आपले नाव गेझेटला नोटिफाई करून आपण बदललेले आहेत, तसा काही बदललं असेल तर आपण त्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे 2002 मध्ये आपल्या माहिती आणि आजच्या माहितीमध्ये काय फरक असेल त्याबाबत आपण कागदपत्र पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे आपण तीन भाग करू शकतो. जुळवणी व्यवस्थित झाले त्या मतदारांना कुठलंही कागदपत्राची आवश्यकता नाही. जुळवणी झाले परंतु काय फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, नाव मध्ये फरक आहेत, तो वयाच्या बाबत कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट, इतर माहिती ठेवावे. नावाचा बदल झाला असेल त्या माहिती ठेवावे. आता तिसरा कॅटेगरी आहे आपल्या जुळवणी झालेले नाही त्यांच्यासाठीच आता मी सांगणार आहे. ते 12 डॉक्युमेंट आपल्याला कुठले एक कागदपत्र आपल्याकडे ठेवावं लागेल. काय काय आहे? आपल्या सर्वांच्याकडे जन्मताकला असतात. जन्मताकला आपण 87 च्या पूर्वी असेल तर देऊ शकतात, किंवा 10 वीच्या

0: मार्कशीट
1: बर
0: येस म्हणजे मेट्रिक्युलेशनचं कुठलेही कागदपत्र आपण देऊ शकतात. रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकतात. आदिवासी भागामध्ये फारच राईट्स सर्टिफिकेट त्यांना जमीन दिलेले ते सर्टिफिकेट देऊ शकतात. असं 11-12 डॉक्युमेंट आहे. 12 डॉक्युमेंट आहेत आधार. आधार फक्त आपल्याला आयडेंटिटी म्हणून वापरण्यात येतील, इतर कामासाठी वापरण्यात येणार नाही. परंतु 11 डॉक्युमेंट आहे, आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात. परंतु आपल्याला आणखीन एक सांगतो, 11च द्यायचं असं नाहीये, 11 सारखे असलेले इतर देऊ शकतात. समजा असं आपण गृहित धरू की 10वी त्यांनी पास केलं नाही, 10वीचा मार्कशीट त्यांच्याकडे नाही, त्याबाबत काळजी करायची नाही. त्यांनी 8वी पर्यंत केलं असेल, 8वीच्या शाळा सोडल्याच्या टाकल्या, म्हणजे ते 11 सारखे असले कुठले डॉक्युमेंट देऊ शकतात, त्याबाबत अडचण नाहीये. जुळवणी व्यवस्थित झालं नसेल तर हे 11 डॉक्युमेंट तयारी ठेवावे. ते सुद्धा आता घाई नाही. आपण ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला मागणी करणार आहेत, त्या वेळेला दिलं तर पुरेस आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, आता सध्या तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर सुद्धा तुम्ही पुढील 1 महिन्यामध्ये तयार करून ठेवू शकता, त्यासाठी आपण तयारी करावी.
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि यामध्ये काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आधार कार्ड जे आहे ते कशासाठी घेतलं जातं, तर त्याविषयी पण तुम्ही सांगितलं ते फक्त ओळख म्हणून ते ग्राह्य धरलं जाणार, बाकी त्याचा कुठला उपयोग केला जाणार, त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे. आणि ही सगळी प्रक्रियाच मुळात सुलभ होण्यासाठी SIR मोहीम राबवली जाते. आणि यामध्ये विशेष काळजी जर घेतली मतदारांनी फॉर्म भरताना, तर ते त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं होईल. आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादी म्हणा किंवा विशेष सखोल पुनरीक्षण, यासाठी BLO बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे, ती नेमकी कशी आहे आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा काही अडचणी आल्या तर ते कशा पद्धतीने त्याचं निरसन करतात.
0: या पूर्ण पुनरीक्षणामध्ये महत्वाचा घटक म्हणजे BLO. त्यांच्या आधारावरच आपल्या राज्याच्या 9.5 कोटी मतदारांच्या तपासणी, 1 लाख BLO आज गृहभेटीसाठी प्रत्येक ठिकाणी जात आहेत, ते महत्वाचा घटक आहेत. परंतु सखोल पुनरीक्षणचा मोठा व्याप्ती पाहून आणखीन 1 ते 1.5 लाख त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती दिलेला आहेत. असा अंदाजित 3 लाख लोक कार्यरत आहेत. त्यांच्या 2 महत्वाचे उद्देश आहेत, त्या मतदार तिथे राहत आहेत का आणि त्यांच्या जुळवणी होत आहेत का, या दोन्ही तपासणी करण्याच्या महत्वाचं काम करत आहेत. BLO ला सुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती केले आपल्या शिक्षण संचालनालयांनी, इतर शिक्षकांनी त्यांचे लोड घ्यावे जेणेकरून यांचे शैक्षणिक तास कमी करून फील्ड मध्ये जाऊन काम करू शकतात. त्यांच्या बाबत सुद्धा काळजी घेतलेली आहे, कारण रेग्युलर काम करून त्यांनी घरोघरी जाणे अडचण आहे म्हणून. या व्यतिरिक्त हे गणना पत्र आपण स्वीकारल्यानंतर डिजिटायझेशन म्हणून आमच्या कार्यालयीन भाग आहे, हे 9.5 कोटी कागदपत्र आम्ही ECIच्या वेबसाईटला अपलोड करावं लागेल. कुठे BLO ला या काम जास्त आहेत त्या ठिकाणी डिजिटायझेशन करण्यासाठी त्यांचा असिस्टंट किंवा दुसरा ऑपरेटर सुद्धा आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून BLOचा लोड थोडा कमी होतील. परंतु आपल्या सर्व BLO, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, असिस्टंट आणि विशेष म्हणजे या पुनरीक्षणामध्ये सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सहभाग घेत आहे. यापूर्वी महसूल विभागामार्फत हे राबवत होते. उदाहरण बोलायचं असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका मोठा भाग घेत आहे, त्यांच्यामुळे BLOचं काम थोडं सोपं झालेलं आहे.
1: अच्छा, तर श्रोते हो, आज आपण SIR म्हणजे काय, त्याबरोबरच त्याची गरज काय आहे हे समजून घेतलं आणि कशा पद्धतीनं मतदारांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, BLOंना कशा पद्धतीनं भेटी दिल्या पाहिजेत याच विषयी या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मध्यंतरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत.
1: आपल्या मुलीच्या सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
2: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा.
1: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
2: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
1: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94-22-500. सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापुर, सातारा.
3: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे। नमस्कार तन्मय।
5: नमस्ते।
4: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते। हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत। तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे। म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत। पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही।
6: ओके।
5: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे। तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं। त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे। रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत। त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो, अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते।
6: ओके।
5: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो।
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि

0: गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट जर आपण अपलोड करायला सांगतो त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून न जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता ऐकूया श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आजही डॉक्टर गर्दे इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण पहिल्यांदा स्वागत करूया आणि नंतर आपण गेल्या भागामध्ये काचबिंदू बद्दल माहिती घेत होतो त्याच काचबिंदू या विकाराची आणखी काही माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: गेल्या भागात डॉक्टर काचबिंदूची काही लक्षणं आणि काही कारण आपण सांगितले, तर अजूनही काही कारण सांगता येतील का?
6: बऱ्याच वेळेला बघा, एका वयाच्या स्टेज नंतर म्हणजे वर्ष 70-80-90 काही एका ह्या वयाच्या स्टेज नंतर मलमूत्राचा जी संवेदना होते किंवा जो कंट्रोल आहे तो बऱ्याच लोकांचा कमी होतो.
5: बरोबर. म्हणजे काही जणांना म्हातारपणी खूप वेळा बाथरूम जाईपर्यंत
6: फ्रिक्वेन्सी पण वाढते आणि कंट्रोल होत नाही. बऱ्याच वेळेला पॅरालिसिस सारख्या आजारांमध्ये कंट्रोल सुटतो, म्हणजे तोंडातनं लाळ गळते, संडास लघवी झालेली कळत नाही आणि काही लोकांना अगदी होती नाही संडास लघवी, अशी विचित्र लक्षणं दिसत असतात. थोडक्यात सांगायचं काय, एका वयाच्या स्टेज नंतर वाताचा प्रकोप झाला, क्षयात्मक संप्राप्ती असेल आणि मेंदूवरती परिणाम झाला, तर मग ह्या वेगवेगळ्या ऑर्गनचे जे क्रियाचं जी त्या अवयवाची क्रिया आहे, जे फंक्शन आहे, जे कार्य आहे, त्याचा जो कंट्रोल मेंदूतला आहे तो कमी व्हायला लागतो आणि म्हणून हे स्पिंक्टर लूज होऊन युरिनला होणं, कंट्रोल न राहणं,

0: गोष्टी होत असतात. हे सांगायचं कारण असं, थोडक्यात कोणत्याही ग्रंथींचा अवयवाचा कंट्रोल हा मेंदू आहे. ज्या वेळेला कोणत्याही कारणानं, मग ते अनुवंशिक कारण असू देत, खाण्यापिण्यातल्या गोष्टी असू दे, स्ट्रेस फॅक्टर असू दे, जागरण असू दे, रक्ताचे विकार असू देत, आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा मेंदूवरती होऊन, जर डोळ्याच्या आत ॲक्वेसोमर म्हणजे सिक्रिशन होणारा जो पाणी आहे, पाण्याचा एक प्रकार आहे, त्याचा कंट्रोल सुटला किंवा त्याचं सिक्रिशन वाढलं, तर मग काही वेळेला काही रुग्णांमध्ये डोळ्याचं प्रेशर वाढताना दिसतं. ह्याचं औषध काय? आधुनिक शास्त्रानुसार मागायला सांगितलं तसं, ड्रॉप टाकणे किंवा सर्जरी करणे. जर अशा केसेसमध्ये जर मेंदूची विकृती आहे, मस्तिष्कगत वाद असं बऱ्याच वेळेला अशा पेशंटचं निदान होतं, तर ते जर निदान केलं गेलं तर काही केसेसमध्ये आपल्याला काचबिंदूच्या, ह्या पद्धतीच्या काचबिंदूच्या पेशंटमध्ये आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं फायदा नक्की करून घेता येऊ शकतो.
1: बरोबर. म्हणजे तुम्ही या भागात अजून एक कारण मेंदूशी निगडीत असं सांगितलं, पण अजून एक कारण आपल्याला काही जाणून घ्यायचे ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आता तुम्ही एक मेंदूशी निगडीत कारण सांगितलं, गेल्या भागात तुम्ही कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठ आपण जे म्हणतो त्यामुळे सुद्धा असा आजार होऊ शकतो हे सांगितलं, अजूनही काही कारण आहेत का की ज्याच्यामुळे त्याचा डोळ्यावर परिणाम होतो?
0: तुम्हाला मी मागच्या एपिसोड मध्ये काचबिंदूची लक्षणं सांगताना हे सांगितलं होतं, जनरली लक्षणं जी आहेत ते डोळा दुखणं, डोकं दुखणं, भोवळ्या दुखणं, अगदी कानापर्यंत वेदना जाणं, इतपत मेजर वेदनेच्या स्वरूपात आपल्याला लक्षणं सुरुवातीच्या बाबतीत दिसतात. आयुर्वेदात शूल म्हणजे काय? शूल म्हणजे वेदना आहेत.
1: बरोबर.
0: शूल म्हणजे काय? शूल कधी उत्पन्न होतो? तो आयुर्वेदात असं सांगले, प्रतिलोम झालेला वायू म्हणजे शूल.
1: अच्छा.
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल काय? आपण, आपण म्हणजे बेंबीच्या खालचा जो वायू आहे त्याचं काम काय आहे? मलमूत्राचं विसर्जन करणं, पाळीचं रक्त शरीराच्या बाहेर फेकणं, शुक्र बाहेर शरीराच्या बाहेर न काढणं, हे सगळं आपणाचं काम आहे. ज्यावेळेला त्याचा गतिभेद होतो, ज्यावेळेला तो उलटा फिरतो, ज्यावेळेला त्याची आपण खालची दिशा आहे ती उलटी व्हायला लागते, तळ पोटात दुखणं, छातीत दुखणं, ढेकरा येणं, शरीर जड वाटणं, डोकं दुखणं, हे सिम्टम दिसायला लागतात. म्हणजे काय? आपणाच्या गतिभेद झाला, गती उलटी झाली. तसं बऱ्याच वेळेला कोणतेही कारण वात प्रकोपाशी निगडीत आणि ते डोळ्यांशी निगडीत, म्हणजे आहार विहार, म्हणजे तुमचं राहणं खाणं पिणं, ह्याच्यातल्या कोणत्याही दिनचर्येमधल्या त्रुटी ज्या तुमच्या डोळ्यात वाताचा प्रकोप करतील अशा घडल्या की वेगवेगळे आजार पण येतात. मग डोळ्याच्या वात विकारांमध्ये डोळ्याचा पॅरालिसिस येतो, टेळेपणा येतो, पडद्याशी संबंधित आजार पण येतात, नसांचे संबंधित आजार पण येतात. त्याच पद्धतीनं ह्या केसेसमध्ये काही लोकांमध्ये वातामुळं काचबिंदू होत असतो. ह्याची कारण काय? तर वात प्रकोपक आहार विहार. मग आता ह्याला उत्तर खरं तर नाही, हे डोळ्यावरतीच का? खरं तर आयुर्वेदानुसार जिथं जो भाग कमकुवत आहे, जिथं दोष साठलेले आहे, तिथं आजार व्यक्त होतो. म्हणजे खरं तर आयुर्वेदात मी दरवेळेला सांगत आलो की दोष 3, वात पित्त कफ, धातू 7, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, हे दोष तेच धातू खराब करतात आणि मग विकार उत्पन्न होतात. म्हणजे दोष तेच आहेत, धातू तेच आहेत, पण प्रत्येक व्यक्ती परत्वे विकार वेगळा आणि लक्षण वेगळं.
1: बरोबर.
0: ह्याचं कारण त्यांचं व्याधी क्षमत्व आहे, त्यांची इम्युनिटी आहे, आणि जो भाग कमकुवत आहे तिथं तो आजार अभिव्यक्त होतोय. त्यामुळं आजारानुरूप दोषानुरूप जर खाणं पिणं विकृत खूप असेल तर मात्र डोळ्यावरती त्याचा काचबिंदू सारखा नक्की परिणाम होताना दिसत असतो.
1: अच्छा. म्हणजे थोडक्यात आपल्या खाण्यापिण्याचा सुद्धा डोळ्यापर्यंत परिणाम
0: जागदी,
1: ही माहिती तुम्ही आता दिलीत. आणखी अशी काही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर डॉक्टर, आता तुम्ही काचबिंदू विषयीच सांगताय, तर अजून काही ह्याच विकाराची काही माहिती देता येईल का जास्त?
0: जसं आता मी

0: हाताच्या बाबतीत सांगितलं, तसंच पित्त आणि कफाच्या बाबतीतही आहे. कफाचे विकार असतील, जिरलेली सर्दी असेल, किंवा कफाशी संबंधित गळ्याच्या वरचे कफाचे विकार असतील आणि सततचे राहत असतील. काही लोकांच्या बाबतीत डोळ्यात ऑलरेडी दोषांचा संचय असेल, तर मग हे कफाचा परिणाम स्वरूप किंवा पित्तविहारच्या आहार विहाराच्या स्वरूप डोळ्यावरती कफाच्या आणि पित्ताच्या अनुषंगाने आपल्याला ग्लॉकोमा सारखी काच बिंदू सारखी लक्षणे दिसतात. थोडक्यात काय, दोष तीन बिघडवणारे आहार विहार जर केला गेला आणि मग त्याचा परिणाम डोळ्यावरती दिसायला लागला काच बिंदू सारखा, तर योग्य वेळी तो वातामुळे आहे, पित्तामुळे आहे, कफामुळे आहे, मेंदूच्या विकारांमुळे आहे का, शारीरिक इतर व्याधींमुळे आहे. म्हणजे मलावस्तंभ, जसं पहिल्या भागात मी सांगितलं, मलावस्तंभ आहे, लिव्हरची काय आजारपण आहे ज्याच्यात रक्त खराब होऊन मग सिलेरी प्रोसेस म्हणजे जिथं ऍक्विस ह्युमर सिक्रेट होतो त्या पार्टवरती परिणाम झालेला आहे, किंवा घशाशी किंवा गळ्याच्या वरचे काही मेजर विकार आहेत ज्याचा परिणाम डोळ्यावरती दुष्परिणाम व्हायला लागलेला आहे. हे सगळं कार्यकारण भाव मूळ कारण ह्याचा शोध घेऊन ट्रीटमेंट करणं गरजेचे आहे. ती जर नाही केली तर मात्र काच बिंदू आपला डोळा घालवतो.
1: श्रोत्यांनो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तकरारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99.
0: काच बिंदू मध्ये आधुनिक शास्त्रात भारतातच नाही, भारताच्या बाहेरही कोणतीही खात्री लायक ट्रीटमेंट नाही. खात्री लायक ह्या अर्थी म्हणतोय, कारण माझ्या दृष्टीनं, आयुर्वेदाच्या दृष्टीनं ट्रीटमेंट म्हणजे एखादा विकार बरा करणं, त्या विकाराला जोपासणं म्हणजे ट्रीटमेंट आयुर्वेद मानत नाही. तो मूळ कारण शोधून ट्रीटमेंट करून तो आजार समूळ बरा करणं म्हणजे ट्रीटमेंट आहे. जी ह्या विकारात आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट होताना दिसत नाही, त्याचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी ड्रॉप किंवा सर्जरी केली जाते आणि काही दिवसानं हा विकार डोळा
1: बळावतो. तर काच बिंदू या अतिशय गंभीर अशा आजाराबद्दल तुम्ही दोन भागात लक्षणं आणि कारणं सांगितली डॉक्टर. तर आता महत्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये याच्यावर काय उपचार आहेत आणि काय केलं तर आपण तो टाळूही शकतो किंवा झाला असेल तर तो रोखूही शकतो, याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोत्यांनो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99, 98225 261 99.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. ऐकूया गाणी मनातली.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत पु ल देशपांडे यांचं होतं. गाणी मनातल्या कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 8 वाजता ऐकूया समाचार प्रभात.

0: सूची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा एथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर

सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. याअंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. छत्तीसगडमधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा मांझी चालकी समुदाय प्रमुख, बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार, आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तरमधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत 2047च्या संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोक चळवळ मोहीम असेल. या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं. देशात होणारं नवसंशोधन, उच्च तंत्रज्ञान, स्टार्टअप, लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित 22व्या JRD टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते. ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन विकास आणि नवोन्मेषासाठी 1 लाख कोटींच्या निधीची तरतूद, तसंच भारताचं AI धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 3 जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत. बिहार सरकारनं दरभंगातील रायम मधुबनी इथल्या साखरीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणाऱ्या

0: यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जपानमधील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे. अद्यापही बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 7.1 रिश्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत दोनदा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक असे एकंदर 15 पदक जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थितीमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत एकंदर 4 लाख नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्स OTT वरही उपलब्ध आहोत. सकाळचे 8:41 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: औषध खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: चिंतन करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. चिंतनाचा महिमा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. जीवनविद्या सांगते की देवाचं म्हणजे दिव्यत्वाचं चिंतन जर तुम्ही सतत केलं तर तुमचे विचारही त्याप्रमाणे येतील. जसं तुमचं स्मरण तसे तुमचे विचार, जसं तुमचं चिंतन तसे तुमचे विचार. एकदा का तुमचं स्मरण सुधारलं की तुमचे विचार सुधारतील, आणि एकदा का तुमचे विचार सुधारले की मग उच्चार आचार हे सर्व सुधारतील. म्हणून मी नेहमी सांगतो की सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. पण आज काय परिस्थिती आहे? आज जर आपण पाहिलं तर आज परिस्थिती उलट आहे असं आपल्याला दिसून येईल. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. माऊलींच्या हरिपाठामध्ये हे सांगितलेलं आहे. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी. म्हणजे पारा जसा हाताला लागतो पण तो हातात येत नाही, त्याप्रमाणे सुख हाताला लागतं पण ते हातात मात्र येत नाही. म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं म्हटलेलं आहे. हे असं का होतं? हे असं होतं याचं कारण म्हणजे आपलं अनिष्ट चिंतन किंवा आपलं वाईट स्मरण. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे अशी जी आज परिस्थिती आहे त्याला कारण म्हणजे आपलं वाईट स्मरण किंवा आपल्या ठिकाणी आपण करीत असलेलं अनिष्ट चिंतन हे होय. आणि म्हणून नामस्मरण करा असं सर्व संत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात. हरिपाठातही ज्ञानेश्वर माऊलींनी नामस्मरणाची महती वर्णन केलेली आहे. ते म्हणतात, तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करीती जना. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसाहारी, असं म्हटलेलं आहे. माऊली सांगतात की आपल्या अंतःकरणात भगवंताची दृढ निष्ठा भाव नसताना तीर्थक्षेत्राला जाणं, व्रतवैकल्य करणं, नाना प्रकारचे नेमधर्म करणं म्हणजे व्यर्थ कष्ट करणं होय. अशानं अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही. करतळावर ठेवलेले आवळे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष समोर असतात त्याप्रमाणे निष्ठावंत भावाच्या बळावर साधक हरीला आकळू शकतो. आपल्या अंतःकरणात हरीला प्रत्यक्ष उभा करतो. ते सांगतात की एरवी भावबळ नसताना हरी आकळण्याचा, प्राप्त करून घेण्याचा यत्न करणं म्हणजे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचे कण गोळा करण्याची व्यर्थ धडपड करणंच होय. हे सांगत असताना ते म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. माऊली सांगतात की माझे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेनं साक्षात निर्गुण स्वरूप परब्रह्म तत्व नामरूपानं संपूर्ण सगुण आहे असा अनुभव मला प्राप्त झाला. मला सांगायचा मुद्दा काय की सुखी होणं खरं तर सोपं आहे,

आणि दुःखी होणं कठीण आहे, पण आज परिस्थिती मात्र उलट आहे. आणि म्हणून संत नामस्मरण करा असं पुन्हा पुन्हा सांगतात. देवाचं स्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की देवाचा तुम्हाला ध्यास लागला पाहिजे. देवाचा ध्यास लागणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संसारी लोक जे असतात त्यांना कशाचा ध्यास असतो? बहुतेक सर्व लोकांना पैशाचा ध्यास असतो, काहींना सत्तेचा ध्यास असतो, काही लोकांना तर दारूचा ध्यास असतो. कधी एकदा संध्याकाळचे 5 वाजतात अशी ते वाट पाहतात आणि त्यांचे पाय दारूच्या गुत्त्याकडे वळतात. म्हणून आम्ही सांगतो की जगामध्ये देव भरलेला आहे की नाही हा वादाचा विषय आहे. देव आहे की नाही हा विषय वादाचा आहे, पण या जगात दारू भरलेली आहे हे मात्र वादातीत आहे. दारूचा ध्यास असणारे हे लोक काम करतात, पण त्यांना ध्यास असतो तो मात्र दारूचा. त्याचप्रमाणे रेसला जाणारे जे लोक असतात तेही काम करतात, पण त्यांच्या डोक्यात मात्र घोडा असतो. म्हणून ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन असं म्हटलेलं आहे. ध्यान म्हणजे ध्यास, ध्यान म्हणजे मेडिटेशन नव्हे तर ध्यान म्हणजे ध्यास. म्हणून ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, म्हणोनी अवघे धरा पांडुरंग दृढ धरा असं म्हटलेलं आहे. पांडुरंग दृढ धरा म्हणजे पांडुरंगाचं ध्यान करा असं सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी. आळी हा एक किडा आहे, त्या किड्याला एक पक्षी जाऊन चोच मारतो. त्या पक्षानं त्या किड्याला चोच मारली की त्या आळीला खूप दुःख होतं. तेव्हा त्या आळीला म्हणजे त्या किड्याला त्या पक्षाचा ध्यास लागतो. तो येणार आणि आपल्याला चोच मारणार, तो येणार आणि आपल्याला चोच मारणार असा विचार करता करता, असं चिंतन करता करता त्या आळीलाच पंख फुटतात आणि ती उडून जाते अगदी त्या पक्षाप्रमाणे. आता ही आळी काय डोळे मिटून ध्यान करत होती का? ती डोळे मिटून ध्यान करत नव्हती, तर त्या आळीनं त्या चोच मारणाऱ्या पक्षाचा ध्यास घेतलेला होता. तिला त्या पक्षाचा ध्यास लागलेला होता. कंस जो होता त्यालाही कृष्णाचा ध्यास लागला होता. आपलं शास्त्र सांगतं कंस कृष्ण स्वरूप झाला, कारण काय तर ध्यास. कुणाला प्रेमानं ध्यास लागतो, कुणाला द्वेषानं द्वेषानं ध्यास लागतो. आता शिशुपाल जो होता त्याला कृष्णाचा ध्यास लागला होता. कृष्ण हा त्याचा एक नंबरचा शत्रू. वास्तविक कृष्ण हा त्या शिशुपालाचा आतेभाऊ होता, पण त्याचा तो एक नंबरचा शत्रू होता. कृष्णाबद्दल त्याच्या मनात द्वेष होता, द्वेषानं त्याला म्हणजे त्या शिशुपालाला कृष्णाचा ध्यास लागला होता आणि शेवटी तो कृष्णमय झाला. गोपींच्या संदर्भात बोलायचं झालं तर गोपी ज्या होत्या त्या प्रेमानं कृष्णमय झाल्या. गोपी कृष्णावर प्रेम करत होत्या, कृष्णाबद्दल त्यांच्या ठिकाणी प्रेम होतं, प्रेमानं त्या गोपींना कृष्णाचा ध्यास लागला होता आणि म्हणून त्या गोपी प्रेमानं कृष्णमय झाल्या. जशा गोपी तशी यशोदा, गोपी प्रेमानं कृष्णमय झाल्या आणि यशोदा वात्सल्यानं कृष्णमय झाली. ती कृष्णावर अगदी पुत्रवत प्रेम करत होती. ती ज्या वात्सल्यानं कृष्णावर प्रेम करत होती त्या वात्सल्यानं ती कृष्णमय झाली. ज्याला आपण भक्ती असं म्हणतो ती भक्ती म्हणजे काय? तर भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे गोडी. भक्ती प्रीती प्रेम या साऱ्यांचा अर्थ काय? तर गोडी. कुणाला दारूची गोडी, कुणाला आपल्या बायकोची गोडी, कुणाला आपल्या नवऱ्याची गोडी, ही जी गोडी आहे या गोडीलाच भक्ती प्रीती प्रेम असं म्हणतात. म्हणून एका जनार्दनी प्रेम अति गोड़,

0: नाथाने म्हटलेलं आहे. देवावर प्रेम करा असं जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. जीवनविद्या सांगते की देवावर प्रेम करायचं ते समरसून करायचं. देवावर प्रेम करताना ते समरसून केलं पाहिजे. आता हे असं प्रेम करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहेस, आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला शान, श्रेया घोषाल आणि शबाब साबरी यांनी गायलेलं समीर अंजान यांचं गीत. संगीत आहे साजिद वाजिद यांचं. चित्रपट जय हो.

0: निर्मा से सारे दाग चले जाएंगे
1: और मम्मी को पता भी नहीं चलेगा।
0: सब दाग चले गए। सुपर निर्मा मैं सुपरमैन।
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
4: ऐका ऐका ऐका गाँव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा। आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत। उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

0: डांस नहीं करना, वो जाके अपनी भैंस चराए।
1: खूबसूरत चित्रपटासाठी बादशाह आणि आस्था यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं। लखलख चंदेरी कार्यक्रमात शेवटी यो यो हनी सिंग आणि जस्मिन सँडलर्स गात आहेत किक या चित्रपटासाठी।

0: एक चित्रपटासाठी यो यो हनी सिंग आणि जस्मिन सँडलास यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 9:10 झाले. उद्योग जगत
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

श्रोत्यांनो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. माइंड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचे संस्थापक शिराजुद्दीन शेख मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग.

0: व्यवसाय वृद्धीसाठी सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केटिंग यांचा उपयोग कसा करता येऊ शकतो या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं,
1: आता आपला कुठलाही फर्म असू दे, छोटा असू दे किंवा मोठा असू दे, त्याचं सोशल मीडिया कॅम्पेनिंग करणं जरुरीचं झालेलं आहे. आणि मार्केटिंग म्हणजे फक्त पोस्ट करणं असं नाही आहे की आपल्याबद्दल एक प्रोडक्ट आणि सर्व्हिसचं एक पोस्ट बनवलं आणि ते पोस्ट करत गेलो असं नाही आहे. जर चांगलं तुम्हाला सोशल मीडियाचा प्रभाव तुम्हाला उपयुक्त करून घ्यायचा असेल आपल्या कंपनीला किंवा ऑर्गनायझेशनला, तर तुम्हाला चांगले कॉन्टेंट जनरेट करणं खूप गरजेचं आहे. त्याचे चांगले रील्स बनवा, त्याचे चांगले पोस्ट बनवा आणि त्याला कन्सिस्टन्सी ठेवा पोस्ट करण्यासाठी. जस जसं तुमचा कॉन्टेंट खूप चांगला चांगला होत जाईल तसं तसे फॉलोअर्स, एंगेजमेंट हे वाढत जातील, कस्टमरचा ट्रस्ट बिल्टअप होणं सुरू होईल. आता कस्टमर अट्रॅक्ट होईल, अट्रॅक्ट झाल्यानंतर तो जो तुमचा ब्रँड आणि प्रमोशन जे तुम्ही करायला लागले ते ब्रँडमध्ये जनरेट होतं आणि ऑटोमॅटिकली तुमचा स्कोप वाढतं, तुमचा सेल्स ऑटोमॅटिकली वाढायला चालू होतं.

0: सतत लोकांसमोर येत राहिलं पाहिजे,
1: खूप गरजेचं आहे. सतत जेव्हा तुम्ही याला लागला सोशल मीडियावर, कसं असतं आपण एखादी गोष्ट एकदाच बघितल्यानंतर ते प्रभाव पडत नाही, तीच गोष्ट पुन्हा पुन्हा तुम्ही जर बघायला लागला तर नेमकं हे आहे तरी काय असा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये वावरायला चालू होता. आणि तेव्हा त्या गोष्टीचा जो प्रमोशनचा जो आहे ना ब्रँड मध्ये कन्वर्ट व्हायला चालू होता.
0: आता फॉलोअर्स असणं आणि व्यवसाय वाढ तर याचं काय रिलेशन आहे?
1: जेव्हा आपण चांगले कॉन्टेंट जनरेट करायला चालू करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या पेजवर एंगेजमेंट वाढायला चालू होते. आता एंगेजमेंट वाढायला चालू झाले की आपल्याला लोक फॉलो करायला चालू करतात, कारण की त्यांना ती कॉन्सेप्ट किंवा ते कॉन्टेंट खूप आवडायला लागतं. तर परत अशा कॉन्टेंट आणि परत अशाच गोष्टी त्यांना परत बघायला आवडेल, नवीन काहीतरी ते करतील आणि मी बघेन यासाठी ते फॉलो करायला चालू करतात. आजच्या युगामध्ये आजच्या काळामध्ये चांगले फॉलोअर म्हणजे जास्त फॉलोअर्स होणं खूप चांगली गोष्ट आहे, पण ते फक्त फॉलोअर्स झालं की आपला व्यवसाय वाढला असा पण नाही आहे. या फॉलोअर्सचा ॲक्च्युअल कन्वर्ट कस्टमरमध्ये करणं पण खूप गरजेचं आहे. फक्त क्वांटिटी वाढून चालत नाही, क्वालिटीसुद्धा देणं खूप गरजेचं आहे. काही पेजेसचे फॉलोअर्स कमी असतात पण एंगेजमेंट जास्त असते आणि कस्टमर कन्वर्ट जास्त असतं, हे पण बघतो आपण. तर फक्त फॉलोअर्स वाढून फायदा नाही आहे, तर ॲक्च्युअल ते कन्वर्ट बिझनेसमध्ये होणं खूप गरजेचं आहे.
0: डिजिटल मार्केटिंगमध्ये सुद्धा विश्वासार्हता कशी महत्वाची आहे?
1: ट्रस्ट हा खूप महत्वाचा आहे. जेव्हा ट्रस्ट जनरेट होतं तेव्हा ऑटोमॅटिकली बिझनेस जनरेट होणं सुरू होतं. तर तुम्ही जेव्हा डिजिटल मार्केटिंगचं म्हणजे काम चालू केलं आहे तुमच्या ऑर्गनायझेशनचा, तर खूप महत्वाचं आहे की तुम्ही जे पोस्ट करताय किंवा जे बनवा लागलंय किंवा जे दाखवा लागलंय त्यामध्ये ॲक्च्युअल जे तुम्ही देणार आहात तेच तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. कित्येकदा असं होतं की आपण जे दाखवतो आणि ते मुळात देतच नाही, म्हणजे ऑफरच्या स्वरूपात म्हणा, डिस्काउंटच्या स्वरूपात म्हणा, इतर गोष्टी आपण दाखवा लागलोय, पण ॲक्च्युअल कस्टमर आला आणि विचारला किंवा तो सांगा लागलाय, तो मागा लागलाय, मग ते आपण तिथं फेल होता कामा नये. ट्रस्ट एकदा ब्रेक झाला तर परत ट्रस्ट जनरेट करणं हे खूप अवघड गोष्ट होऊन जाते. तर ट्रस्ट बिल्टअप करणं खूप जरुरी आहे, खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला बिझनेस करायचा आहे, जेव्हा सेल वाढवायचा आहे. तर
0: बरेचदा आता चुकीची माहिती किंवा चुकीच्या जाहिराती सुद्धा आपल्याला दिसतात, तर त्या कशा ओळखायच्या किंवा त्या आपण टाळू शकतो का?
1: चुकीची माहिती आणि चुकीचं असं बरंच कॉन्टेंट आहे. आता बरेचसं कसं होतं की अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल रिंगटोन कुणाला तरी फोन केलं तरी सरकारसुद्धा आता सांगा लागले की अशा चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नका म्हणून. एखादी गोष्ट भरपूर चांगली व्हायला लागली तर तिथं असे फेक लोक पण भरपूर येत असतात, तर अशा गोष्टीला वेळेवरच जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपण सुद्धा एखादी गोष्ट पब्लिश करतोय तर त्या पब्लिश करत असताना तुम्ही कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे की जे मी पोस्ट करायला लागलो आहे ते खरंच चांगलं आहे का. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ते इनलिगल असतात आणि आपण ते पोस्ट सहज करायला सुरू करतो, कित्येकदा आपण त्यामध्ये अडकतो सुद्धा. तर आपण जे पोस्ट करतोय आपल्या प्लॅटफॉर्मवर, इवन दो ते पर्सनल पोस्ट सुद्धा असू दे, आपण कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे की आपण जे पोस्ट करायला लागलो आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे.
0: डिजिटल युगातील करिअर, व्यवसायाच्या संधी या विषयावर आपण विविध महाविद्यालयांमध्ये व्याख्यानही देता, तर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आज कुठली कौशल्य सगळ्यात जास्त महत्वाची आहेत असं वाटतं?
1: खरं म्हणजे मी जे माइंड आयटी सर्व्हिसेस ही कंपनी स्टार्ट केली तर हे चालू करत असताना सायमल्टेनियसली मी ॲज अ प्रोफेसर म्हणून काम करायचो इंजिनिअरिंग कॉलेजवर. तर मला या विद्यार्थ्यांबद्दल जे आहे ना खूप, म्हणजे एक स्टुडंटची मेंटॅलिटी काय आहे आणि आत्ताची जनरेशन जी जेनझी जनरेशन आहे ना त्यांचे विचार कसे वावरतात त्यांच्या डोक्यामध्ये त्याचा थोडासा मला अभ्यास आहे. तर आत्ताचं जो टेक्निकल एज्युकेशन आहे त्याच्याबरोबर जे आहे ना स्टुडंटमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग पण येणं खूप गरजेचं आहे. आता मी लेक्चर द्यायला जातो तर हेच मला दिसून येतं की मी क्वेश्चन केल्यानंतर त्यांना थोडंसं आन्सर देण्यासाठी ते कॉन्फिडन्स नाही आहे, किंवा जे टेक्निकल गोष्टी त्यांच्याकडं आहेत पण प्रॉब्लेम सॉल्विंग त्यांचा तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे. तर या गोष्टीकडे थोडंसं कल असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की इंजिनिअरिंग कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत यांचं कम्युनिकेशन स्किल आणि जास्त वाढवणं खूप गरजेचं आहे. तर एक्स्ट्रा करिक्युलममध्ये जरा जास्त वाव देणं स्वतःला गरजेचं आहे. प्रोग्रॅमिंगच्या टेक्निकल नॉलेजमध्ये त्यांनी जास्त वाढवणं गरजेचं आहे. आता खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, क्लाउड कॉम्प्युटिंग आहे, AI आहे, यामध्ये थोडंसं आणि त्यांनी रस घेणं खूप गरजेचं आहे. मी जेव्हा जातो ना तर मी जॉबला त्यांना कन्सिडर करतच नाही, मी त्यांना इन्स्पिरेशन देतो की बाबा तुम्ही स्वतः उद्योजक होऊ शकता, तुम्ही स्वतः

0: उद्योजक झाला की तुम्ही दुसऱ्यांना जॉब देऊ शकता. तर उद्योजक होण्यासाठी थोडंसं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स, विल पॉवर, तुमचं स्किल, हे सगळ्या गोष्टी आहेत. एंटरप्रेन्युअरशिपवर मी लेक्चर देतो, डिजिटल मार्केटिंगवर लेक्चर देतो, वेब टेक्नॉलॉजीवर मी लेक्चर देतो. इंटर्नशिप म्हणून एक सिलेबसमध्ये त्यांनी एक ॲड केलेलं आहे, ते खूप चांगलं ते कॉन्सेप्ट आहे. मग ते MSBT डिप्लोमाचा असू दे किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी असू दे किंवा ऑटोनॉमस कॉलेज असू दे, त्यांनी इंटर्नशिप एक ॲड केलेलं आहे. त्या इंटर्नशिपच्या माध्यमातून सुद्धा स्टुडंट काय करतात की एक महिन्यासाठी, तीन महिन्यासाठी, सहा महिन्यासाठी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन ते इंडस्ट्रीचा कल्चर अडॉप्ट करण्यासाठी ते जातात. इंटेन्शन एवढंच असतं की तुम्ही जे शिका लागलाय, जे तुम्ही घडा लागलाय, जे तुम्हाला सिलेबस आहे त्यातून तुम्हाला रेव्हेन्यूज मिळणार. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकता, तुम्ही सुद्धा त्या पोझिशनला बसून काम करू शकता, ॲज अ एम्प्लॉई म्हणून, ॲज अ टीम मेंबर किंवा टीम लीडर म्हणून काम करू शकता. स्टुडंटच्या डोक्यामध्ये पण एक प्रकारचं टेन्शन असतं की माझ्या येणाऱ्या करिअरमध्ये मी काय करेन, क्वेश्चन असतो ना आता, कारण एज्युकेशन पण आज कॉस्टली झालेलं आहे. तर आपल्यावर इतका पैसा खर्च व्हायला लागले, घरचे लोक खर्च करायला लागले, त्याचा रिटर्न कधी मी देणार, असा त्याचा डोक्यामध्ये क्वेश्चन असतं. तुमच्याकडे स्किल आहे, तुम्ही स्वतः काहीतरी करू शकता आणि 100% तुम्ही तुमच्या घरासाठी, तुमच्या समाजासाठी, तुमच्या पूर्ण आपल्या कंट्रीसाठी काहीतरी करू शकता, याचा जेव्हा कॉन्फिडन्स स्टुडंटला यायला लागतं ना, तर 100% स्टुडंट तो मोटिवेट होतो, तो कॉन्फिडंट बिल्टअप करतो आणि स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो.
1: पण AIमुळे रोजगाराच्या संधी वाढू शकतील, काय आहे निरीक्षण एकूण?
0: निरीक्षण असंच आहे की आपण जितकं पुढे चाललेलो आहे, आपल्याला असंच वाटतं की आणि टेक्नॉलॉजी वाढली, रोजगार गेलं असं वाटतं. खरं म्हणजे जेवढं आपण डेव्हलप व्हायला लागलोय तेवढ्या जास्त रोजगाराच्या संधी अवेलेबल व्हायला लागलेत. तर AI काय करतं, AI हे टूलच्या माध्यमातून भरपूर इन्फॉर्मेशन देतं, पण करत असताना प्रॅक्टिकली तिथं ह्युमन लागतंच ना, ह्युमन रिसोर्स असल्याशिवाय ते होणं अशक्य आहे. AI नं तर इतक्या म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी आणून ठेवलेला आहे, तर रोजगार याच्यामुळे थांबणार नाही, वाढतच जाणार आहेत.
1: ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या संधी आहेत यामध्ये रोजगाराच्या?
0: आता मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय डिजिटलच्या, तर मी तर ग्रामीण आणि शहरी हा माझ्याकडे माध्यमच नाही, कारण की काय झालंय की तुमच्याकडे जो स्किल आहे तर तुम्ही ग्रामीण असू दे किंवा शहरी असू दे, तर तुम्हाला वाव 100% आहे. आधीसारखं आता ग्रामीण पण राहिलेलं नाही आहे, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, इंटरनेट सगळीकडे पोहोचलेलं आहे, इन्फॉर्मेशन सगळ्याकडे आहे, सगळेजण स्मार्ट झालेले आहेत. तर भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत जे घरी बसून सुद्धा करू शकतात, डिजिटल मार्केटिंग सारखं काम करू शकतात, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सारखं काम करू शकतात, इवन दो फ्री लायसन्स या भरपूर अशा काम आहेत ते घरी बसून सुद्धा करू शकतात. तर स्किल असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: डिजिटल क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय जे करू इच्छितात तर त्यांना काय सांगू इच्छिता आपण?
0: म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आणि कुठलाही उद्योग करण्यासाठी मी तर सांगेन की त्यांनी स्मॉल स्टार्ट करावा, पण स्टार्ट करावा जरूर, कारण की जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते समजत नाही ऍक्च्युअल काय आहे. मी सुद्धा मी नोकरी करत होतो आणि नंतर जेव्हा उद्योजक बनण्याचा विचार केला, भक्कम विचार केला, कारण की हे एकदा तुम्ही जेव्हा एंट्री केला तर एका दिवसाचे किंवा 8 दिवसाचं, 1 महिन्याचं, 1 वर्षाचं काम नाही आहे. तुम्हाला सातत्य असणं खूप गरजेचं आहे, कन्सिस्टन्सी, डेडिकेशन असणं खूप गरजेचं आहे. जे तुम्ही करायला लागलाय ते मनापासून करा, सोसायटीला काहीतरी देण्यासारखं करा, कस्टमरला काय हवं आहे त्याचा प्रॉब्लेम तुम्ही फाइंड आउट करा, त्याच्यावर सोल्युशन द्या, कस्टमरला सॅटिस्फॅक्शन करा. या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा करायला लागता ऑटोमॅटिकली तुमचा ब्रँड मार्केटमध्ये जनरेट व्हायला सुरुवात होते.
1: एखादा स्टार्टअप सुरू करत असताना काय आव्हानं येतात समोर, काय अडचणी येतात?
0: एखादा स्टार्टअप सुरुवातीपासून स्टार्ट करत असताना सगळ्यात महत्वाचं असतं की त्याचा नॉलेज जनरेट करणं, कारण त्या बाबतीत तुम्हाला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे ती फंड जनरेट करणं, म्हणजे फंड असणं पण खूप गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टी तुम्ही करण्याचं ध्येय म्हणजे एम, मिशन किंवा विजन सेट केलेलं आहात, त्या ध्येयाला तुम्ही साध्य करण्यासाठी चांगली टीम असणं हे एक चॅलेंज आहे. म्हणजे तुमच्या समोर एक हे असतं की बाबा चांगली जोपर्यंत टीम भेटत नाही, मिळत नाही, करत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला मिशन किंवा विजन आपण प्राप्त करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की स्टार्टअप जेव्हा आपण करतो ना, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कस्टमर मिळत नाही, म्हणजे कारण कॉम्पिटिशन खूप जास्त असतं, कॉम्पिटिशनला थोडं समजणं खूप गरजेचं आहे आणि आपण आपला विल पॉवर स्ट्रॉंग ठेवणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये जेवढं तुम्ही सातत्य ठेवशील तेवढं चांगलं तुमचा ग्रो 100% होणार.
1: वेबसाईट डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काही काळात अजूनही काही ऍडव्हान्स्ड असं येऊ शकतं?
0: 100% येणार, कारण की आता तर स्टेप बाय स्टेप जे डेव्हलपमेंट व्हायला लागले AIच्या थ्रू, तर खूपच चांगले येणाऱ्या काळामध्ये टूल आपण बघू शकतो. त्यानंतर

0: तर क्लाउड कॉम्प्युटिंग सारखं जे आहे त्यामध्ये पण भरपूर असे सोल्युशन्स आपण बघू शकतो. त्यानंतर बरेचसे असे मोबाईलचे ऍप्लिकेशन्स आहेत येणाऱ्या काळामध्ये जी ट्रेंड बदलत जातं आणि ट्रेंडला लोक पसंत पण करतात आणि ते बदलणार सुद्धा.
1: या डिजिटल फील्ड मध्ये ज्यांना स्वतःचं करिअर करायचंय किंवा ज्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवायचा आहे तर त्यांना काय सांगायचंय?
0: डिजिटल या युगामध्ये जर स्वतःचं करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. तर मी तर म्हणेन की कीप लर्निंग, कीप बिल्डिंग आणि कीप अडॅप्टिंग.
1: सर, या मार्गदर्शनासाठी सांगली आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू. धन्यवाद.

माइंड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचे संस्थापक शिराजुद्दीन शेख यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचा उद्योग जगत कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू, नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98508807001.
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. पुन्हा प्रसारण 6:30 वाजून 30 मिनिटांनी.

0: एक निवेदन, मेरा युवा भारत सांगली युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक साहित्यिक आणि सर्जनशील स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धा 31 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिरज इथं होणार असून सहभागासाठी 30 जुलै 2026 अखेर नोंदणी करावी. नोंदणीसाठी मेरा युवा भारत सांगली यांच्याशी 9970 82 39 30 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मेरा युवा भारत सांगलीचे उपसंचालक राहुल डोंगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. व्यसनमुक्तीबाबत युवकांच्या मध्ये जनजागृती निर्माण करणं, त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणं आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धांमध्ये सामूहिक लोकगीत, सामूहिक नृत्य, पथनाट्य, चित्रकला, रील स्पर्धा, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री तसंच भाषण या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व स्पर्धा नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या विषयावर आधारित असून व्यसनमुक्त निरोगी जीवनशैली, सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारत निर्मितीत युवकांची भूमिका या विषयांवर स्पर्धकांनी आपली सादरीकरणं करावीत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, युवक मंडळ, स्वयंसेवी संस्था तसंच 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन हा जनजागृती उपक्रम यशस्वी करावा असंही आवाहन श्रीयुत डोंगरे यांनी केलं आहे. निवेदन आपण ऐकलं.
1: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 वाजून।

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।

आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 आणि 15 सेकंद झालेत. ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा. कार्यक्रमात सुरुवातीला शांता शेळके यांची पदरचना गात आहेत व्ही जी भटकर, नाटक भक्त पुंडलिक.

0: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए सुपर निर्मा में सप्तमान।
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
3: अगर पूरी शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आई तो नको काय म्हणतेस
4: तात्या त्याचे दात लई बाद आहेत।
3: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात भी नंबर एक करूया आणि ते भी फास्ट
4: मग चालते की।
5: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर।
6: रसिक श्रोते हो आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00। आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर। आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली।
7: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता विद्याधर गोखले यांची पदरचना सुवर्णतुला नाटकासाठी गात आहेत मधुवंती दांडेकर।

स्वयंवर नाटकासाठी कृष्णाजी प्रभाकर खडीलकर यांची पदरचना कल्याणी देशमुख यांनी गायलेली होती. कार्यक्रमाच्या नंतर सरिता भावे गातात अशोकजी परांजपे यांची रचना. नाटक आहे संत गोरा कुंभार.

संत गोरा कुंभार या नाटकातलं सरिता भावे यांनी गायलेलं पद आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी वसंतराव देशपांडे गात आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रचना संन्यस्त खडग या नाटकासाठी.

0: सबने सखडगं या नाटकासाठी वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं पद आपण ऐकलं. या पदरचनेबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजलेत. ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूया.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आपल्याकडे 54 वर्षाच्या एक लेडी आल्या होत्या ज्यांना पाईल्सचा त्रास होत होता म्हणून त्या आपल्याकडे आल्या होत्या, पण नंतर लक्षात आलं की तो रेक्टमचा कॅन्सर होता. तर यांची केस नेमकी काय होती?
3: या लेडी माझ्याकडे पहिल्यांदा आल्या, त्यांनी आलेल्या मला सांगितलं मला पाईल्सचा त्रास आहे. मी म्हणजे ठीक आहे काय होतोय, मग संडास जागेला दुखतं काय होतं सूज येते बरोबर नाही, म्हणजे तसं काही नाही पडतो. आता असतं म्हणजे इंटरनल ज्या पाईल्स असतात बरोबर की नाही, त्याला म्हणजे बाहेरच्या बाजूला काही नसल्यामुळे तिथे काही दुखत नाही काही नाही, ब्लिडिंग होत राहतो. मग त्यानंतर बाकी हिस्ट्री घेतल्यानंतर बाबा कधीपासून आहे तर मागच्या 1.5 वर्षापासून आहे ऑन ऑफ. मग मागच्या 1.5 वर्षापासून अनेक डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली, म्हणजे 8-10 डॉक्टर जवळजवळ त्यांचे झाले होते. आता हे सगळेच डॉक्टर काही म्हणजे मूर्ख नव्हते, त्यांनी तर प्रॉपर ट्रीटमेंट दिलेली होती. म्हणजे याचा अर्थ असा होता की पाईल्सची ट्रीटमेंट देऊन सुद्धा त्यांना काही रिलीफ झालेला नव्हता बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ काय होतो की कदाचित हे पाईल्स नसून दुसरं काहीतरी असलं पाहिजे बरोबर. कारण कसं असतं, या गोष्टींसाठी थोडासा पेशंटशी वेळ द्यावा लागतो, त्यांना खोदून खोदून विचारावं लागतं, तर या गोष्टींचा अंदाज येत राहतो बरोबर. आणि मग मी त्यांना विचारल्यानंतर मला लक्षात आलं की मला वाटलं काही पाईल्स काही वाटत नाहीये. मी म्हणलं मग आपण बघू पाईल्स आहेत आपल्याला एकदा चेक करून बघायला पाहिजे. पण तसं काही म्हणजे बघितल्यानंतर लक्षात आलं की पाईल्सचा काही प्रॉब्लेम वाटत नाही. हा मी त्यांना सांगितलं हे काही मला पाईल्सचं वाटत नाही, तर आता काय आहे हे बघायचं तर आपल्याला स्कोपी करून बघायला पाहिजे पूर्णपणे. मग आपण त्यांना कोलोनोस्कोपी करण्याचा सल्ला दिला आणि मग कोलोनोस्कोपी केल्यानंतर मग ते लक्षात आलं की जे ब्लिडिंग होतंय ते आतमध्ये एक गाठ झालेली आहे बरोबर ना, आणि त्याच्यातून जे काही ब्लिडिंग होतंय आणि मग ती गाठ जेव्हा आपण चेकिंगला वगैरे पाठवली त्यामध्ये लक्षात आलं की ते कॅन्सर आहे. तर त्यामुळे कसं आहे माहिती त्यांना की जोपर्यंत प्रॉपर डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत तुम्ही नुसतंच ट्रीटमेंट देत राहिला तर रिझल्ट सुद्धा येत नाही.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
3: कसं असतं काही लोक आयुर्वेदाचे एकदम भक्त असतात, नाही बाबा आम्हाला आयुर्वेद घ्यायचं बरोबर, मग त्याप्रमाणे ते परत म्हणजे डायग्नोज झाल्यानंतर माझ्याकडे आल्या की बाबा असं कॅन्सर आहे आणि असंही आपण थोडासा एक अंदाज घेतला होता त्याप्रमाणे, म्हणजे काही म्हणजे तिथलं ब्लिडिंग नाही, म्हणजे कुठेतरी गट मधून ब्लिडिंग होत असेल, त्या हिशोबाने आपण मेडिसिन त्यांना आधीच चालू केले होते त्यामुळे त्यांचं ब्लिडिंग थांबून गेलो होतो. तसं म्हणजे त्यांचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला होता. मग ते मला म्हणले की आता ब्लिडिंग तर थांबले, मग आता कशाला पुढचं काय करायचं, म्हणजे त्यांनी किमो सांगितलं होत्या किंवा बाकी काही गोष्टी होत्या रेडिएशन वगैरे.

0: बघा, कॅन्सर हा फास्टली ग्रोईंग असतो, तर त्याच्यामुळे कसं आहे माहितीये का, की शरीराचं वातावरण आहे ते बिघडल्यामुळे म्हणजे अनैसर्गिकरित्या वाढून कॅन्सर तयार होतोय. हा, हे वातावरण बॅलन्स करून नवीन गाठ येऊ नये किंवा कॅन्सरची वाढ होऊ नये म्हणून आयुर्वेद नक्की काम करेल. पण आता जे फास्टली ग्रोईंग आहे किंवा ऑलरेडी जे झालेलं आहे त्याला तर आपल्याला जाळून टाकलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. त्याच्याच बरोबर आयुर्वेदिक पण घेतलं पाहिजे, कारण नवीन येणारी गाठ काही जाळल्यामुळे थांबणार नाहीये. तर कॉम्बिनेशन ऑफ द ट्रीटमेंट जर का घेतली तर त्या गोष्टीतून रिलीफ होऊ शकेल. आणि मग त्यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास होता, कारण मी डायग्नोस पण त्यांचं प्रॉपर करून दिलं होतं. त्यामुळे मी त्यांनी दोन्ही ट्रीटमेंट घेतली. म्हणजे कसं असतं माहितीये ना, की एक शास्त्र वाईट दुसरं चांगलं असं काही नाहीये. तुम्ही जर का कॉम्बिनेशन, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या शास्त्राची गरज आहे तिथे आयुर्वेदाची गरज आहे, तिथे आयुर्वेद वापरायला पाहिजे, तिथे मॉडर्नची गरज आहे तिथे मॉडर्न वापरायला पाहिजे, असं कॉम्बिनेशन जर का केलं तर नक्कीच आपण पेशंटला त्या म्हणजे म्हणतो ना सिव्हिअर कंडिशन मधून सुद्धा बाहेर काढू शकतो आणि चांगलं आयुष्य देता येतं. बरोबर. त्यामुळे कॅन्सर सारख्या आजारांमध्ये जर का बघितलं विजय मिळवायचा असेल तर कॉम्बिनेशन ऑफ द ट्रीटमेंटला पर्याय नाहीये.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:05 आणि 15 सेकंद झालेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

महालक्ष्मी अय्यर, चिनार खारकर, आनंद मेनन यांच्या आवाजात अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता टाइमपास. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक महत्वाची सूचना. कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांच्याकडून प्राप्त हा संदेश आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दिनांक 30 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटानं उघडून 5,079 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचं 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1,050 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 6,129 क्युसेक विसर्ग सुरू होईल. तसंच पावसाच्या प्रमाणानुसार आणि येणाऱ्या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांनी याची नोंद घ्यावी आणि उचित खबरदारी देखील घ्यावी. कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांच्याकडून प्राप्त हा संदेश आत्ताच आपण ऐकलात.

0: वेडलावी जीवा चित्रपटासाठी श्रीरंग गोडबोले यांचं गीत आपण ऐकलं. संगीत बप्पी टुट्टू यांचं होतं. स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांनी हे गीत गायलं होतं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglialakashvani@gmail.com sanglialakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी साधना सरगम गात आहेत. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं आई शपथ या चित्रपटातलं हे गीत.

ऐशपत चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. आता ऐकूया NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात रसिकहो आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. आपल्या सुरेल आणि सुमधुर आवाजानं हिंदी चित्रपटांना एकळा वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या एका गायकाविषयी मी आज बोलणार आहे. आवाजातील हळुवारपणा हे या गायकाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. रसिकहो, मी सोनू निगम यांच्याविषयी बोलतोय. आज 30 जुलै हा त्यांचा जन्मदिवस. 1973 साली आजच्या दिवशी हरियाणातील फरीदाबाद इथं त्यांचा जन्म झाला. सुरुवातीला जो कलाकारासाठी स्ट्रगलिंगचा काळ असतो त्या काळात त्यांना काही गाणी गायला मिळाली ती होती रफी साहेबांची. त्यामुळं स्वतःचं वेगळेपण दाखवण्यासाठी संधी त्यांना मिळाली नाही. नंतर आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या जाहिरातींसाठी ते गायले. सारेगमप या रियालिटी शोमुळं सोनू निगम प्रकाश झोतात आले. बेवफा सनम या चित्रपटातलं अतिशय सुपरहिट असं त्यांचं गाणं सोनू निगम नावाचा एक पार्श्वगायक या चित्रपट उद्योगाला मिळाला तो या चित्रपटानंतर.

वयाच्या 10व्या वर्षी सोनू निगम आपल्या वडिलांसोबत मुंबईला आले आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून त्यांनी संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. स्वतःचा आवाज आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांना सुरुवातीचा काही काळ द्यावा लागला, पण नंतर अनेक उत्तमोत्तम चित्रपटांसाठी सोनू निगम यांनी आपला आवाज दिला. ऐकूया बॉर्डर चित्रपटातलं हे गीत.

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली. कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांच्याकडून प्राप्त महत्वाचा संदेश. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दिनांक 30 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:00 कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटानं उघडून 5,079 क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथळा विद्युतगृहाच्या 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1,050 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 6,129 क्युसेक विसर्ग सुरू होईल. तसंच पावसाच्या प्रमाणानुसार आणि येणाऱ्या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांनी याची नोंद घ्यावी आणि उचित खबरदारी घ्यावी. कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांच्याकडून प्राप्त महत्वाचा संदेश आताच आपण ऐकलात.
1: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सोनू निगम त्यानंतरच्या काळात लोकांना एक उत्तम गायक म्हणून परिचित होऊ लागले. चांगले चांगले चित्रपट त्यांच्याकडे यायला लागले आणि सोनू निगम यांच्या आवाजाची जादू रसिकांपर्यंत पोहोचली.

वयाच्या चौथ्या वर्षापासून सोनू निगम आपल्या वडिलांसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या मधून गाणी गायचे. सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांची गाणी ते हुबेहूब कार्यक्रमामधून सादर करायचे. रफींची गाणी गाणारा कलाकार ते स्वतःचं अस्तित्व असा सोनूजींचा या क्षेत्रातला प्रवास राहिलेला आहे.

0: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: हिंदी, मराठी, बंगाली, उडिया, कन्नड, पंजाबी, तमिळ, तेलुगू, भोजपुरी, उर्दू, नेपाळी अशा भाषांच्या मध्ये विविध गाणी गाणारे सोनू निगम यांच्या जन्मदिवसानिमित्त आज आपण त्यांची सुमधुर गाणी ऐकत आहोत गातारे मरादिल या कार्यक्रमात.

साथी या चित्रपटासाठी सन 2002 साली फिल्मफेअर पुरस्कारानं सोनू निगम सन्मानित झाले. 2024 राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना मिळाला कल होना हो चित्रपटाच्या गायनासाठी. त्याचबरोबर आयफा अवॉर्ड, मिर्ची म्युझिक अवॉर्ड आणि 2023 पद्मश्री पुरस्कारानं देखील सोनू निगम यांचा गौरव करण्यात आला.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं राजन लाखे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नंदू होनप यांचं होतं.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: रसिक श्रोते, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11:00 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11:00 मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स एफ एम वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: मला।
1: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
0: आला ऋतू आला ऋतू आला कधी रिमझिम।
1: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

0: नंदू हनुप यांनी संगीतबद्ध केलेलं पंचमी यांच्या आवाजात राजन लाखे यांचं गीत आपण ऐकलं. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी मयुरेश पै यांचा संगीत साज, गीतलेखन चंद्रशेखर सानेकर यांचं आणि स्वर आहे अवधूत गुप्ता यांचा.
1: कधी न येई ओठ

गुप्ते यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण काही क्षणात मुंबई केंद्रावरून.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? छान पाऊस पडतोय आणि वातावरणात एक प्रकारचा छान गारवाही पसरलाय. जिकडे बघावं तिकडे सृष्टी अगदी हिरवीगार झाली आहे. काही दिवसातच आषाढ महिना संपून श्रावण महिन्यालाही सुरुवात होईल आणि सणावारांच्या या यादीत आपण पुन्हा एकदा कामामध्ये हरवून जाऊ. पण या कामांच्या यादीत आपल्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मात्र सदैव सतर्क राहू. हल्ली आपण नेहमीच ऐकतोय वाचतोय की काही मुलं काही स्त्रियांना पकडून नेलं जातं, कोणी बेपत्ता झालेलं. आपल्याकडे मानवी तस्करीच्या घटना सतत घडत असतात. सध्याच्या परिस्थितीत देशाच्या प्रत्येक भागात मानवी तस्करीचं जाळं घट्ट पसरत चाललंय. अनेक गुन्हे यांच्या विरुद्ध करवल्या जातात, अनेक प्रकारचे अत्याचार यांच्यावर होतात. मैत्रिणींनो ही मानवी तस्करी रोखण्यासाठी त्याबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 30 जुलै हा दिवस मानव तस्कर विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मैत्रिणींनो आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं समाजातील अशा घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यांना मदतीचा हात देऊया, त्यांना मदत करूया. मैत्रिणींनो चला तर वळूया आपल्या या कार्यक्रमातील पुढच्या मालिकेकडे. आपल्या या कार्यक्रमात हितगुज या मालिकेमध्ये ऐकूया लेखिका प्राध्यापिका मिनल येवले यांचीही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. हितगुज या मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि स्वागत करते आजच्या आपल्या पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मिनलताई येवले यांचं. नमस्कार मिनलताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार
0: मैत्रिणींनो. मिनलताईंनी अनेक कविता, ललित लेख, वृत्तपत्र लिखाण, दिवाळी अंक यामध्ये सुद्धा लिखाण केलं आहे. त्यांचं लिखाण बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध सुद्धा आहे आणि यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला आहे. अशा साहित्य क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देणाऱ्या प्राध्यापिका मिनलताई येवले यांच्या साहित्य प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणीनं सुरुवात करूया मिनलताईंच्या मनाला भावलेल्या एका कवितेपासून. कविते, तू भेटली नसती तर कुणी दिला असता हात चालताना सुखदुःखाच्या वाटेवर, घायाळलेल्या स्वप्नांना कुणी उचलून घेतले असते कडेवर, ओथंबलेलं आभाळ कुणी पचवलं असतं उरात, वळवाच्या पावसाला कुणी घेतलं असतं घरात. कविते, तू भेटली नसतीस तर. खूप सुंदर कविता आहे मिनलताई तुमचीही. तर मिनलताई, निसर्ग असू द्या, मनातल्या भावभावना असू द्या, स्त्रीविषयक कविता असू द्या, अशा सगळ्या विषयांवरती तुमचं लेखन, तुमच्या कविता

0: अगदी मनाला स्पर्श करून जातात. तर अशा या साहित्याशी तुमचं नातं कधी जुळलं हे सांगा.
1: अतिशय छान आवडीचा प्रश्न. माझं माहेर सूर्यरंजन गाव अमरावती जिल्ह्यातलं आणि राधाबाई सरणा महाविद्यालयात माझं BA झालं. तर तसं तर प्रागतिक विद्यालय सुरजी येथे शिकत असताना 8वी 9वी पासूनच कविता आवडायला लागली होती.
0: अच्छा.
1: डकरे सर इतकं सुंदर शिकवायचे आणि त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की कविता शिकवली एक एक कडवं समजावून सांगितलं की त्याचा ते अर्थ विचारायचे. तर मला त्या कडव्याचा अर्थ सांगता यायचा 10वी पर्यंत. आणि खरोखरच कवितेचा अभ्यास करायला, मराठीचा अभ्यास करायला आवडायचा आणि परीक्षेत मार्क्स पण मिळायचे. त्याच्यानंतर 11वी मध्ये सीताबाई संगई आणि त्याच्यानंतर 12वी पासून BA पर्यंत राधाबाई सरणा महाविद्यालयात सुरजी अंजनगाव येथे शिकत असताना BA पासून MA वाङ्मय हा विषय घेतला. आणि डॉक्टर मधुकर वाकोडे सर इतकं सुंदर शिकवायचे, इतकं मधुर की त्यांच्या त्या शिकवण्यात ना त्या मराठी विषयी साहित्याविषयी इतकी गोडी वाटली की एक साधा म्हणजे धडा असला पाठ्यपुस्तकातला तरीही सर त्याचा खोलात शिरून त्याचा संदर्भ द्यायचे, त्या लेखकाचा परिचय, त्याच्या इतर साहित्य कृतीचा परिचय, असं करताना इतकी त्या साहित्याविषयी आवड निर्माण झाली वाटायला लागलं की आपण लिहिलं पाहिजे. आणि BA प्रथम वर्षापासूनच कविता जन्माला आली.
0: वा वा, खूप छान. म्हणजे बघा ना, मला वाटते तुम्हाला अगदी बालपणी असं माहिती पण नसावं की आपण पुढे प्रख्यात लेखिका होणार आहोत.
1: कोणीच नाही.
0: हा, तर तुमच्या त्या सरांमुळे म्हणा, शाळेमुळे, अभ्यासामुळे किंवा मराठी वाङ्मयामुळे तुम्हाला त्याची गोडी निर्माण झाली आणि तुम्ही तुमचं साहित्य क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. तर ते पहिलं पाऊल तुम्ही कधी ठेवलं हे सांगा.
1: हा, ती गोष्ट आहे 1983 ची, जेव्हा मी BA प्रथम वर्षाला होते. BA प्रथम वर्षाला असताना पोस्टर पोएट्री कॉलेजमध्ये लागायची. तर त्या पोस्टर पोएट्रीमध्ये एक कविता, अगदी पहिली कविता, माझी या कवितेने सुंदर एक शब्द माला ओवावी, पूज्य साहित्य देवतेस त्या प्रेमाने मी अर्पण द्यावी, माझी या कवितेने हसावे मी तिच्यावर उगीच रुसावे, हसने रुसने दूर सारुनी दोघींनी मग एकच व्हावे. ही कविता त्या पोस्टर पोएट्रीवर झळकली आणि माझी कवयित्री म्हणून ओळख झाली.
0: वा वा, किती छान.
1: आणि त्या काळात जे अनियतकालिक निघायचे तर त्या अनियतकालिकामध्ये वृत्तपत्रामध्ये सुद्धा कविता छापून यायच्या. आणि एक तर खूपच छान आश्चर्य की एका मोठ्या वृत्तपत्राने काव्य स्पर्धा घेतलेली होती, वसंत विशेष. तेव्हा मी BA द्वितीय वर्षाला असेल. तर त्या काव्य स्पर्धेमध्ये माझ्या अभंग रचनेला अगदी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं आणि ती गोष्ट म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची होती. आपण काय म्हणू त्याला की एक तो एक असा ऊर्जेचा स्रोत ठरला की आपण लिहू शकतो, आपली कविता लोकांना आवडू शकते. तर अशी ती लिहिण्याची सुरुवात झाली
0: तुमची. मग या साहित्य क्षेत्रामध्ये नेमकं असं ठरवून आपण एकाच विषयावरती लिखाण करायचं आणि मग त्या दृष्टीने वाचन, मनन किंवा चिंतन करायचं आणि मग त्या विषयावरती आपण लिखाण चांगलं करू शकतो, तर असं होतं का कधी?
1: खरं म्हणजे आपल्याला जर लेखक व्हायचं आहे, लिहायचं आहे, कवी व्हायचं आहे तर वाचन अत्यंत महत्वाचं आहे. तो एक पहिला टप्पाच आहे. वाचता वाचताच आपल्याला सुचतं अगदी आपल्याजवळ जे आहे, आपल्या आतमध्ये जे आहे त्याच्याच भरवशावर आपण जास्त काळ तग धरू शकत नाही. वाचन खूप महत्वाचं आहे. नवनवीन पुस्तकं सांगताना आनंद होतो की 11वी मध्ये सीताबाई संगई महाविद्यालयातल्या छोट्याशा वाचनालयात नाटक, कादंबरी, 11वीचं कसं रेस्ट इयर असतं ना, तर इतकी सारी पुस्तकं वाचून झाली. आणि 12वी पासून तर BA पर्यंत राधाबाई सरणा महाविद्यालयाची इतकी समृद्ध वाचनालय की तिथे तर भरपूर पुस्तकं वाचून झाली. याशिवाय डॉक्टर मधुकर वाकोडे सरांनी आपल्या घरचं वाचनालय आम्हा 2-4 हुशार विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे, जे लिहायला लागलेले आहेत, अशांना खुलं करून दिलं. तेव्हाच आमच्याकडून मी नंतर नागपूरला MA करायला आली तेव्हा जे अभ्यासाला पुस्तकं होते, आत्मचरित्र, ते माझे त्या काळामध्ये अंजनगावलाच वाचून झाले BA पर्यंत.
0: खूप छान. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की हे सांगा की लिखाणामधून सामाजिक समस्यांवरती प्रकाश टाकता येतो का किंवा जनजागृती करता येते का, तर तुम्हाला काय वाटतं?
1: ही तर चर्चा साहित्यामध्ये खूप गाजली. दोन प्रवाहच होते आपल्याला माहिती आहे, म्हणजे साहित्याने

0: समाज जागृती करावी की साहित्य म्हणजे एक कला, तिनं मनोरंजन करावं. तर मी असा कुठल्याच एकेरी वाटेनं जाणार नाही. मला या सगळ्यांचा मध्य साधायचा आहे की एखादी समाजात घटना घडली की त्याचे प्रतिसाद आपल्या आतमध्ये उमटतात आणि आपल्या हातून काहीतरी कविता किंवा लेख त्या प्रसंगावर म्हणजे आपण त्यावर लिहून प्रतिक्रिया देतो. प्रत्येक वेळी असं होतं असंही नाही. एखाद्या घटनेवर आपल्याला नाही बोलावं असं वाटत, पण आपल्या आतमध्ये जे विचार, भावनांची, कल्पनांची जी स्पंदनं असतात ती आपली स्वतःची असतात. त्याला काही कुठलं बंधन नसते, त्याला कुठली अट नसते. कोणी लिहावं, कोणी या विषयावर तू लिही असं म्हणावं आणि आपण लिहावं असं नाही. माझं तरी असं मुळीच नाही. मला जेव्हा वाटतं स्वतंत्रपणे माझ्या आतून तेव्हाच मी लिहिते. जबरदस्तीनं शक्यतोवर मला लिहिणं जमत नाही.
1: अच्छा. म्हणजे एक सृजनशील मन असं असतं की ज्यावेळी काहीतरी स्फूर्त त्यावेळी कागद हातात घ्यायचा आणि उतरवायचा त्यावरती. आपण त्यानंतर मग आपण विसरून जातो का? असं तुम्हाला कधी वाटतं का की जेव्हा आपण लगेचच हातात कागद घेऊन लिहिलं, पेन घेऊन लिहिलं, तरच ते स्फूर्त त्याच्यानंतर विसरून जातो, असं कधी होतं का?
0: असं बरेचदा होतं. त्याला चितघन चपला म्हटलेला आहे की क्षणात क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास, केशवसुतांनी म्हटलंय. होतं असं, आपल्या मनामध्ये एखादी कल्पना स्फुरली तर कुठंतरी तिला एक तर आपल्या डोक्यामध्ये एक तर घट्ट रुजवून ठेवावं लागते आणि जर ती जर आपण पकडून ठेवली नाही तर खरंच ती निष्ठू शकते. निष्ठू शकते. पण बाईचं तर तुम्हाला माहिती आहे असं आहे, रांधा वाढा यामध्ये नाही म्हटलं तरी आज आपण किती सुशिक्षित असलो, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून बाहेरचेही कामं सांभाळत असलो तरीही कुठंतरी आपल्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो हेही तितकंच खरं. रोज अगदी लेखणी घेऊन जरी लिहिणं होत नाही तरीही रोज आपल्याला आपला ठराविक वेळ लिहिण्यासाठी द्यावा लागतो, एवढं मात्र.
1: अगदी बरोबर आहे तुमचं. तर आतापर्यंत तुम्ही केलेल्या तुमच्या लिखाणाविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्ही बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. तुमचा मोहोर हा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे. परीघ हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्याच्यासोबतच मी मातीचे फूल, वेदनेला फुटे पान्हा, विखुरलेले स्वप्न चांदणे, अशासारखे अनेक कविता संग्रह तुमचे प्रसिद्ध आहेत. आणि आंदण हा ललितलेख प्रसिद्ध आहे. त्याचसोबतच एकांताचे कंगोरे, रुजवाई, अशा अनेक प्रकारचे तुमचे ललित लेख सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर तुमच्या या एकंदर लिखाणाविषयी काय सांगू शकाल?
0: मी विद्यार्थी दशेतल्या कविता मोहर या कविता संग्रहात समाविष्ट झालेल्या आहेत. तो जरा उशिरा झाला, म्हणजे कविता आधीच्या, पण तो लग्नानंतर आला माझ्या. त्यानंतर परीघ कविता संग्रह आला, त्यानंतर लिहितीच राहिली. त्याला एक कारण होतं, लग्न झाल्यानंतर थोडं माझ्या साथीदाराची सोबत असल्यामुळे त्यांनी त्यांना या सगळ्या गोष्टीचं कौतुक आणि आवड असल्यामुळे माझ्या लेखन प्रवासाला चांगली गती मिळाली. म्हणजे एक प्रकारची ती ऊर्जा माझ्या लेखनाला मिळाली. मला ते कुठल्याही परिस्थितीत सोबत करायचे, त्यामुळे माझ्या लिहिण्याची गती खूप वाढली. आणि नुसती लिहून ठेवलं असं नाही तर एका मागे एक कवितांचे संग्रह सुद्धा आले. मोहर नंतर परीघ आला, परीघ नंतर 2019 मध्ये वेदनेला फुटे पान्हा आणि मी मातीचे फूल कविता संग्रह, असे दोन कविता संग्रह आले. त्याचसोबत 2017 मध्ये आंधन नावाचा ललित लेख संग्रह आला. 2019 मध्ये एकांताचे कंगोरे हा ललित लेख संग्रह आला आणि 2022 मध्ये रुजवाई. असा हा लिहिण्याचा प्रवास सतत सुरू आहे, तो थांबलेला नाही. परंतु त्यानंतर मात्र थोडं काळानं वेगळं वळण घेतलं, म्हणजे माझ्या लिहिण्याला थोडस वेगळं वळण लागलं, माझे विषय बदलले.
1: अच्छा अच्छा. तुम्ही इतकं छान बोललात की तुम्हाला कसं कसं सुचत गेलं, तुमच्या घरच्यांची तुम्हाला कशी साथ मिळाली, तर यासाठी एक खूप छान अशा तुमच्या झोळी मला लक्षात राहिल्या आहेत की ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी, सवेदयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. खरंच खूप सुंदर अशा ओळी आहेत ह्या. तर मिनलताई, आता हे सांगा की एक साहित्यिक जो असतो त्याच्या कविता म्हणा, लेख म्हणा, हे त्याची सगळी अपत्य असतात, ती सगळी आपल्यासाठी समान असतात, पण त्यातही तुम्हाला सगळ्यात जास्ती आवडलेली तुमची कविता कोणती आहे सांगा.
0: आताच अगदी तुम्ही ज्या कवितेच्या ओळीचा उल्लेख केला ती हिरवे वैभव नावाची माझी कविता आहे. तर या हिरवे वैभव या कवितेने मला खूप प्रेम दिलं, ओळख दिली, 2022 ची गोष्ट आहे. विदर्भ साहित्य संघ आणि सिपे अँड बेरार महाविद्यालय या दोघांनी संयुक्त विद्यमाने एक निसर्ग कवितांवरची स्पर्धा घेतलेली होती. तर मला

0: सांगताना आनंद होतो की नागपुरातील आणि बाहेरील अनेक चांगले लिहिणारे दिग्गज कवी कवयित्री या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. आणि माझ्या दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा माझी कविता प्रथम क्रमांकावर आली आणि एक मोठं सन्मान पत्र आणि भवभूती पुरस्कार मला प्राप्त झाला.
1: खूप छान.
0: ती कविता म्हणजे हीच हिरवे वैभव. त्यानंतर पुन्हा एक आंतरराष्ट्रीयच म्हणू आपण काव्य स्पर्धा झाली, ती घेतली अक्षर क्रांती या समूहाने. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या कवितेला पारितोषिक मिळालं. आणि अजून आनंदाची गोष्ट की या वर्षी 2026 मध्ये नागपूर विद्यापीठात ही कविता बीकॉम भाग 2 यासाठी जे मराठीचं पुस्तक आहे अनुबंध भाग 2 या पुस्तकामध्ये ही कविता सहभागी आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी.
1: खूप छान, खूप छान. तुमचं खूप खूप अभिनंदन यासाठी. तर या कवितेच्या 2 ओळी तुम्ही आम्हाला म्हणून दाखवू शकता.
0: ऋतू फुलांनी वृक्ष लतांनी भरून माझी झोळी, सवेतयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. पानगडीच्या शिशिर व्यथांनी काळीज माझे हलते, दुःख सोसता मनफांदीवर वसंत वैभव झुलते. लाल केशरी जांभळ पिवळ्या फुला फुलांचे झुंबर, ग्रीष्म पोळतो जीवास तेव्हा नभास येई हंबर. माती व्याकुळ कुठवर साहिल देह मनावर भेगा, वर्षा येते वहीत हिरव्या ओढीत सरसर रेघा. या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे एका कवितेत सगळे ऋतू आलेले आहेत, सहाही ऋतू. शेवट घेते. निसर्ग माझ्या नसानसांवर बोटे फिरवित राही, संवेदनांची नाजूक झणझण जीवास सुचते काही. धडका देते फिरते मागे असह्य होती वेणा, गलबलतो जीव ऐकून घेता आकांत जीव घेणा. सृजनाचे दीप मनी लकाकत उरात येई भरते, शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते. शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते.
1: खूप सुंदर कविता आहे आणि म्हणूनच तुम्हाला यासाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. खरंच खूप मनाला अशी स्पर्शून जाणारी ही कविता आहे आणि अगदी आठवणीत राहणारी कविता आहे.
0: धन्यवाद ताई.
1: मैत्रिणींना, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मीनल येवले. तर मीनल ताई, आता आपण तुमचा प्रवास पुढे जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: मला आवडते सुधीर मोघींची रचना सांज ये गोकुळी सावळी सावळी.

0: तर मैत्रिणींना पुन्हा वळूया आपल्या मुलाखतीकडे. तर मिनल ते आता थोडंसं तुमच्या पुरस्कारांकडे वळूया. तर आतापर्यंत तुम्हाला किती पुरस्कार मिळाले आहेत? मला वाटतं तुमच्या पुरस्कारांची यादी अशी आहे की ते सांगतपर्यंत आपला कार्यक्रम पण संपून जाईल. पण काही महत्त्वाचे पुरस्कार तुम्ही सांगा आणि त्याबद्दलच्या तुमच्या भावना कशा होत्या हे सांगा.
1: पुरस्काराची अपेक्षा ठेवून मी नक्कीच लिहिलं नाही, मी फक्त लिहित गेले. त्यापैकी

0: पुस्तकांनी तो टप्पा गाठला. मी मातीचे फूल हा कविता संग्रह जो शब्दालय प्रकाशन यांनी काढलेला आहे श्रीरामपूर येथून, तर या संग्रहातील कविता अशा आहेत की अगदी शेती मातीशी निगडित आहेत. त्याच्यामध्ये माझं माहेर आलं आहे, मी तिथे अनुभवलेली शेती, शेतीवर कष्ट करणारी माणसं, त्यांचं जीवन, कष्ट करणारा भाऊ, हे सगळं जे स्वानुभव आहेत आणि आजूबाजूचं जे निरीक्षण आहे ते त्या संग्रहातील कवितांमध्ये आलेलं आहे. तर या पुस्तकाला 2020 म्हणजे 2019 अंतिम टप्प्यात हा कविता संग्रह आला, तर 2020 अनेक पुरस्कार या पुस्तकाला मिळालेले आहेत. सगळ्यात सुरुवात झाली विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार यांच्यापासून. 2020 शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार मी मातीचे फूल या कविता संग्रहाला मिळाला आणि अतिशय आनंद झाला. त्यानंतर राजगुरु नगरचा कवी नामदेव ढसाळ पुरस्कार, त्या वर्षीचे अनेक सन्माननीय पुरस्कार या संग्रहाला मिळालेले आहेत. त्यानंतर 2017 आंदन हा ललित लेख संग्रह आलेला होता, तर आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा अत्यंत महत्वाचे पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये स्वर्गीय सूर्यकांता देवी पोटे पुरस्कार अमरावतीचा हा अतिशय सन्मानाचा समजला जातो, तो पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आता असं नाव घेऊनच नाही सांगता येणार मला, परंतु अनेक सन्माननीय असे पुरस्कार या आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा मिळालेले आहेत. एका गोष्टीचा मला अधिक उल्लेख करावासा वाटतो की 2017 एक ललित लेख स्पर्धा झालेली होती, प्रकाशित ललित लेख स्पर्धा, आणि तो उपक्रम होता साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे यांचा. तर मी तिथे लेख पाठवला आणि विसरून पण गेले, तर खूप दिवसानंतर मला कळलं की एकुलता एक तो पुरस्कार माझ्या पाऊस गाणे या ललित लेखाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आंदन ललित लेख संग्रहातील वसंतवेणा नावाचा लेख 2017-2021 अमरावती विद्यापीठात BA प्रथम वर्षाला मृदगंध भागी एक या पुस्तकात समाविष्ट होता.
1: हो का,
0: हाही एक सन्मान मिळालेला आहे. आपण जे काही करतो त्याची ही पावती असते, बाकी काही नाही, पण ही पावती मिळते पण आपली जबाबदारी सुद्धा तितकीच वाढत असते. हे गोष्ट तेवढीच महत्वाची की आपण जबाबदारीनं लिहिलं पाहिजे, आपण अभ्यास पूर्ण लिहिलं पाहिजे, ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि मी म्हणजे माझ्या मनामध्ये तशी भावना नक्कीच निर्माण झालेली असते.
1: तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांसाठी. तन्मिनल, ते आता हे सांगा की निसर्ग, प्रेम, मैत्री, स्त्रियांच्या भावभावना यावर आतापर्यंत तुम्ही अनेक कविता, ललित लेख लिहिलेले आहेत. आपण परिस्थिती बदलते, काळ बदलतो, तसंच तुमच्या लिखाणाचे विषय सुद्धा बदललेत. मला वाटतं तुम्ही यापूर्वी थोडासा उल्लेख पण केला होता की माझे लिखाणाचे विषय बदलले आहेत, तर याचं कारण काय सांगू शकाल?
0: हो, आहे त्याला एक कारण. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की माझा सहचर जो माझ्या लेखनासाठी ऊर्जा होता मला जपायचा, आणि माझ्या मला जपायचा म्हणजे माझ्या या लेखणीला जपायचा. त्यामुळे माझी लेखणी प्रेमाने, तृप्तीने, समाधानाने अशी भरभरून व्हायची.
1: अच्छा.
0: त्यांच्यासाठी एक केलेली कविता म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल, तो कृष्ण होऊन आला वेदनेला फुटे पान्ना संग्रहातील ही कविता आहे. चढण जरी ही दुस्तर अवघड, नितकर्माचे ओझे अवजड, विश्वासाने हात दिला अन प्रवास सुकर झाला, तो कृष्ण होऊन आला. लाभले मला जे जे हवे, फुलण्यासाठी विश्व ही नवे, ध्येय स्वप्नांच्या नभात माझ्या दीप उजळून गेला, तो कृष्ण होऊन आला. अशी कविता अगदी तृप्तीने भरलेली असायची. सारे ऋतू सुखाचे ओटीत घातले तू, वळले फिरून मागे फुलने पुन्हा नव्याने, नसते कधी प्रीतीची दोघात भागीदारी, वितळून जन्म सारा घडलो पुन्हा नव्याने, स्वामित्व श्रेष्ठतेची झाली तुला न बाधा, जपते तुझी असोशी जगते पुन्हा नव्याने. अशी प्रेमाने ओतप्रोत भरलेली अशी कविता असायची. आणि मग अगदी मी निवृत्त झाले 2022, आणि अगदी 8 माझ्या पतीचं अकाली निधन झालं हृदयविकाराने. आभाळ कोसळलं दुःखाचं, पायाखालची माती सरकली आणि

0: एकदम शरीरबहिर झाला, सगळं कसं एकाएकी झालं. आणि ही आता हा सगळा आगबोंब आतमध्ये कसा पचवायचा, वाईट परिस्थिती, एकाकी पण आलं. परंतु यावेळी मला कवितेनं सोबत केली. हा सगळा आगबोंब, हा सगळा आकांत मी कवितेला सांगत गेले आणि त्यातून माझा पतीच्या, ज्याला आपण अक्कर मासे म्हणतो, त्या दिवशी एक कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. त्याचं नाव आहे विखुरलेले स्वप्न चांदणे. अगदी त्या माझ्या पतीला समर्पित असलेल्या अशा सगळ्या कविता आहेत
1: की
0: त्या कवितांचा विषय अगदी दुःख वेदना असाच आहे.
1: अच्छा अच्छा.
0: अंधार उजेडल्या पहाटेपासून गच्च काळोख्या रात्रीपर्यंत तू नाहीस, कुठेच दिसत नाहीस. माझ्या प्रत्येक कृतीला तू असण्याचे फक्त भास, निमग जीवघेना भ्रमनिरास. माझं पार बदलून गेलंय जग, हरवलं चैतन्य तनामनात सळसळणार. त्यानंतर जळजळीत सत्य उरी मनी रिचवताना, उदास एकटेपण अंगोपांगी पचवताना, उठतात आठवणीचे आगडोम, कानात भरून आवाज त्या दिवसांच्या आक्रोशाचे, जीवघेणे मौन हातांवरच्या भाग्यरेषांचे, नियतीने केलेल्या विश्वासघाताच्या वेदना, कोण ऐकणार तुझ्याशिवाय कविते, कोण ऐकणार तुझ्याशिवाय. असं जे जे आतमध्ये जो काही आकांत आहे, जे दुःख आहे, जे एकटेपण आहे, उदासी आहे, ती सगळी त्या कवितेला सांगत गेली. आणि मग आधीच्या माझ्या कवितेत जे प्रेम, निसर्ग, मैत्रभाव, सौंदर्य दृष्टी असं सगळं यायचं, तर कुठेतरी त्याला थोडस वेगळं वळण लागलं.
1: अच्छा.
0: आणि एक जळजळीत वास्तव, एक वाट्याला आलेलं एकटेपण, दुःख आणि नियतीने केलेला आघात, असं सगळं त्या कवितांमध्ये आलं.
1: अच्छा.
0: तो संग्रह, पाचवा कविता संग्रह झाला विखुरलेले स्वप्न चांदणे.
1: आणि अशा रीतीने तुमचा लिखाणाचा विषय बदलला.
0: कुठल्याही गोष्टीच काळ हे औषध असतं असं आपण म्हणतो, बरोबर आहे. आणि मला सुद्धा म्हणजे मैत्री ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि या मैत्रीनं मला वारंवार माझ्या उदासीनतेतून, एकटेपणातून बाहेर काढलं. वेळोवेळी जगण्याचं बळ दिलं, ऊर्जा दिली. आणि त्यामुळे थोडंफार मी त्या एकटेपणातून स्वतःला बाहेर काढू शकले आणि एका निरपेक्ष दृष्टीने लेखनाकडे पाहायला लागले. आता मी माझ्या मूळच्या पदावर हळूहळू करून येऊ लागलेली आहे. माझ्या लिखाणाचा जो पूर्वीचा जो धागा होता तो मला आता घसरू लागलेला आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, हे सांगा की तुम्ही तर साहित्य क्षेत्राला खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहेच, पण या साहित्य क्षेत्रातून तुम्हाला काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
0: साहित्य क्षेत्रातून मला खूप काही मिळालं असं म्हणते की मला स्वतःची ओळख या साहित्य क्षेत्रानं दिली. मला जगण्यासाठी बळ दिलं, मला सन्मान दिला. आज नागपुरातील अनेक साहित्य संस्थांची मी सदस्य आहे. हे सगळं करताना, वाचत असताना अनेक साहित्य कृती माझ्याकडे समीक्षणासाठी येतात, स्वतःहून पाठवतात.
1: अच्छा.
0: म्हणजे माझ्यावर, माझ्या शब्दांवर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींची अपेक्षा अशी असते की मी त्यांच्या साहित्य कृतीला अभिप्राय द्यावा. आणि सांगताना अतिशय आनंद होतो की गेल्या 15-20 वर्षांपासून ज्या कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, ललित लेख संग्रह, चरित्र, आत्मचरित्र यावर मी लिहिलेलं आहे, ज्याला समीक्षा म्हणू आपण, त्याचा संग्रह आकलनाची आस्वाद रूपे तो सुद्धा प्रकाशित झालेला आहे. अतिशय सुंदर ग्रंथ झालेला आहे तो, नागपूरच्या ज्ञानपथ प्रकाशनाने काढला. त्याला प्रज्ञाताई आपटे, नागपुरातील सुप्रसिद्ध लेखिका समीक्षक, यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी या पुस्तकाचं कौतुक करताना म्हटलं प्रस्तावनेत की प्रतिभेचा स्पर्श लाभलेली एक एक कलाकृती अनन्य असते याचे भान ठेवणाऱ्या मिनल येवले यांनी वाचन लेखनाच्या प्रचंड आवडीतून प्रत्येक कलाकृतीचे अंतरंग उकलत हे विषय केंद्रीय, मर्यादाबद्ध आणि व्यासंगपूर्ण लेखन केलेले आहे आणि त्यासाठी त्यांचे मनापासून मी कौतुक करते.
1: खूप छान
0: हा अभिप्राय प्रज्ञाताई आपटे यांचा माझ्यासाठी खूप ऊर्जादायी आहे. मला लिहित ठेवणारा आहे, माझ्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देणारा आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, साहित्य क्षेत्रात मोलाचा वाटा तुमचा आहे, त्यामुळे वाचकांपर्यंत तुमचं लेखन पोचतं.

0: तर आता हे सांगा की भविष्यात आणखी कोणत्या विषयावर लिहिण्याचा तुमचा मानस आहे?
1: अतिशय सुंदर प्रश्न, खूप अगदी मनातला. ही लिहिण्याची ओढ, हा प्रवास, ध्यास, ही आकांक्षा अगदी न संपणारी, अगदी समोर प्रकाशनाच्या वाटेत आहे माझं एक पुस्तक रसग्रहणाचं. त्याचं नाव आहे काव्यास्वाद. आवडलेल्या कवितांचं रसग्रहण केलेलं आहे. 30 ते 40 कवितांचं ते रसग्रहण आहे. त्याचा एक संग्रह येणार आहे, प्रकाशनाच्या वाटेत आहे. त्यानंतर एका कविता संग्रहाचं, 6व्या कविता संग्रहाचं काम सुरू आहे. ललित लेखनाचं 4थं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेत आहे. सोबतच आकलनाची आस्वाद रूपेचा 2रा भाग आज तयार होऊ शकेल एवढे समीक्षण लिहून तयार आहेत.
0: खूप छान. खूप छान मिनलताई. आणि तुमची बाई ही जी कविता आहे ती पण खूप सुंदर कविता आहे. सोनेरी पिंजऱ्याचं दार उघडून बाई उडू बघते आहे मुक्त मोकळी, अजमू लागली आहे ती स्वतःच्या पंखातलं बळ. खरंच खूप सुंदर अशी कविता आहे. प्रत्येक स्त्रीसाठी यातून प्रेरणा तिला नक्कीच मिळणार आहे.

0: हे 30 ते 40 कवितांचं ते रसग्रहण आहे, त्याचा एक संग्रह येणार आहे, प्रकाशनाच्या वाटेत आहे. त्यानंतर एका कविता संग्रहाचं 6व्या कविता संग्रहाचं काम सुरू आहे. ललित लेखनाचं 4थं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेत आहे. सोबतच आकलनाची आस्वाद रूपेचा 2रा भाग आज तयार होऊ शकेल एवढे समीक्षण लिहून तयार आहेत.
1: खूप छान खूप छान मिनल ताई. आणि तुमची बाई ही जी कविता आहे ती पण खूप सुंदर कविता आहे. सोनेरी पिंजऱ्याचं दार उघडून बाई उडू बघते आहे मुक्त मोकळी, अजमू लागली आहे ती स्वतःच्या पंखातलं बळ. खरंच खूप सुंदर अशी कविता आहे, प्रत्येक स्त्रीसाठी यातून प्रेरणा तिला नक्कीच मिळणार आहे. मिनलताई, तुमची एखादी आवडती आणखी एखादी कविता तुम्ही आम्हाला नक्कीच म्हणून दाखवू शकता.
0: माझी एक छोटीशी कविता, या कवितेने सुद्धा मला खूप सन्मान मिळवून दिला असंच मी म्हणेन. ती कविता आहे बाई आणि माती. अनादि काळापासून दोघींनाच रुजवता येत गर्भात सृजनाचं बीज, आपल्या उदरात सामावून घेतात त्या अबोध खुना नवांकुराच्या. उमलतात, शहारतात, मोहरतात, फुलतात, गहीवरून येतात हळव्या जाणीवांनी, आश्वस्त होत जातात भविष्याच्या सुखस्वप्नांनी. त्या करीत नाहीत गौगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा, त्या करीत नाहीत गौगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा. मातीच्या कुशीत धान्य, अनबाईच्या कुशीत जीव. मातीच्या कुशीत धान्य, अनबाईच्या कुशीत जीव. लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची, जातकुळी एकच बाई आणि मातीची.
1: खूप सुंदर मिनल ताई, खरंच तुमच्या अशा इतक्या कविता आहेत की मला वाटतं प्रत्येक आपल्या मैत्रिणीने नक्कीच त्या कविता वाचाव्यात. तर तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशा मनमोकळ्या आपल्या गप्पा झाल्या, तुमच्या साहित्य क्षेत्राविषयी आम्हाला माहिती मिळाली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

तर मैत्रिणींनो, लेखिका मिनल येवले यांची हितगुज या मालिकेमध्ये स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर आपल्या या कार्यक्रमात सुग्रामी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. चला तर

0: मैत्रिणींनो नमस्कार. सुग्रण मी या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, सँडविच आणि मोमोज हे जगभरात आणि भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले फास्ट फूडचे प्रकार आहेत. आपण जर का हिल स्टेशनवर फिरायला गेलो ना की आपल्याला ठिकठिकाणी हे मोमोजचे स्टॉल पाहायला मिळतात, हो ना. आणि ब्रेडपासून बनवले जाणारे सँडविच हे तर मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडतात. चला तर आज सुग्रण मी या आपल्या मालिकेत याच मोमोज आणि सँडविचचे काही नाविन्यपूर्ण प्रकार जाणून घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आहारतज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभोळकर. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: शुभदाताई, आज आपण मोमोज आणि सँडविच या फास्ट फूडचे प्रकार पाहणार आहोत.
1: हो.
0: तर आजकाल सर्वांनाच फास्ट फूड खूप आवडतं.
1: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवडीने फास्ट फूड खातात.
0: अगदी. पण या फास्ट फूडला जर आपण त्याच्या स्वादासोबतच पोषण मूल्यांची जोड दिली तर ते जास्त चांगलं होईल. आपलं काय मत आहे?
1: मला असं वाटतं की जर हा पदार्थ जर इतके लोकप्रिय आहेत, लोक अगदी आवडीने खातात, तर आपल्याला निश्चितच याच्यामध्ये काही बदल करून याला आपण याची पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: हा, कारण लहान मुलांना मोमोज खूप आवडतात.
1: हो.
0: आतलं स्टफिंग आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: हो.
0: पण वरच्या कव्हरलाही आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: अगदी बनवू शकतो. आणि आपल्या अगदी घरगुती आपल्या घरी ती पिठं असतात ती वापरून आपण त्याचं पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: तर मग आजच्या कार्यक्रमात मोमोजचा कुठला प्रकार सांगणार आहात आपण?
1: सगळ्यात आधी तर आपण बघूया की मोमोजचे बरेच प्रकार आहेत, त्याच्याबद्दल आधी आपण थोडस बोलून घेऊ की कोणकोणते प्रकार आहेत, म्हणजे आपल्या भगिनींना त्याची माहिती मिळेल. तर मोमोज हा मुख्यतः तिबेट आणि नेपाळमधून आलेला अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं, भारतातही हल्ली मोमोजचे अनेक प्रकार पाहायला मिळतात.

0: आणि मोमोजचे जे प्रकार आहेत ते मुख्यतः त्याच्या सारणावरून आणि त्याच्या बनवण्याच्या पद्धतीवरून ठरतात. आपण मुख्यतः आणि शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारामध्ये ते उपलब्ध असतात, बनवले जातात. तर सारण आणि बनविण्याच्या पद्धतीनुसार जर बघितलं तर त्याचे स्टीम मोमोज जे अतिशय लोकप्रिय आहेत आणि आरोग्यदायी पण आहेत, आणि ते बनवताना मैदा आणि काही भाजीपाला यांचा वापर केला जातो. तसेच फ्राईड मोमोजही आहेत, तेही इतक्या लोक आवडीने खातात. फ्राईड मोमोज मध्ये स्टीम केलेले मोमोज तळल्या जातात, सारण तेच असतं, तळल्या जातात आणि त्याची चव वाढवली जाते. त्याच्यानंतर तंदुरी मोमोज हाही प्रकार लोक आवडीने खातात. तंदुरी मोमोज मध्ये फ्राय किंवा स्टीम केल्यानंतर त्यांना मसाले आणि दह्याच्या मॅरिनेशन मध्ये बुळून ठेवतात आणि मग तंदुरी किंवा भट्टीमध्ये त्याला भाजतात. त्याच्यानंतर झोल मोमोज आपल्याकडे लोकप्रिय होत आहे बरं इतक्यात,
1: अगदी
0: तुम्ही ऐकलं असेल. झोल मोमोज हे नेपाळी पद्धतीचे सूप मोमोज आहेत, म्हणजे त्या एक लाल रंगाच्या सूप मध्ये ते बुळवून सर्व्ह केले जातात. हे सुद्धा लोक आजकाल खातात. त्याच्यात कुरकुरे मोमोज, या कुरकुरे मोमोजला कॉर्नफ्लेअरच्या घोळात बुळवून आणि ब्रेड क्रम्सचा चुरा लावून डीप फ्राय केलं जातं आणि ज्यामुळे ते खूप क्रिस्पी वाढतात आणि लहान मुलांना ते इतके आवडतात, आवडीने खातात मुलं. नंतरचा प्रकार आहे व्हेज मोमोज. आता आपण बघूया सारणामधल्या प्रकारामध्ये की सारण बदललं की त्याचं नावही बदलतं. जसं व्हेज मोमोज यामध्ये पानकोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा याचं सारण भरलं जातं. त्याच्यानंतर पनीर मोमोज, याच्यामध्ये मुख्यतः किसलेला पनीर आणि काही मसाले वापरून याचे मोमोज बनवले जातात. आणि चिकन मोमोज मांसाहारी लोकांचा अतिशय आवडता असा प्रकार आहे. चिकन मोमोज मध्ये चिकनचे बारीक केलेले काप असतात आणि कांद्याचं सारण भरलेलं जातं त्याच्यात. चीज मोमोज, याच्यामध्ये चीजचं सारण असतं ज्यामुळे ते खाताना आतून मऊ आणि चीजही लागतात आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना अतिशय आवडतात. आणि साधारणतः हे सर्व जे मोमोज आहेत ते लाल चटणी आणि मेयोनीज सोबत सर्व्ह केलं जातं.
1: कारण शुभदाताई, मोमोजची मजाच चटणी सोबत खाण्यात आहे, कारण त्याची चटणी पण अगदी खास असते,
0: अगदी वेगळी असते.
1: शुभदाताई, मोमोज तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते आणि चटणी सोबत तर ते अगदी आवर्जून खाल्ले जातात. पण त्याच्यात एकच ड्रॉबॅक वाटतो की त्याचं जे कव्हरिंग असतं ते मैद्यापासून बनवलं असतं आणि मैदा आपण अनहेल्दी समजतो. तर या कव्हरिंग मध्ये काही आपण वेगवेगळे प्रकार आणू शकतो का?
0: हो, निश्चितच आणू शकतो. बघा, जर आपण मैद्याला जर आपण रिप्लेस करायचं म्हटलं तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, रागीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ओट मिल, जे आजकाल लोक ओट्स खातात, त्या ओट्सला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचंही पीठ वापरू शकतो आपण. पण आता हे करायचं कसं? कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की ज्वारी, बाजरी, रागीमध्ये ग्लुटेन नसतं, त्याला अशी चिक्की नसते जशी गव्हाच्या पिठाला असते किंवा मैद्याला असते. तर याच्यासाठी आपल्याला 100% म्हणजे पूर्णतः आपण ती पीठ वापरू शकत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला मैद्याशिवाय पर्याय, आपल्याला थोडा मैदा आणि थोडं हे पीठ, म्हणजे आपण 50-50% करू शकतो. जर मग 50% मैदा घेतला तर 50% आपण ज्वारीचं पीठ, 50% आपण बाजरीचं पीठ असं घेऊन त्याचं सारण, त्याची पाती बनवू शकतो. आणि इतकी चांगली वाटते ती पाती खायला आणि आपल्याला एक समाधान मिळतं की आपण काहीतरी हेल्दी खाल्लेलं आहे.
1: म्हणजे मोमोजही खाल्ले जातात आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू पण मिळते.
0: कारण की जर आपण रागीचा फ्लोर आपण युज करतोय, वापरतो आहे, तर त्याच्यामधनं आपल्याला चांगल्या प्रकारचं कॅल्शियम मिळतं. रागीमध्ये कॅल्शियम खूप असतं आणि लहान मुलं खात नाही. रागीचा ड्रॉबॅक असं आहे की त्याचा जो अपिअरन्स आहे तो थोडासा डार्क असतो, गळत रंग असतो त्याचा, तर खाल्ला जात नाही. तर या प्रकारमध्ये आपण दिलं तर कॅल्शियमही खाल्लं जातं, मुलांना कॅल्शियम मिळतं.
1: तर आमच्या बच्चे मंडळींसाठी खास पहिली मोमोजची रेसिपी कुठली सांगणार आहात आपण?
0: आता आपण आधी स्टीम मोमोज बघूया की साधे व्हेजिटेबल स्टीम मोमोज. याच्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला पातीचं आपण बघूया की पाती कशी करतात. त्याची पातीसाठी आपल्याला मैदा लागेल, एक वाटी मैदा. फार काही साहित्य आपल्याला लागत नाही, घरी जे साहित्य असतं त्याच्यामध्ये हे अगदी आरामात बनतं. तर एक वाटी मैदा घ्यायचा, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून कोमट पाण्याने आपण त्या मैद्याला मळून घ्यायचं. 10-1 मिनिटं त्याला मळून घ्यायचं आणि मग वरून थोडस तेल लावून त्याला कापडाने झाकून ठेवून द्यायचं. मग इकडे आपल्याला आता सारण करताना पानकोबी, कांदा, गाजर, सिमला मिरची, हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि थोडस मिरेपूड, एवढं साहित्य लागेल आणि चवीपुरता मीठ, एवढं साहित्य आपल्याला लागतं. सगळ्यात आधी कॅबेज जो आहे बारीक बारीक चिरून, म्हणजे मीठ घालून त्याला थोडं ठेवून द्यायचं 5-10 मिनिटांमध्ये. मग त्याला पाणी सुटतं, ते पाणी दाबून काढून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये तेल घेऊन

0: जवळपास 2 चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये कॅबेज म्हणजे पत्ताकोबी, किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, हे सगळे साहित्य, आपली लसूण अद्रकाची पेस्ट, हे सगळं साहित्य घालून छान त्याला परतून घ्यायचं. आणि ब्लॅक पेपर आणि सॉल्ट हे स्पायसेस घालून छान परतून झालं की आपलं सारण रेडी होतं. मग त्याच्यानंतर तोपर्यंत आपला मैदा जो भिजवून ठेवलेला आहे आपण तो पण चांगला उरलेला असतो, तो मैदा घेऊन घ्यायचा, त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि छान पाती लाटायची त्याची. एक मोठी पोळी जशी आपण करतो ना तशी पोळी करायची आणि त्याला थोडासा मधला भाग जो आहे तो जाड ठेवायचा आणि काठ दृष्टी पातळ ठेवायचे आणि एका गोल एक स्टँडर्ड आकारातनी त्याला कापून घ्यायची. म्हणजे त्याची अशी बांगडीच्या आकाराची आपण त्याला गोल गोल पुऱ्या त्याच्या कापून घ्यायच्या म्हणजे एकसारखी होतील. ते झालं की त्याच्यामध्ये आपण मधल्या भागामध्ये 1 चमचा सारण भरायचं आणि त्याला जसं आपण करंजी जशी करतो जसं हाताने आपण मोदक जसे करतो तसं हळूहळू त्याला बंद करायचं आणि बंद करून झालं की आपल्या म्हणजे आधीच गरम केलेल्या स्टीमर मध्ये आपण त्याला 10-1 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवायचं.
1: म्हणजे इडली पॉट मध्ये ठेवू शकतो,
0: इडली पॉट मध्ये ठेवू शकतो किंवा आपण गंजामध्ये चांगली ठेवून आपण त्याला आपण वापरू शकतो. म्हणजे अगदी घरगुती साध्या पद्धतीने आपण हे घरच्या घरी चांगले मोमोज बनवू शकतो. आता पोषण मूल्याचं जर तुम्ही विचारलं मगाशी तर आपली पद्धत जी आहे ती हीच राहील, फक्त आपण मैद्याच्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीची पीठ वापरून त्याची पाती करायची,
1: कव्हरिंग बदलायचं,
0: कव्हरिंग बदलायचं. त्याच्यामध्ये मैदा आपण याच्याकरता घेतोय कारण की जेव्हा आपण लाटू पाती त्या ती तुटायला नको म्हणून थोडंसं मैदा किंवा तुम्ही 100% गव्हाचं पीठ वापरू शकता, त्याचे पण परिणाम खूप चांगले येतात, त्याचे मोमो चांगले बनतात.
1: कुठली कुठली मोमोजची रेसिपी आहे?
0: मोमोजचं एक ठराविक जे पद्धत आहे ती ही आहे आणि याच्यामध्ये आपण सारण पनीरचं बनवायचं आपल्याला तर सारण आपण बदलत राहायचं, चिकनचं बनवायचं आपल्याला तर चिकन मिन्स चिकन बारीक केलेला चिकन पण घालून आपण वेगळ्या पद्धतीचं सारण बनवून मोमोज बनवू शकतो.
1: शुभदाताई, मोमोज सोबत जर छान मजेदार चटणी असली तर त्या मोमोज खाण्याची मजा काही न्यारीच असते, तर चटणी आम्हाला नक्की सांगा.
0: हो, आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की लाल चटणी मिळते मोमोज सोबत खायला, तर त्याच्यासाठी मुख्यतः आपल्याला साहित्य काय लागतं ते बघून घेऊ आपण आधी. त्यासाठी आपण टमाटर म्हणजे साधारणतः किती प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे याच्यानुसार आपण घरगुती पद्धतीने ठरवू शकतो, पण मी जे सांगते ते 3 मोठे टमाटर, 10-12 काश्मीरी लाल मिरची या दोन्हींना चांगलं उकळून घ्यायचं. आधी उकळल्यानंतर अगदी मऊ झाल्यानंतर त्यात 5 लसणाच्या कड्या घालायच्या, 1 इंच अद्रकाचा तुकडा घालायचा, 1 चमचा व्हिनेगर घालायचा, 1 चमचा साखर घालायची आणि चवीपुरता मीठ घालून या सगळ्या यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं. म्हणजे टमाटर आणि काश्मीरी लाल मिरची या सगळ्यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आणि त्याची चांगली पेस्ट बनली की मी इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल घालून या पेस्टला ते तेलामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं आणि 2-3 मिनिटं शिजवलं की त्याला छान तेल सुटायला लागतं आणि आपली चटणीचा रंगही बदलतो आणि त्याचा फ्लेवरही खूप सुंदर येतो आणि आपली लाल चटणी एकदम तयार होते मोमोजसोबत.
1: म्हणजे मोमोजची जी चटणी असते अगदी लाल चुटुक्का रंग असतो त्याचा, तशी तयार होते.
0: तशी
1: शुभदाताई, आपल्या पाककृती तर अशा सुरू राहतील पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
0: मला आशा भोसलेंनी गायलेलं रुपेरी वाढू त्या माणांच्या बनात येईना.

0: मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात सुगरण मी या मालिकेत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. आणि आज आपल्या सोबत आहेत आहार तज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभूळकर. चला परत वळूया आपल्या गप्पांकडे. मग यानंतरचा कुठला पदार्थ आहे?
1: यानंतर आपण सँडविचेस बघूया.
0: हां शुभदा, ते सँडविच म्हटलं की ब्रेड हा तर एक कॉमन पदार्थ असतो, मग त्यात तुम्ही पांढरे ब्रेड वापरू शकता किंवा ब्राऊन ब्रेड वापरू शकता, पण न्यूट्रिशियस म्हणाल तर ब्राऊन ब्रेड. आणि त्यातही आतलं स्टफिंग बदललं की पदार्थाची चव बदलते. तर सँडविचचा कुठला प्रकार सांगणार आहात?
1: बघा, सँडविचे जर प्रकार आपण बघितले तर ते मुख्यतः ग्रिल्ड, टोस्टेड म्हणजेच गरम प्रकारात येतात. आणि साधी चटणी लावून टमाटर काकडी घालून केले तर ते थंड प्रकारात येतात, ज्याला आपण रिबन सँडविचही म्हणतो. तर मुख्यतः सँडविचेस जे प्रकार आहे त्याच्यामध्ये आज आपण बघूया की व्हेजिटेबल सँडविच आहेत, त्याच्यानंतर चीज कॉर्न सँडविच, पनीर सँडविच, दह्याचे बनलेले सँडविच ज्याला कर्ड सँडविच म्हणतात, किंवा बॉम्बे मसाला सँडविच जे खूपच लोक आवडीने खातात,
0: फेमस आहे.
1: तर सगळ्यात आधी आपण बघूया व्हेजिटेबल सँडविच. ब्रेड तर आपण घेणारच, तर आपण तुम्ही म्हटलं की व्हाईट ब्रेड न घेता आपण ब्राऊन
0: ब्रेडचा वापर करू शकतो.
1: तर त्याच्यामध्ये आधी आपण कांदे, टमाटर आणि काकडी घालून हिरवी चटणी त्याच्यामध्ये ब्रेडला लावली जाते. घरगुती पद्धतीने जर आपण सँडविच बघायला घेतलं तर ते अगदी सोपं आहे. घरी आपण चांगलं बनवू शकतो सँडविच. जर आपल्याकडे ग्रिलर नाहीये, टोस्टर नाही, तर आपण तव्यावरती पण सँडविच बनवू शकतो. तर घरगुतीने जर सँडविच बनवायचं आहे आपल्याला तर आपण तव्यावरती कसं बनवायचं ते आपण बघूया. सगळ्यात आधी ब्रेडच्या आतल्या भागाला बटर आणि हिरवी चटणी लावून घ्यायची. नंतर त्यात स्टफिंगसाठी उकडलेल्या आलूची चटणी किंवा आपल्या आवडीनुसार आपण इतर भाजी पण त्याच्यात घालू शकतो. शिमला मिरची घालू शकतो, गाजर घालू शकतो किंवा पनीरही घालू शकतो. ते स्टफिंग घातल्यानंतर त्याच्यावरती दुसरी ब्रेड ठेवायची आणि त्याला कव्हर करायचं त्या स्टफिंगला, आणि त्याला थोडं हाताने प्रेस करायचं. गॅसवरती आपण तवा ठेवायचा, तव्याला थोडंसं बटर टाकायचं आणि मध्यम आचेवरती तवा गरम करून घ्यायचा. सँडविच आपण ऑलरेडी स्टफ करून ठेवलेलं आहे ते तव्यावरती थोडं रोस्ट करून घ्यायचं आणि छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करायचं, दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आणि आपलं सँडविच अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतं. हे झालं आपलं घरगुती पद्धतीने सँडविच कसं बनवायचं. ग्रिल सँडविच आपण करू शकतो. जर आपल्याकडे ग्रिलर आहे किंवा टोस्टर आहे तर याच पद्धतीने सँडविच बनवायचा आणि तो ग्रिलरमध्ये ग्रिल करून घ्यायचा, तर तो पण छान चांगला वाटतो. आता आपण हा जो प्रकार बघितला याच्यामध्ये आपण आलू न घालता आपण पनीरचे तुकडे करून पनीरला तव्यामध्ये थोडस फोडणी देऊन त्याचं स्टफिंग पण याच्याऐवजी यूज करू शकतो, तर ते आपले पनीर सँडविच बनतात. आणि पनीर सोबत छानपैकी शिमला मिरची, टमाटरचे काप आणि काकडी घातली, गाजर घातला की त्याचं पोषण मूल्य अजून
0: वाढतं.
1: म्हणजे आपल्याला प्रथिनांसोबतच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही मिळतात. तसंच चीज सँडविच, मोझरेला चीज तर मुलांचा अगदी आवडता पदार्थ आहे. म्हणजे मोझरेला चीज कुठे पण घाला, पिझ्झामध्ये आपण घालतोच. इव्हन या सँडविचमध्ये जरी घातला ना तर त्याची लज्जत अजूनच काहीतरी नॅरिस होते.
0: तर त्याच्यामुळे आपण सँडविच म्हटलं आणि चीज घातलं नाही तर मग मजाच नाही.
1: तर म्हणून आपण चीज सँडविच मध्ये सुद्धा, म्हणजे इव्हन आपण पनीर सँडविच मध्ये पण चीज ग्रेट करून घालू शकतो. आणि जेव्हा ते ग्रिल होतं तेव्हा ते जेव्हा मेल्ट होतं आणि तेव्हा ते इतकं म्हणजे अप्रतिम लागतं खायला की काय विचारू नका.
0: खूप छान सांगितलं. पांढऱ्या ब्रेड ऐवजी जर ब्राऊन ब्रेडचा वापर केला या सँडविचचे पण पोषण मूल्य आपण वाढवू शकतो, तर याबद्दल काय सांगाल?
1: हो, कारण की व्हाईट ब्रेड जी आहे, पांढरी ब्रेड जी आहे, ती पूर्णतः मैद्यापासून बनलेली असते आणि ब्राऊन ब्रेड जी आहे त्याच्यामध्ये मैद्यासोबतच काही प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घातलं जातं. जेव्हा आपण गव्हाचं पीठ घालतो त्याच्यामध्ये तेव्हा निश्चितच त्याचं पोषण मूल्य वाढतं. त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढतं, तंतूचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे ते आपल्याला पोषण आपल्या स्वास्थ्यासाठी ते फायद्याचं असतं.
0: आणि शुभदा, ते आणखी आपण एक करू शकतो की बाहेरच्या ब्राऊन ब्रेडवर जर आपला विश्वास नसला तर घरी पण ब्राऊन ब्रेड तयार करू शकतो.
1: हो, निश्चितच करू शकतो. ज्या गृहिणी बेकरी करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तर आवडतं बेकरीमध्ये करायला काम, तर त्या निश्चितच घरी बनवू शकतात. त्याच्यामध्ये आपण जर ईस्ट घातलं आणि तर ब्रेड घरी बनवू शकते, अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकते. आणि आतमधलं स्टफिंग जर आपण जास्त पोषक बनवायचं असेल तर आपण आपल्या आवडीनुसार, आपल्या मुलांना काय आवडतं त्याच्यानुसार आपण स्टफिंग बदलू शकतो. जसं आता पनीर आहे, पनीर हे

0: मूल्यांमध्ये समृद्ध आहे. त्याच्यामुळे जर मुलांना आपण जर पनीरचे सँडविचेस दिले तर निश्चितच त्यांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं प्रथिन मुबलक प्रमाणात मिळेल. त्याच्यामुळे म्हणजे आईंना पण निश्चिंती असते की जरा माझा मुलगा काहीतरी चांगलं हेल्दी फूड खातोय घरचं, तर तो एक चांगला ऑप्शन एक हा आहे की पनीरचे सँडविचेस, किंवा त्याला जर मुलगा खात नसेल त्याला चीज घालून अट्रॅक्ट करायचं आणि ते आवडीने खातात मुलं.
1: आणि मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा आयांचा नेहमीचाच प्रश्न असतो. त्याच्यामुळे वेगवेगळे मोमोजचे प्रकारासोबत सँडविचचे वेगवेगळे प्रकार आपण त्यांना डब्यातून देऊ शकतो.
0: आता जर आपण सँडविचच्या प्रकाराला जर भारतीय पद्धतीमध्ये बदलायचं म्हटलं तर आपल्याकडे आपण पोळ्या बनवतो घरी, सेम स्टफिंग म्हणजे हे स्टफिंग जर आपण पोळीला लावलं आणि पोळी अशी बोल केली तर ते सुद्धा इतकं चविष्ट पद्धतीने मुलं खातात. त्याच्यामुळे आपण तो एक भीती पण निघून जाते की अरे मी माझ्या मुलाला मैदाच खायला देते आहे, तर ती गव्हाची पोळी जी आपण घरी बनवतो तर त्याला आपण या पद्धतीमध्ये बदलू शकतो.
1: म्हणजे आजकाल रेस्टॉरंट मध्ये मिळणारा जो काठी रोल असतो त्यात पोळीमध्येच अशा वेगवेगळ्या भाज्या स्टफ केल्या जातात, तर असा एखादा प्रकार सांगा ना.
0: हो बघा, काठी रोल जो बनतो तो निव्वळ मैद्याचा बनलेला असतो.
1: हा
0: तर आपण निव्वळ मैद्याचा न बनवता घरी गव्हाच्या पिठाची पोळी करून त्याच पद्धतीने त्याला बटर किंवा तेल लावून हे स्टफिंग त्याच्यामध्ये भरायचं जे आपण सँडविच करता बनवतो, आणि त्याच्यामध्ये रॉ कच्च्या भाज्या म्हणजे कच्चा पानकोबी, कच्चा शिमला मिरची, कच्चे किसलेले गाजर हे घालून त्याला अजून चांगल्या पद्धतीने हेल्दी बनवू शकतो.
1: खूप छान शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले, पण हे दोन्ही प्रकार बनवत असताना काही महत्वपूर्ण टिप्स पण असतील तर त्या सांगा ना.
0: हो, मोमोजची पाती करताना एक काळजी आपण नक्की घ्यायची की जेव्हा आपण त्याची पाती लाटतो आणि जेव्हा ती कट करतो तेव्हा आपण ही काळजी घ्यायची की मधला जो भाग आहे तो थोडासा थिक ठेवायचा, थोडासा जाड ठेवायचा, कारण की सारण त्याच्यात भरायचं असतं आपल्याला. खूप पातळ केला तर ते सारण फुटून बाहेर येतं, म्हणून ते जाड ठेवायचं आणि आपण साईडची जी पाती आहे ती थोडी पातळ ठेवायची, म्हणजे आपल्याला त्याला पॅक करायला सोपं जातं. ही एक महत्वाची काळजी घ्यायची. आणि सँडविच बनवताना आपल्या भगिनींना पण अनुभव आला असेल की जेव्हा आपण ब्रेड घेतो तर ब्रेडला आपण डायरेक्ट जर चटणी लावली तर ती ब्रेड ऍब्झॉर्ब करून घेते, त्याच्यामध्ये सॉगी होतं. तर त्याच्यासाठी काळजी घ्यायची की आधी ब्रेडला बटर लावून घ्यायचं, बटर लावल्यानंतर मग आपण टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी लावायची आणि मग आपण आपलं स्टफिंग भरायचं. तर त्याच्याने काय होतं की ते खूप सॉगी होत नाही ब्रेड आणि आपलं सँडविच छानपैकी अगदी कुरकुरीत होतं,
1: म्हणजे चटणीने ब्रेड मऊ पडत नाही.
0: हा मऊ पडत. आणि बरी आपल्याकडे ग्रिलर नाही आहे, टोस्टर नाही आहे, पण आपण गॅसवरती तव्यावरती छानपैकी बनवू शकतो.
1: तर शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले. तर मैत्रिणींनो, शुभदाताईंनी सांगितलेल्या या मस्त चविष्ट मोमोज आणि सँडविचचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि ते कसे झाले ते आम्हाला नक्की कळवा. तर शुभदाताई, आज आपण इथं आलात आणि मोमोज आणि सँडविचचे इतके छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

सुग्रांनी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेतलेत आहार तज्ज्ञ शुभदा जांभूळकर यांच्याकडून. संवाद साधला होता आपलीच मैत्रीण कविता कोहळे यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी घेऊया मैत्रिणींनो या छानशा गीताचा आनंद.

आणि मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्ते होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: टीम क्वार्टर फाइनल में अमेरिका से 1-2 से हार गई। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचं 1:05 झालेली आहेत। आता गीत बहार कार्यक्रम अनुराधा पोडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं बन्या बापू या सिनेमातलं गीत।

बन्या बापू या सिनेमातलं उषा मंगेशकर आणि शैलग्न सिंग यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं हे गीत होतं. संगीत देत ऋषिराज यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार श्रोते हो आपण ऐकता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: या सुखानू या सिनेमातला अशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत होतं. याबरोबरच गीत बहार कार्यक्रम संपलाश होते हो. 1:30 हे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार. लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर.

मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. तसंच लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारे मुरली श्रीशंकर यांचंही बिर्ला यांनी कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. वारंवार विनंती करूनही कामकाजात व्यत्यय येत असल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत केली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी शहा यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. मात्र अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्ष सदस्यांची मागणी फेटाळली आणि शून्य प्रहर पुकारला. मात्र विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली. दरम्यान राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज मांडलं जाणार आहे. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड एक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाही तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या 3 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. बिहारच्या बांकीपूर, गुजरातच्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशाच्या दातिया इथं मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत पटणाच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेसाठी 11.5%, गुजरातच्या मांजलपूर इथं 14.24%, मध्य प्रदेशच्या दातिया 32.32% मतदानाची नोंद झाली आहे. आयएएसव्ही त्रिवेणी या तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नौकानयन मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं आणि साहसाचं कौतुक केलं. या मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी कठोर लष्करी मोहिमा पार पाडण्याच्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समजुतींना मोडीत काढल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता आणि नेतृत्व गुण हे लिंगनिरपेक्ष असतात हे या मोहिमेनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या

अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यानं सुवर्ण पदक तर मोहम्मद बासिल यानं रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत दोनदा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात पात्रता फेरीसाठी उतरणार आहे. ही पात्रता फेरी नीरजने यशस्वीरित्या पार केली तर तो उद्या पदकासाठी खेळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8 क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. समाज माध्यमावरच्या चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. कॅनडाच्या ऑन्टेरियो इथं सुरू असलेल्या स्क्वॅश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं इंग्लंडला 2-1 असं पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताची लढत अमेरिकेशी होणार आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाचा अमेरिकन संघाकडून पराभूत झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या 1795 यात्रेकरूंची 23 तुकडी पोलीस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना झाली तर 1943 यात्रेकरू बालतालहून जम्मूत परतले आहेत. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,34,201 झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमाचल प्रदेशातल्या किन्नोर कैलास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. श्रावण महिन्यात सुरू होणारी ही यात्रा 10 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. हवामानानुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ओडिशामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून एकंदर 4 लाख नागरिकांना पूर परिस्थितीचा फटका बसला असून चौघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये होणाऱ्या या मुसळधार पावसाचा परिणाम आसाममधील सीमावर्ती जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस होत आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदीला नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग गुजरात हिमाचल प्रदेश केरळ माही कर्नाटक मराठवाडा पंजाब उत्तराखंड आणि विदर्भच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशात एप्रिल ते जून या 3 महिन्यात सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुसूचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार. लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात भक्तिभावानं साजरा, पंढरपूर कॉरिडॉरचं काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही, आणि सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसूनही उजनी धरण 97% भरलं।

यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला. विठूनामाचा गजर करत वारकऱ्यांनी चंद्रभागेत स्नान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरचं काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कॉरिडॉरमुळे बाधित होणाऱ्यांचं योग्य पुनर्वसन करून त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल, तसंच व्यावसायिकांचा व्यवसाय दुपटीनं वाढेल अशी व्यवस्था उभी करू अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यंदाच्या आषाढी वारीत गर्दीनं आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला असून यंदाच्या वारीसाठी पंढरपुरात जवळपास 32 लाखांच्या आसपास वारकरी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली आहे. यंदाच्या वारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सातत्यानं आढावा घेऊन वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याच्या सूचना केल्या होत्या. यामध्ये जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून योग्य नियोजन केल्यामुळे वारी सुरक्षित पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रशासनाचं कौतुक केलं आहे. सोलापूर शहराला दररोज पाणी देण्याच्या नियोजनासाठी नुकतीच सोलापूर महापालिकेत जागतिक बँक आणि महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली. यावेळी या समस्येवर उच्चस्तरीय चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेचे डॉ अलोक सुमन, श्रीनिवास राव यांच्यासह महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि इतर प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सोलापूर शहरांतर्गत पाणी पुरवठा सुधारण्यासाठी 1500 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी तातडीनं DPR तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सोलापूर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहरातील विविध भागातून प्रस्तावित असलेल्या 2 उड्डाणपुलांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या खासगी आणि शासकीय जमिनीची सुमारे 93% भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच उड्डाणपुलाची निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या आषाढी वारी दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागानं वारकरी भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली होती. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत विविध भागातून पंढरपुरात आलेल्या 7 लाखांहून अधिक भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. त्यामुळे यंदाची वारी आरोग्यदायी झाल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नसला तरीही उजनी धरणातील पाणी साठा वाढत आहे. 28 जुलैपर्यंत उजनी धरणात 97% जास्त पाणी साठा झाला होता. पुणे जिल्ह्यातून भीमा नदीत विसर्ग सुरू असल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा पेरणी योग्य पाऊस अजूनही न पडल्यानं आतापर्यंत 48% क्षेत्रावरच खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचं सरासरी क्षेत्र 3,37,000 हेक्टर असून पावसाअभावी आतापर्यंत केवळ 1,61,000 हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. जमिनीत आवश्यक आर्द्रता निर्माण झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत विलास शेळके यांच्या मैफिल या ललित गद्याचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
1: अनेक चित्रपट गीतांनी आपले जीवन समृद्ध केले आहे. अशा हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण युगातील अनवट गाण्यांची मैफिल आपल्या मैफिल या संग्रहाद्वारे विलास शेळके यांनी या पुस्तकातून सजवली आहे. या संपूर्ण पुस्तकाचा आढावा

0: एका वाक्यात अत्यंत समर्पकपणे आपल्या प्रस्तावनेतून डॉक्टर कैलास कमोद यांनी घेतला आहे. गाण्यातल्या शब्दरचनेविषयी लिखाण प्रामुख्यानं असलं तरी गीताच्या संगीतकाराविषयीची माहिती, त्याची खास वैशिष्ट्य, गाण्याची चाल कोणत्या रागावर आधारलेली आहे, त्यातला ताल कोणता, त्या गाण्यात वाजवली गेलेली वाद्य, इतकंच नव्हे तर ती वाद्य वाजविणारा वादक इत्यादी विषयीची माहिती दिली गेलेली आहे. 77 हिंदी गाण्यांविषयीच्या लेखांना या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे. गाणं कितीही सुश्राव्य असलं तरी सिनेमाच्या संदर्भात त्याचा दृश्य परिणाम महत्वाचा असतो, असं आपल्या मनोगतातील विधानाच्या पूर्ततेसाठी आजच्या तंत्रज्ञान युगाचा यथायोग्य वापर करून प्रत्येक गाणं आपण आधी या लेखासोबत दिलेला QR कोड स्कॅन करून ऐकू शकतो आणि मग हा लेख वाचू शकतो, असं विलास शेळके यांनी सुचवलं आहे. आणि ही निश्चितपणे या पुस्तकाची जमेची बाजू आहे. प्रत्येक हिंदी गाण्याचं विलास शेळके यांनी मराठी भाषांतर करून गाण्यांचा भावार्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. कधी कधी तर मूळ शब्दांपेक्षा हा अनुवाद हृदयास भिडतो, कारण काही हिंदी उर्दू शब्दांपेक्षा मराठी शब्द वाचकांना जवळचे वाटू शकतात. केवळ वाचनातून एखादं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहावं अशा तऱ्हेचं वर्णन विलास शेळके यांनी केलेलं आहे, जे खरोखरी अप्रतिम आहे. उदाहरणार्थ कण्व ऋषी झालेल्या नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं असलं तरी त्यांच्या आश्रमातील शिष्यगण शकुंतलेच्या सख्या यांचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळे संगीतकारानं वापरलेला हा कोरस प्रत्यक्ष या पात्रांच्या मुखातून येताना दिसतो असं फारच कमी चित्रपटात दिसतं, असं वाक्य त्यांनी जाओ लाडली पती के घर या लेखात लिहिलं आहे. विलास शेळके यांनी या संपूर्ण गाण्यांची पारायण करून ती अभ्यासपूर्ण निरीक्षण आपल्या लेखातून नोंदवली आहेत हे जाणवतं. त्यांनी केलेली काही विधानं गीतकार पंडित भरत व्यास मूलतः हिंदी कवी असल्यामुळे त्यांनी चित्रपट सृष्टीतील उर्दू शायरांची मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न केला आहे. समकालीन गीतकार पंडित नरेंद्र शर्मा इत्यादी कवींना प्रोत्साहन दिलं आहे, असा उल्लेख 124 या पृष्ठावर आहे. गीतकार SH बिहारी हे साहिर सारखे विद्रोही किंवा शकील सारखे जज्बाती नव्हते, तर ते शैलेंद्र सारखे सर्वहारा वर्गाचे प्रतिनिधी नव्हते कि मजरूह सारखे साम्यवादी विचारांचे, असं 180 पृष्ठावर उल्लेख आढळतो. द्वंद्व गीतांचं द्वंद्व अशा आकर्षक शीर्षकाखाली भिना जाओ छोड कर रिमझिम के तरानी लेके दीवाना हुआ बादल हे लेख नॉस्टॅल्जिक करतात यात शंकाच नाही, तर सुवर्ण युगातील 18 गीतकार आणि 18 संगीतकार यांच्या अनवट गाण्यांना या पुस्तकात फक्त समाविष्ट केलेलं नाही तर साक्षात डोळ्यासमोर उभं करण्याचा कसा प्रयत्न केला आहे हे जाणून घेण्यासाठी मैफिलमध्ये काही काळ नक्की रमून जाता येईल.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकला विलास शेळके यांच्या मैफिल या ललित गद्याचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जांभूळ हे वृक्षवर्गीय असून हे झाड 8 ते 10 मीटर उंच वाढतं. या हरितपर्णी झाडाचा व्यास मोठा असतो. मुख्य खोड आणि फांद्यांची साल पांढुरकी असते. पानं काळसर, हिरवट, गुळगुळीत, चमकदार असतात. पानांचा आकार लांबोळका असतो. रुंदी

0: ते 4 सेंटीमीटर आणि लांबी 8 ते 20 सेंटीमीटर असते. फुलं लहान मळकट पांढरी आणि मोठ्या गुच्छांमध्ये येतात. जांभळाची लागवड बहुधा बियांपासूनच करतात. जांभळाची लागवड अभिवृद्धी भेट कलम किंवा गुटी कलमाद्वारे सुद्धा केली जाते. रोपवाटिका तयार करताना मोठ्या आकाराची लहान बियांची आणि जास्त गर असलेल्या काळसर फळांची निवड करावी. अशा फळांचं बी 7.5 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर लांबीच्या पॉलिथिन पिशवीत माती आणि खत भरून लावावीत आणि त्याला पाणी द्यावं. 5 ते 6 दिवसात बियांचं अंकुरण होऊन 4 ते 5 रोपं तयार होतात. त्यातील कमजोर रोपं काढून टाकावीत आणि जोमदार वाढणाऱ्या रोपांना वेगळं करून दुसऱ्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये प्रत्येकी 1 याप्रमाणे लागवड करावी. रोपवाटिकेतील पिशव्या 1 वर्षापर्यंत तशाच ठेवाव्यात. त्यास गरजेप्रमाणे पाणी द्यावं आणि उन्हाळ्यात सावलीमध्ये ठेवावीत. जांभूळ लागवडीस कुठल्याही प्रकारची जमीन उपयुक्त असते. हलकी मुरमाड खडकाळ तसंच भारी जमिनीत वाढ जोमानं होते पण फळधारणा उशिरा होते. जमिनीमध्ये 10 बाय 10 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे करावेत. यामध्ये 1 टोपली शेणखत, 50 ग्रॅम BSC 10% पावडर आणि माती मिसळून भरावी. प्रति खड्डा 1 रोप लावावं. लागवड करताना उतारावरील जमीन, माळरान, मोकळ्या जागेवर, गोठ्याजवळ, बांधावर, कुंपणावर, रस्त्याच्या दोन्ही कडेनं पडीत जमिनीत लागवड करावी. झाडांच्या निकोप आणि लवकर वाढीसाठी प्रतिझाड 100 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश प्रतिवर्षी द्यावं. फळधारणा सुरू झाल्यानंतर पालाशचा हप्ता 100 ग्रॅम करावा. त्यातील पहिला 50 ग्रॅम पावसाळ्यात आणि 50 ग्रॅमचा दुसरा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये द्यावा. लागवडीनंतर 7 ते 8 वर्षांनी फळधारणा होण्यास सुरुवात होते. मे ते जून महिन्यात फळं पिकायला सुरुवात झाल्यावर झाडावर चढून बांबूला झोळी किंवा जाळी बांधून पक्व फळं काढावीत. चांगल्या प्रकारे वाढ झालेल्या झाडापासून सुमारे 200 ते 300 किलो फळं मिळतात. जांभळाच्या घरामध्ये रेझिम, गॅलिक ऍसिड, टॅनिक ऍसिड, अल्ब्युमिन आणि बियांमध्ये इलॅजिक ऍसिड हे घटक द्रव्य असतात. जांभळाची फळं खाद्यपदार्थ, जाम, जेली, स्क्वॅश, कँडी, व्हिनेगर आणि लोणचं तयार करण्यासाठी वापरतात. जांभळाचं बी मधुमेह, बहुमूत्रता, जंत, कृमीनाशक, अतिसार, अपचन, रक्तदोष, यकृत विकार, पोटदुखी अशा अनेक विकारांवरील औषध निर्मितीमध्ये वापरली जातात. झाडाची तुरट साल, घसा, टॉन्सिल्स, श्वासनलिकेची सूज आणि अतिसारावरील औषध निर्मितीमध्ये वापरली जाते.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं. तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
2: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्या वेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं. आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे, आणि हे जे पित्त आपण म्हणतो ही पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जर एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे, आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जे आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप

0: महत्त्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात, तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
1: आपण बघतोय की पित्ताशयाची पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
0: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोगण निदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबेटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढे वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढे वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बीपी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशा वेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते, म्हणजे थोडासा. आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो. योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच खरं आहे.
1: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर मी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटे खाणं सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं, आणि जेवढं काही नॅचरल डाएटकडं जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडं जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही, किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य.
1: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
0: साधारणत 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरास जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग तिसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी काय आहे, काय सांगता येईल?
2: एक म्हणजे मला निसर्गात काय बघायला करायला आवडतं आणि आवडत नसलं काय करणं आवश्यक आहे, हे दोन्ही एकत्र घटक आले पाहिजेत. किंवा मला पक्षी आवडतात म्हणून नुसतं पक्षीच बघतोय, नुसतं झाडच लावतोय म्हणून पर्यावरणाचं काम केलं असं होणार नाही, तर सगळ्यांनीच केलं पाहिजे. उदाहरणार्थ अन्नाची नासाडी हे अतिशय महत्वाचं आहे. मला आवडत हा पदार्थ नाही, मग केलेला मी खाल्ला किंवा तो खरकट आहे म्हणून टाकून दिला, तर आता चांगल्या प्रमाणात आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे की 1 किलो टोमॅटो करायला 15,000 लिटर पाणी लागतं किंवा भातासाठी किती लागतं, हे सगळे आता टेबल अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्या मुलांपुढे हे पाहिजे

0: की मी हा जर टोमॅटो टाकून दिला तर 10 लिटर पाणी माझे टाकून दिलं मी, जे मी पाणी स्वतः माझ्या दमकण्याच्या निर्माण करू शकणार नाही. तर हे आलं पाहिजे, जसं जी आपली चप्पल असेल, चप्पल झालं आता काय दुसरं चांगलं घ्यायचं मी टाकून द्यायचं, आवडत नाही की फॅशन आली. अरे पण ही चप्पल तयार करायला एनर्जी किती लागली, कारखान्याला इलेक्ट्रिसिटी लागली, ते रबर तयार करायला, मग ते रबर हे सगळं सिंथेटिक आहे, फॉसिल फ्युएल पासून होतं, जमिनीतून जे तेल काढले त्यातून होतं, प्लास्टिक त्यातून तयार होतं. तर प्लास्टिक आपण एवढं फुकट घालवतो, म्हणजे जे संपूर्ण ते प्रक्रिया केली ती फुकट गेलेली आहे, ती वापरूच नका ना. आणि तुम्ही म्हणताय एक, आता मी वापरतो हे सगळं डिमांड अँड सप्लाय आहे, मागणी तसा पुरवठा. जे म्हणा त्याला त्या विकणाऱ्यावर बंदी करा, तुम्ही घेताय विकत म्हणून तो बसलाय तिथं, तुम्ही विकत घेतल्या नाही तर कोण घेऊन बसेल दुकानदार.
1: बरोबर,
0: त्यामुळे खरे गुन्हेगार आपण ठरतो त्याच्यात. अनावश्यक वापर, अनावश्यक गोष्टी घेणे आणि नासाडी करणे, हे किमान आपल्या रोजच्या जीवनात आपण प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे जंगलातून झाड लावली पाहिजे, ते केलं पाहिजे ना,
1: असं नाही.
0: रोजच्या जीवनात बदल झाला पाहिजे. आता लाईट, आता बघतो आपण अनेक ठिकाणी लाईट सगळे चालू असतात, तुम्ही बसलाय तिथंच लाईट पाहिजे. घरातले दोन खुले फॅन फिरतायतच नुसते, कोण नाही, केवढी वीज फुकट जाते आणि काही लोकांना वीज मिळत नाही. तर हे आपण वाचवलं पाहिजे. तो पर्यावरणातला अगदी सहज करण्याजोगी गोष्ट आहे.
1: बरोबर,
0: ती ही आहे.
1: पाण्याचा वापर,
0: पाण्याचा वापर तर अतिशय महत्वाचा आहे. पाणी हे जीवन आहे. आपण आपल्याला माहित नाही, आता ज्यावेळी आपण टीव्हीवर पिक्चरमध्ये बघतो की राजस्थानातले माणसं किती 7-8 किलोमीटर वाळवंटातून चालतायत.
1: आपल्या इथं सुद्धा, महाराष्ट्रातला सुद्धा, तो जर विदर्भ मराठवाड्याचा भाग बघितला
0: तर आहेच, ते दुर्दैवी आहे अतिशय. पण आता पश्चिम घाटात सुद्धा जंगलतोडीमुळे त्यांना खाली येऊन ते धरणातून पाणी घेऊन परत 4 किलोमीटर चढून जावं लागतं. वर पाऊस त्यांच्याकडे पडतोय. आपल्याकडे हे बघा, शहरात सुद्धा त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात, आम्ही त्याला गटार म्हणतो. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजे पावसाचं शुद्ध चांगलं पडणारं पाणी त्यात गोळा होऊन ते तलावात नदीत गेलं पाहिजे. ते शुद्ध पाणी एकदम फिल्टर पाण्यासारखं असतं, पावसात आलेलं पाणी. पण आम्ही ते घाण असतील गटारात ते पाणी सगळं फुट घालतो. तेवढं पाणी स्वच्छ करायचं असेल तर 10 रुपये देऊन आम्ही ते प्लास्टिकचे डबा घेत होतो, आरो झालाय म्हणून सांगून. निसर्ग स्वच्छतेला आरोपेक्षा चांगला होतो, होय ना. किती फुकट नजरेसमोर किती आपण संपत्ती फुकट घालतोय पर्यावरणाची, ते प्रत्येक ह्याच्या रोजच्या जीवनात. आता दुसरं सांगतो, सायकल एका दृष्टीनं व्यायाम केला पाहिजे म्हणतोय आणि आम्ही जिमला जातोय पैसे भरून, आणि दुसऱ्या ह्याच्यात घरात सामान उचलत नाही, पिशव्या उचलत नाही, सायकल फिरवत नाही, तो व्यायाम आहे ना.
1: बरोबर,
0: किती एका माणसासाठी 4-व्हीलर वापरणं अतिशय क्रिमिनल आहे. परदेशात ह्या बंधनकारक आहे. एक गाडी जाऊन जात असाल तुम्ही लिफ्ट दिली पाहिजे उभ्या राहणाऱ्या लोकांना.
1: अरे वा,
0: आमच्याकडे किती गाड्या एकट्या जातात आणि माणसं बिचारी लटकलेली असतात, वृद्ध असतात, मुलं असतात, कोणी ते मान दुसरीकडे करतात, बोलो थांबा सांगत म्हणून. चुकीच आहे ते. पर्यावरण तसंही राखू शकतो आपण, तेवढ्या माणसांना आपण लिफ्ट दिलं किती एनर्जी वाचली.
1: खरं म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या आचरणात आणल्या
0: तरी खूपशी मदत होईल.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

अतिंद्र सरवडीकर यांनी गायलेला राग हंस किंकिणी आता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ अभिषेक काथे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 80% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. सार्वजनिक

परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग विधेयक मांडताना म्हणाले. या विधेयकात पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यास ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत लावून धरली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केली. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेल्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड अॅक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अंमली पदार्थ हे भारताला आतून पोकळ करायचं कारस्थान असून आपल्याही देशातल्या काही शक्ती यात सामील आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अंमली पदार्थांच्या विरोधातली लढाई साधी नाही तर त्यासाठी सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. संबंधित सरकारी विभाग शिक्षण यंत्रणा पालक विद्यार्थी युवा या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय गरजेचा आहे असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथही दिली. देशात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवून ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45.10 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11.43 लाख हेक्टर आणि तुरीची पेरणी 10.67 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या 96% पाऊस झाला होता. नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित उपाहारगृहाचा अन्न परवाना रद्द करायचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासन अर्थात

0: एफडीएचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. भांडी धुण्याच्या ठिकाणी आणि गोड पदार्थांच्या विभागात आलेले दोन कीटक वगळता इतर बाबींमध्ये सदर उपाहारगृहाची कामगिरी चांगली असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे. ही बाब प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं अधोरेखित केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यांनी सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल याने रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर याने रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत दोनदा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्यांनी आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. धाराशिव जिल्ह्यात येळशी जवळ काल रात्री झालेल्या एका पिकअप आणि ट्रकच्या अपघातात 2 यात्रेकरू ठार झाले तर अन्य 17 जण जखमी झाले. भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं पिकअपला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी यात्रेकरूंना धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व यात्रेकरू गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शनाला शिर्डीला गेले होते. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर अमरावती मार्गावरच्या लाखापूर इथं आज सकाळी झालेल्या एसटी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 1 जण ठार झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. राज्यातल्या अनेक भागात आज पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्यानं 10 प्रमुख मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातल्या सखल भागातल्या वस्त्या जलमय झाल्या आहेत तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या 49 जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुखरूप बाहेर काढलं. अकोला शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. मात्र धरण क्षेत्रात पाऊस फारसा नसल्यानं पिण्याच्या पाण्याचं संकट अद्याप दूर झालेलं नाही. भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 1/2 मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 1,35,592 घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आजपासून खरीप हंगामातील पिकांसाठी डाव्या तसंच उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे गडावर जाणाऱ्या पायी मार्गाचा काही भाग खचला असून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.
2: हाँ, कुछ रिश्ते होते हैं जो हम ऊपर से अपने साथ लेकर आते हैं. जिस घर में हम पैदा होते हैं जी, वो हमारे माता पिता हैं, भाई बहन हैं, रिश्तेदार हैं. लेकिन एक रिश्ता जो होता है ना, वो हम खुद बनाते हैं.
3: वो है दोस्ती का रिश्ता.
2: दोस्ती का रिश्ता है.
3: और हमारे बीच में, श्रोताओं के बीच में, सखियों के बीच में ये प्यार से रिश्ते की डोर बंधी हुई है.
2: बिल्कुल.
3: तो आज अंतर्राष्ट्रीय मित्रता दिवस है. प्रतिवर्ष 30 जुलाई को यह दिवस मनाया जाता है. इसकी शुरुआत संयुक्त राष्ट्र महासभा ने वर्ष 2011 से की थी. और इस दिवस का उद्देश्य लोगों, समाज और देश के बीच मित्रता, विश्वास और सद्भाव और शांति को बढ़ावा देना है.
2: बिल्कुल. और मित्रता के

मध्यम लहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT वरही आम्ही आता उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 5 वाजलेत, हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करत आहोत.

1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांच्या गीताला आर डी बर्मन यांचं संगीत होतं.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं मोहरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला बिजू शहा यांचं संगीत होतं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर

ऐकूया आनंद बक्षी यांची उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना दिल तो पागल है या चित्रपटासाठी आवाज लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत आपण ऐकलं. शांतनू मोहित्रा यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत थ्री इडियट्स या चित्रपटातलं होतं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:30 उद्योग जगत या कार्यक्रमात माइंडेड सर्व्हिसचे संस्थापक शिरावजुद्दीन शेख यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका. आज संध्याकाळी 6:30 आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम आता सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्रांनो, आजच्या युगवाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 30 जुलै भारताच्या पहिल्या महिला आमदार, पहिल्या महिला सर्जन आणि ख्यातनाम समाज सुधारक डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा आज जन्मदिवस. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी महिला हक्क, आरोग्य सुधारणा आणि देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं. 30 जुलै 1886 रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथे त्यांचा जन्म झाला. 1907 साली त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला. तिथे प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या आणि 1912 साली 7 गोल्ड मेडल्ससह त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्या मद्रास येथे महिला आणि मुलांच्या सरकारी रुग्णालयात हाऊस सर्जन बनल्या. मुथुलक्ष्मी वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. त्यावेळी थोर स्वातंत्र्य सैनिक तथा कवयित्री सरोजिनी नायडू त्यांच्या महाविद्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी मुथुलक्ष्मी यांची भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. सरोजिनी नायडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी महिलांचे हक्क तथा देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इंग्लंडला जाऊन पुढील शिक्षण घेण्याची संधी नाकारली आणि विमेन्स इंडिया असोसिएशन साठी काम करण्यास प्राधान्य दिले. महिलांना सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सशक्त करण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत. त्यांच्या कार्यामुळे त्या तामिळनाडूत आणि देशभरात आदर्श ठरल्या. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची आठवण म्हणून तामिळनाडू सरकारने 30 जुलै हा दिवस हॉस्पिटल डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जयंती निमित्त हा दिवस आरोग्य सेवेच्या प्रचारासाठी समर्पित आहे. त्यासोबतच मुथुलक्ष्मी यांनी महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करताना बालविवाह प्रतिबंधक कायदा, देवदासी प्रथेचा अंत, वेश्यागृह बंद करण्यासाठी आणि महिला आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी कायदा तयार करण्यात महत्वाचं योगदान दिलं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी 19 ते 25 जानेवारी 1931 पर्यंत लाहोर येथे झालेल्या पहिल्या आशियाई महिला संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं. 1933 ते 1947 पर्यंत भारतीय महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षही त्या राहिल्यात. त्यांच्या धाकट्या बहिणीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता आणि या जबर धक्क्यातून सावरून त्यांनी 1954 साली चेन्नई येथे अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि दक्षिण भारतातील

0: 54 साली चेन्नई येथे अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि दक्षिण भारतातील हे पहिले तर देशातील दुसरे सर्वसमावेशक कर्करोग केंद्र आहे. आज ही संस्था जगातील सर्वात मोठ्या कॅन्सर रुग्णालयांपैकी एक मानली जाते. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची दखल घेत सरकारनं 1956 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर 22 जुलै 1968 साली त्यांचं चेन्नईत निधन झालं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जीवन प्रवास म्हणजे निष्ठा, करुणा आणि सामाजिक बदलांच्या अथक प्रयत्नांचा संगम होता आणि त्यांचा वारसा आजही लाखो जीवनांना प्रेरणा देत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. आता ऐकूया वेगळ्या वाटा ही मालिका आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह.
1: नमस्कार मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात रोज नवीन नवीन माणसांना आपण सतत भेटत असतो. काहींना प्रत्यक्षात भेटतो तर काही माणसं ही आपल्याला टीव्ही स्क्रीन्स द्वारे किंवा रेडिओ द्वारे भेटत असतात. रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून भेटणारी ही माणसं कधी आपल्या कुटुंबाचा भाग होऊन जातात हे आपल्याला समजत नाही. आज आपण अशाच एका आपल्या कुटुंबातील सदस्याला भेटणार आहोत ज्याने अभिनयाने सगळ्यांच्या मनावर छाप पाडली. आई कुठे काय करते या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय मालिकेतील अनिश अर्थात आपल्या नागपूरचा सुमंत ठाकरे आज माझ्या सोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आहेत. मित्रांनो, सुमंतचं शालेय शिक्षण हे सोमलवार हायस्कूल रामदासपेठ इथून झालेलं असून रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्याने कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग केलं. सुमंत, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद स्वर्णिमा आणि युवावाणी आणि या कार्यक्रमाचे सगळे जे श्रोते आहेत त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.
1: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनय क्षेत्रात करिअर, सो हे सगळं कसं जमून आलं आणि सुरुवात कशी झाली?
2: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनयाची सुरुवात याचं उत्तर देण्याआधी मी थोडं मागे जातो. एका चांगल्या अर्थाने हे किडे म्हणूया आपण. तर ही जी कला आहे याची जी आवड आहे ती अर्थातच शाळेपासून सुरुवात झाली. कारण नागपुरातल्या श्रोत्यांना माहिती असेल सोमलवार हायस्कूल रामदासपेठ आणि तिथले सगळे गुरुवर्य आणि शिक्षक वृंद जे आहेत ते, तर तिथून याची खर तर सुरुवात झाली. तिथे नाटक करण्यापूर्वी तिथे आमच्या वर्ग शिक्षिका होत्या हेमा दास्तानी किंवा आता त्या लग्नानंतरच्या हेमा सगदे. तर त्यांना कुठेतरी असं वाटलं असावं की या मुलाचा आवाज चांगला आहे, हा गाऊ शकतो. तर दुसऱ्या वर्गात असताना त्यांनी एका स्पर्धेसाठी, गाण्याच्या स्पर्धेसाठी त्यांनी वर्गात सगळ्यांना एक एक ओळ दोन दोन ओळ अशी गायला लावली आणि मग त्यांनी काही मुलांची निवड केली त्यात. तर तेव्हा त्या मुलांमध्ये माझी निवड झाली. तेव्हा मला असं वाटलं की ओके, बाईंनी काहीतरी आपल्यात बघितलेलं आहे किंवा त्यांना काहीतरी आपल्याबद्दल कळलेलं आहे. गाणं स्पर्धा हे सगळं सुरू झाल्यावर एके दिवशी स्नेहसंमेलनाची तयारी सुरू असताना बाईंनी सरळ माझा हात धरून एका नाटकात त्यांनी मला उभं केलं आणि ती तालीम सुरू झाली आणि मला कळेच ना की ओके आता आपण काय करतोय. आणि हळूहळू दोन तीन दिवसांनी मला कळलं की ओके हे नाटक असतं, याला नाटक म्हणतात, असं अभिनय करावं लागतं. आणि त्यात एक वेगळी गंमत अशी होती की आम्हाला बोलायचं कोणालाच नव्हतं. एक रेकॉर्डेड नाटक होतं, प्री रेकॉर्डेड होतं, आम्हाला फक्त त्यावर लिपसिंग करायची. एक दिवस असं त्या नाटकाचं नाव होतं. तर त्या शेतकरी एक दिवस काय करतो, विविध क्षेत्रातले लोक एक पर्टिक्युलर दिवशी काय करतात, असं ते इंटरेस्टिंग नाटक होतं. तर ते करत असताना मला हे कळलं की माझ्या वर्गातले जे माझे मित्र आहेत जे स्नेहसंमेलनाच्या दिवशी ऑडियन्स मध्ये बसले होते तर त्यांना खूप मजा आली मला बघून आणि मी जे स्टेजवर करत होतो ते. त्यानंतर मला ही गोष्ट हळूहळू कळत गेली की ओके आपण मंचावर असताना जे काही करतो ते लोकांना बघून खूप चांगलं वाटतंय. हा, म्हणजे कधी ते हसतायत, कधी अगदी लक्ष देऊन ऐकतायत आपण काय बोलतोय. हे सुरू असताना आई बरेचदा मला कीर्तन ऐकायला घेऊन जायची. रामदास पेठ हा जो एरिया आहे तिथे बरीच मंदिर आहे आणि कीर्तन होत असतात. कीर्तनात जाताना तिकडले काही कीर्तनकार असतात तर ते बघत असतात की कोण बालक गण आहे इथे, चमू कोणी असतील तर त्यांना बोलवायचं, त्यांना काहीतरी सांगायचं की आता तुम्ही हे करा, किंवा आधी बोलून जरा त्यांच्याकडनं काही सीन्स बसवून घ्यायचे की मी हे कीर्तन करत असताना तुम्ही हे करा. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की आपण जे काही करतोय त्यामुळे हसतायत. मग ती भारुड असो, एकपात्री प्रयोग असो शाळेतले, की काहीतरी

0: फॅन्सी ड्रेस असेल त्यामध्ये आपण भाग घ्यायचा, आपण काहीतरी त्यात फनी केलं किंवा काहीतरी इम्पॅक्टफुल आपण काहीतरी बोललो, तर हे लोकांना लोकांना चांगलं वाटतंय आपण जे करतो, ही जी भावना हळूहळू येत गेली त्यामुळे खर तर अभिनयाची ओढ लागली की आपण रंगमंचावर काहीतरी आपण तयार करतोय जे पुढच्या माणसाला आवडतंय आणि आपणही त्यात काहीतरी ओततोय आपलं. ऑफकोर्स हे अगदी बालवयात नाही कळलं पण हळूहळू ते
1: सुरुवात तिथून झाली,
0: सुरुवात शाळेतून आणि ऑफकोर्स हळूहळू मग पुढे हे कळलं की हे इतपतच मर्यादित नाही, खूप मोठं दालन आहे आणि याबद्दल आपण माहित करून घेतलं पाहिजे की त्यानंतर आपण हे बघतो की अशा प्रकारची कामं कोण करत आहेत, आपल्या आजूबाजूला कोण आहेत, आपण कोणाला बघतोय, पण कोणाला ऐकतोय, टीव्हीवर बघतो, नाटकं बघतो, तिथे जी माणसं ज्यांचं कौतुक होत असतं, आपले आई वडील किंवा वयस्कर लोक ज्यांचं कौतुक करत असतात की यांचं काम किती चांगलंय, तर नेमकं काय करतायत ते, त्यांचं काम चांगलंय म्हणजे काय आहे याचा अभ्यास करणं. आणि ऑफकोर्स ते वयानुसार हळूहळू येत गेलं, तर पहिलं शाळा इथून सुरू झालं आणि ऑफकोर्स नंतर पुढे कॉलेजमध्ये आणखीन मित्र मिळाले, तिथले काही टीचर्स होते त्यांच्यासोबत काही आणखीन नवीन गोष्टी कळल्या, वयानुसारच्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत जातं की टीनेज मध्ये जेव्हा आपण असतो. आता अभियांत्रिकी हे एक असं रसायन आहे म्हणजे तुला माहिती असेल आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांपैकी जेही कोणी इंजिनियर्स असतील त्यांना माहितीये की ती चार वर्ष आपण फक्त अभ्यास नाहीच करत, त्या चार वर्षांमध्ये आपल्याला आयुष्याचं असं काहीतरी सूत्र सापडतं. एक खूप फेमस कोट आहे जे मला खूप आवडतं, त्यात त्या कोटमध्ये असं म्हटलंय की इफ यू आर गुड ॲट समथिंग डू इट आफ्टर इंजिनिअरिंग. कारण इंजिनिअरिंग हे जे चार वर्षाचा आपण जो वेळ घालवतो त्यात आपण आयुष्य कसं जगायचं याचं एक सूत्र आपल्याला नक्की कळतं. म्हणजे हे मला, मी या गोष्टीवर अगदी 100% कोणी मला विचारलं तर मी ठाम असतो की इंजिनिअरिंगमुळे हे बदल घडलेले आहेत आयुष्यात. तर इंजिनिअरिंग शिकत असताना त्यातला अभ्यासक्रम आणि आपण जी कला अंगीकारायचा प्रयत्न करतो आहे ती, त्यात बऱ्यापैकी कुठेतरी साम्यस्थळ मला जाणवायला लागली आणि त्यामुळे एक नट जसं आपलं मन तयार करतो तर त्यात खूप मदत झाली. तर असा आतापर्यंतचा हा सगळा इंटरेस्टिंग किस्सा आहे.
1: ओके, पण मग आवड म्हणून सुरू झालेलं हे सगळं प्रोफेशन म्हणूनच करायचं हे कधी ठरवलं? आणि ह्या सगळ्यात आपण पण जेव्हा बोललो तेव्हा फॅमिलीचा रोल काय होता, त्यांची काय रिएक्शन होती?
0: फॅमिली म्हटल्यावर एक जी व्यक्ती असते आणि ऑफकोर्स आमच्या मालिकेचं नाव ज्या म्हणजे ज्या व्यक्तीवर आहे ती म्हणजे आई, तर तिचा विरोधच आहे, तिचा अजूनही विरोध आहे. पण ॲट द सेम टाइम त्याच वेळेला ती जेव्हा मला मालिकेत बघते, आत्ताही आई कुठे करते ही मालिका पुन्हा प्रसारण सुरू आहे, तर ती न चुकता रोज बघते आणि स्क्रीनवर जेव्हा जेव्हा मी तिला दिसतो तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी एक वेगळी चमक असते. आणि सुरुवातीलाही जेव्हा मी दिसलो होतो तेव्हा ती जरा चार लोकांना आणखीन सांगायची की आमचा मुलगा इकडे काम करतो, कोणी विचारलं नाही तरी सांगायची, नंतर नंतर लोकच येऊन तिला विचार. पण त्या आधीचा जो तिचा आणि माझा एक स्ट्रगल होता, तिला अजिबात या क्षेत्रात काम केलेलं आणि आपली मराठी काय मध्यम वर्गीय जी समज असते की काहीतरी एका साचेबद्ध पद्धतीने आपण जगत असतो की मुलाने किंवा मुलीने नोकरी करावी, लग्न करावं आणि काही नाही प्रपंचाला लागावं. तर तो एक संवाद घडणं घरी, त्या बाबतीत माझे वडील खूप पुरोगामी आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत ते, त्यांना तेही त्यांच्या कॉलेजच्या वेळात त्यांनी नाटकं केलेली आहे आणि बरेचदा ते आम्हाला घरी सीन्स करून दाखवायचे. तर मला असं वाटतं की हे मिश्रण माझ्यात त्या दोघांमधून आले. पण तेच स्थिरता नसल्यामुळे आईला त्या गोष्टीशी प्रॉब्लेम आहे. पण तेच आहे की आपल्याला एका वयात आल्यावर काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात, तर तो तसा तो एक निर्णय होता आणि जो बहुतेक तिला नंतर आवडतो आहे, आवडला असावा, तरी ती जरा साशंक असते या बाबतीत की करावं करू नये. पण अभियांत्रिकी हा कोर्स केला असल्यामुळे मी पूर्णपणे या क्षेत्रावर कधी डिपेंडेंट नव्हतो, अजूनही नाहीये मी, कारण मला तेही इक्वली आवडतं. आणि मी जसं सांगितलं की साम्यस्थळ मला दिसत असतात किंवा कोर्स मध्ये आणि माझ्या कलेत, तर ते होत असल्यामुळे मला इथे अजूनही कनेक्टेड राहायला आवडतं. तर त्यामुळे मी तिला ही खात्री देतो की मी पूर्णपणे यावर अवलंबून नाहीये अजूनही, माझं बरंच माझं टेक्निकल कामही सुरू असतं, तर त्यामुळे ती जरा रिलॅक्स्ड असते आणि ती सतत विचारत असते की सुरू आहे ना ते काम तुझं, हे तर सुरू आहे आम्हाला माहितीये. तर हो, तर सपोर्ट असा संमिश्र पद्धतीचा होता की आईचा नाही, वडिलांचा हो, भाऊ बहीण, मला दोन भावंड आहेत, मोठा भाऊ आणि

0: मोठी बहीण, तर त्यांनाही आवड आहे आणि ते तर कायम सपोर्ट करतात. तर आई वर्सेस आम्ही चौघं.
1: ओके, ज्या वेळेला तुझ्याकडे एखादी भूमिका येते, जसं ठरवतोस की ही घ्यायची की नाही घ्यायची आणि काम कसं करतोस?
0: मला असं वाटतं की भूमिकेवर काम एखादा नट किंवा नटी, ते नट आणि नटी असल्यामुळे त्यांचं काम भूमिका मिळाल्यानंतरच सुरू होतं असं नाही. म्हणजे नटासाठी एखादी सुंदर प्रक्रिया कामाबद्दलची इज रोजचं जगणं. रोज सजगतेने जगतो आहे, संवेदनशीलता आहे, आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, राजकीय दृष्ट्या काय घडत आहे, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये काय घडत आहे, आपण कुठे मोडतोय ते हात, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण बघत असतो. कधीतरी आपल्याला डिस्टर्ब होतं त्याने, कधीतरी एखादी गोष्ट कौतुकास्पद वाटते, कधीतरी काही माणसं असं काम करून जातात की आपल्याला असं वाटतं की अरे कुठून आली आहेत ही माणसं आणि यांनी काय केलं आहे.
1: बरोबर.
0: तर ही सजगता ठेवणं हे रोजचं जगणं जे आहे आणि त्यातून आपण काहीतरी आपल्या आत मुरवत असतो. तर एखादी भूमिका जेव्हा आपल्याला मिळते, आता एक तर ती मिळते किंवा आपण तयार करत असतो काही भूमिका. म्हणजे लेट्स सपोज उद्या मला असं वाटलं की मला एक नाटक करायचं आहे कारण मला यातलं मला हे नाटक आवडते आणि ही भूमिका आवडते, तर ते असंही असू शकतं की मी माझी टीम तयार करतोय, मी दिग्दर्शकांना जाऊन भेटतो आहे की हे नाटक करायचं का आम्हाला. आणि त्या उलट तू जसं म्हणाल की भूमिका मिळाली की कोणाला तरी असं वाटलं की हा मुलगा हे काम करू शकतो, तर याला आपण विचार
1: अप्रोच केलं पाहिजे.
0: बरोबर. तर या स्टेप पर्यंत येण्याआधीच आपलं जे रोजचं जगणं आहे की आपण गोष्टी बघत असतो, माणसं बघत असतो, निसर्ग बघत असतो, ते आपण जे आत साचवतो, भूमिका मिळाल्यानंतरचा भाग हा आधीच्या भागावर खूप अवलंबून असतो. कारण एखाद्या भूमिकेमध्ये तुला काय आवडत आहे, आता आमच्याच मालिकेतली अरुंधतीची जी भूमिका आहे, तर ती करत असताना मला असं वाटतं की त्यात बऱ्याच वेगळ्या गोष्टी होत्या की आई घराबाहेर निघते आहे किंवा आईचा एखादा मित्र आहे, या गोष्टी हायलाईट करणं किंवा ही गोष्ट ती भूमिका म्हणून मला खूप भावते आहे. तर मला जी गोष्ट आवडते की यातलं हे द्वंद्व पण असू शकतं जे मला पोर्ट्रे करायला आवडेल, यातली ही गोष्ट मला हायलाईट करायला आवडेल, तर भूमिका मिळाल्यानंतरचा अभ्यास जो आहे तो खरं तर आपल्या आधीच्या प्रक्रियेतून सुरू होतो. आपण हे कुठे बघितलंय का, आपल्याला याबद्दल काय वाटतं, एकदा ते नक्की झाल्यावर मग बऱ्याचशा पद्धती आहेत, तांत्रिक गोष्टी त्यात आहेत, ही भूमिका नेमकी कुठली आहे, कुठून येतं, हिचं बालपण काय आहे, त्या भूमिकेचं मन आपल्याला तयार करता येत आहे का, आणि आपल्या मनापेक्षा ते किती वेगळं आहे किंवा तिथपर्यंतचा प्रवास आपण कसा करतो आहे, त्याच्या बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे त्या भूमिकेपर्यंत पोहोचायचे बरेच मार्ग असतात. तर त्या त्या भूमिकेनुसार आणि त्या त्या वेळेनुसार आणि त्या त्या माध्यमांनुसार आपण कुठला मार्ग अवलंबतो आहे, कुठली पद्धत मला आता करून बघायची आहे आणि कसं मला त्या भूमिकेच्या जगात जाता येईल. आणि बऱ्याच गोष्टी असू शकतात की त्याबद्दल मी रोज वाचतो आहे, त्या पात्राची मी एक डायरी रोज निशी लिहितो आहे की माझ्या सोबत आज काय झालं, ते पात्र इतर पात्रांसोबत कसं वावरत आहे, बालपणी काही झालं आहे का त्या पात्राच्या, काही असे इन्सिडेंसेस घडले आहेत का, आपणही तसेच तयार होत असतो बालपणापासून. तर अशा विविध गोष्टी आहेत, विविध टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत त्याची, तर त्या त्या वेळेला जे सुटेबल असेल त्या पद्धतीने मी अप्रोच करतो.
1: ओके. आता आपला मालिकांचा आणि भूमिकांचा विषय चालूच आहे, तर मला अनिशच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल.
0: अनिश चं कॅरेक्टर आपण बघितलं की तो एक गाणारा मुलगा आहे. तर याची सुरुवातही खरं तर अशीच झाली की त्यांना या ऑफकोर्स या भूमिकेसाठी एक गाणारा नट हवा होता.
1: ओके.
0: तर जसं मी आधी सांगितलं की मी शाळेत पासून माझं थोडं गायन सुरू झालं होतं, तर त्यामुळे मला गाणं गायला तितकंच आवडतं. मी शिकलो नाहीये कुठे, मला गाणं गायला आवडतं खूप. तर पुण्यात मी बऱ्यापैकी नाटकांमध्ये काम केलं आहे आणि तिथे मी अशी अभिनयाची शिबिरं पण केली आहे. तर पुण्यात एक रंगकर्मी आहे ज्यांचं नाव आहे प्रदीप वैद्य, त्यांचं तिथे एक द बॉक्स नावाचं खूप छान थिएटर आहे. प्रायोगिक असो किंवा व्यावसायिक नाटकं असो किंवा कुठल्याही पद्धतीचे शोज असो, त्या द बॉक्स या हे जे थिएटर आहे तिथे ते घडत असतात. आणि प्रदीप वैद्य स्वतः हे एक उत्तम रंगकर्मी आहेत, ते लेखक आहेत, तेही उत्तम गातात, डिरेक्टर आहेत आणि बऱ्याच गोष्टी ते करतात. आणि त्याच्याही वर ते सगळ्यात उत्तम प्रकाश योजना करतात नाटकांचं, जे लाईट्स असतात तर कमाल. म्हणजे आपण जी फेमस काही नाटकं बघितली

0: असतील पुण्यातली, तर बऱ्यापैकी त्यांचं प्रकाश योजनेचं काम त्यांचं असतं. त्यात त्यांचं एक नाट्य शिबिर होतं द एक्सप्रेशन लॅब म्हणून पुण्यात, ते मी शिबिर केलं होतं आणि त्यांच्याबरोबर दोन तीन मी कामं केली होती. आता आई कुठे काय करते ची आई जी आहे अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकर, मधुराणी प्रभुलकर आणि प्रदीप वैद्य यांनी सोबत बरंच काम केलेलं आहे. तर जेव्हा अनिशच्या पात्राची रिक्वायरमेंट होती तेव्हा असं होतं की आपण ज्या मालिकेत असतो तर आपल्याला कळतं की हे पात्र येणार आहे नवीन, आणि मग ते आपल्याला विचारत असतात की कुणी आहे का ओळखीचं, म्हणजे आम्ही ऑडिशन्स घेतोच आहेत पण कोणी ओळखीचं असेल तुमच्या या पात्राला फिट होणार, कारण मालिकांमध्ये खूप एक फास्ट काम सुरू असतं, रोजचे एपिसोड काढायचे, ते पात्र लवकर आणायचं, त्यामुळे सगळ्यांचा असा शोध सुरू झाला आणि प्रदीप वैद्य आणि मधुराणी प्रभुलकर यांची ओळख असल्यामुळे तिने त्यांनाही विचारलं की असं कोणी मुलगा आहे का आम्हाला, आणि प्रदीप दादाला हे माहिती होतं की मी गाणं गातो आणि नटही आहे, तर ती भूमिका अशी फिरत चालत माझ्या ओंजळीत येऊन पडली. त्यांचा मला फोन आला की असं असं काम आहे, असं एक पात्र आहे, त्यांना गाणारा मुलगा हवाय, तर तुला फोन येईल, मी तुझा नंबर दिलाय. तर त्यांनी म्हटलं ओके, आणि तेव्हा मला कळलं नाही की ही कुठली मालिका आहे, ते म्हणाले की ही सिरीज आहे. तर मला असं वाटलं की आपण सिरीज म्हटल्यावर आपण वेब सिरीजची का नाही, तर मला अरुंधतीचाच फोन आला, म्हणजे मला मधुराणीचाच फोन आला कारण त्यांनी नंबर शेअर केला होता, आणि तेव्हा मला कळलं की ओ ही मालिका आई कुठे काय करते. आता गमतीचा भाग असे की ही मालिका ऑलरेडी माझ्या घरी घेतल्या जायची आणि येता जाता, कारण ही
1: प्रत्येक घराघरात पोहोचलेली अशी ही मालिका आहे, त्यामुळे
0: आणि बरेच मित्रही माझे त्या मालिकेत काम करत होते, तर येता जाता आई बघत असताना माझं एक दोनदा लक्ष जायचं की अच्छा हो हा आपला मित्र आहे या मालिकेत, ही आपली मैत्रीण आहे या मालिकेत. आणि या फोन नंतर मला असं कळलं की ओके ही मालिका म्हणजे आई कुठे काय करते आहे, आणि ऑलरेडी या मालिकेने धुमाकूळ घातलेला आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट हीच होती की त्यांना गाणारा मुलगा हवाय, तर अरुंधती सोबत म्हणजे सॉरी मधुराणी सोबत माझं बोलणं झालं, मग आमच्या डिरेक्टरचा फोन आला मला, मग एक ऑडिशन त्यांनी माझी ऑडिशन मागितली की ती शूट करून पाठवायची, तर त्यात एक नाट्यगीत गायचं होतं आणि एक मोनोलॉग होता, तर तो शूट करून मी पुढे पाठवला. मग ती माझी ती जी ऑडिशन होती ती आमची प्रोजेक्ट हेड जे आहेत नमिता वर्तक, नमिता नाडकर्णी, त्यांच्याकडे ती गेली आणि तिथून मग त्यांना ते आवडलं आणि तसं माझं प्रोसेसिंग झालं. तर ही एक मोठी प्रक्रिया अनिशची म्हणजे प्रवास असा सुरू झाला, आणि त्यानंतर ऑफकोर्स तिथे गेल्यानंतर ऑलरेडी ही मालिका जी महाराष्ट्रभर सुरू आहे आणि ती माणसं आपल्याला बघायला मिळणं, त्यांच्यासोबत काम करायला मिळणं, सिनियर माणसं सिनियर नट आहेत, इला भाटे सारख्या नट तिथे आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला काम करायला मिळत. हळूहळू ते एपिसोड सुरू झाले. मला एक माझे मित्राचा फीडबॅक हा होता की आम्हाला कुठेही असं वाटत नाहीये की तू आत्ता जॉईन केलेला आहेस, तो मला रुळलेला वाटतोय. तर प्रयत्न तोच होता की असंच वाटावं एका फ्लो मध्ये मग लोकांना आवडलं ते पात्र, त्याचे वेगवेगळे इक्वेशन्स तयार व्हायला लागले आजूबाजूच्या पात्रांसोबत, असा तो एक एकंदरीत प्रवास सुरू झाला.
1: सुमंत आणि अनिश हे किती सारखे किंवा किती वेगळे?
0: आधी सांगितल्याप्रमाणे भूमिकेचा अभ्यास आपण जसा करतो तर त्यात मला अनिश या पात्रामध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या की एक गाणं पण शिकलो नसल्यामुळे एक माझा भाग, आणि अनिश हा एम ए म्युझिक करत होता तर ते एक शिक्षण घेतलेला एक तो मुलगा. आता गाणं ही जी अशी एक कला आहे की ती बऱ्यापैकी आपल्याला आपल्या डिस्टर्बिंग मोमेंट्स मध्ये शांत करणार आहे. आपण मोठ्या मोठ्या गायकांना जेव्हा बघतो आपण तर त्यांचा एक काहीतरी त्यांच्या मनावर परिणाम झालेला असतो त्या कलेचा, तर ते एक इंटरेस्टिंग वाटलं. ते साम्य नाहीये, मी शांत स्वभावाचा असेन किंवा मी थोडा मिक्स स्वभाव आहे माझा, पण ते पात्र तयार करताना मला असं वाटलं की हे दिसावं की या कलेचा काहीतरी परिणाम झालेला आहे. अनिश ही व्यक्तिरेखा म्हणजे केळकर कुटुंबच खरं तर मला एक गोष्ट खूपच चांगली वाटली की इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणारं कुटुंब आहे. असं प्रत्येकदा होत नाही की आई चहा करून आणते आहे किंवा घरात कोणी स्त्री आहे तीच सतत चहा करते आहे. आशुतोष माझा जो काकांचं काम करायचं कधी तो चाचू आम्ही चाचू कॉफी बनवते आहे मग मी करतो आहे. हे इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणं हे किती घरांमध्ये होतं मला माहिती नाही, पण ते एक जे कुटुंब तिथे तयार झालं आणि त्यांची जी इक्वॅलिटी प्रॅक्टिस करण्याची जी पद्धत होती ती एक इंटरेस्टिंग वाटली. आजूबाजूच्या स्त्रियांसोबत त्या मुलाचं वागणं कसं आहे, म्हणजे आपण खूप पुरुषीपणाने वागतो आहे, आपण

0: स्त्रियांबद्दल कसा विचार करतो आहे हेही बऱ्यापैकी इंटरेस्टिंग ते पात्र होत गेलं पुढे. तर या काही समान गोष्टी होत्या ज्यांच्याबद्दल मी खूप आधी विचार करायचो आणि मला असं वाटलं की ही एक चांगली वेळ आहे असं पात्र पोर्ट्रे करायची जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यातून आपण या गोष्टी आणखीन हायलाइट करू शकतो. तर ही काही साम्यस्थळ होती अनिश आणि सुमंत मधली.
1: ओके, अशी कुठली ड्रीम भूमिका आहे का की जी साकारायला आवडेल किंवा असं डोकेत की अशा पद्धतीचा रोल मिळाला तर मी नक्की करेन?
0: मला टू बी ऑनेस्ट हे सगळ्याच नटांचं असतं पण मला खरंच बरीच नाटकं आहेत आणि उत्तम नाटककारांची नाटकं आहेत ज्यांनी इतकी कमाल पात्र तयार केलेली आहेत आणि मला लेखकांच्या बाबतीत कायम हा प्रश्न पडतो या सगळ्या प्रोसेस मधली आवडती व्यक्ती जी असते ती लेखक असते माझ्यासाठी पर्सनली. कारण कुठून ते तयार करतात या भूमिका आणि प्रत्येक पात्रांच्या मनातून जाणं, तर अशी पात्र ज्यात द्वंद्व आहे कॉन्फ्लिक्ट आहे आत की एका बाजूला जसे आपण आयुष्यात असतो आपण असे 100% आपण गोडू गोडू नसतो किंवा 100% आपण पॉझिटिव्ह नसतो, ग्रे एरियाज असतात, काही निगेटिव्हिटी असते आपल्यात, काही भावना असतात ज्या निगेटिव्ह असतात त्या टाईप. तर अशी पात्र ज्यांच्यात द्वंद्व आहे आत द्वंद्व आहे अशा भूमिका करायला आणखीन आवडतील ज्यातून आणखीन कॉम्प्लेक्स आपल्याला चॅलेंज होतील अशा गोष्टी करायला नक्की आवडेल.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय सांगशील?
0: खर तर हा खूप कठीण प्रश्न आहे कारण आता ही सगळी माध्यमं इतक्या वेगाने बदलत आहेत आणि त्यासोबत नवीन माध्यमही तयार होत आहेत. म्हणजे तुला माहित असेल इंस्टाग्राम एज एक आहे प्रकरण किंवा फेसबुक फॉलोअर म्हणजे सोशल मीडिया यावरही बऱ्याच पद्धतीचं कॉन्टेंट क्रिएट होत आहे. त्यासोबतच चित्रपट हे माध्यम आहे, नाटक आहे आणि मालिका. तर हे सगळं जसं मी आधी म्हणालो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सजगतेने आपण जगणं, आपल्या आजूबाजूला ऑब्झर्व करणं काय होत आहे, संवेदनशीलपणे आपण ते प्रोसेस करू शकतो, आपण काय वाचतो आहे, हे हा सगळा ऐवज जेव्हा आपण तयार करतो त्यानंतर आपण हे बघू शकतो की आपल्याला या क्षेत्रात का यायचं आहे. बरीच कारण असू शकतात, काय ग्लॅमर आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, लोक एका पद्धतीने ट्रीट करतात या क्षेत्रातल्या व्यक्तींना. तर आपला वाय जो आहे, कारण जे आहे या क्षेत्रात यायचं, मला ते वाटतं की हे पक्क केलं पाहिजे आपण की आपल्याला काय यावं असं वाटतंय. असू शकतं की मला प्रसिद्धी हवी आहे त्यामुळे मला जावं असं वाटतंय, किंवा खरंच असू शकतं की मला अभिनयाची आवड आहे, मी बरंच साहित्य वाचलेलं आहे आणि मला हे असं आवडतं की हे जेव्हा मी सादर करतोय कोणाचं तर ही सादर करण्यातली मजा आहे ती, ते मला आवडतंय, सादरीकरण मला आवडतं. आणि या क्षेत्रात येणं म्हणजे फक्त अभिनय करणं असं नाही, लेखन असू शकतं, दिग्दर्शन असू शकतं, तांत्रिक बाजू असू शकतात फिल्म मधल्या मालिकेमधल्या नाटकातल्या. तर का यायचं आहे हे नक्की असलं पाहिजे आणि त्यासोबतच खरंच या फील्डमध्ये अस्थिरता खूप आहे, आज काम मिळेल उद्या मिळणार नाही, त्यामुळे याचं नियोजन पण नक्की असलं पाहिजे की तुम्हाला अस्थिरतेसोबत तसं आपण जगतच असतो पण या क्षेत्रातल्या अस्थिरतेसोबत आपण जगू शकतो आहे का, आपलं आर्थिक नियोजन आपण केलेलं आहे का, कारण काहीच सांगता येत नाही कोणाचं काय वर्क होईल उद्या. एखादी व्यक्ती जिचा खूप अभ्यास आहे, सुंदर अभिनय पण आहे शिकून आली तरी कामं मिळत नाहीये किंवा काही पुढे होत नाही, किंवा असं असू शकतं की एखादा रील स्टार आहे जो इंस्टाग्रामवर फेमस आहे आणि त्याला लगेच कुठलं तरी ब्रँड किंवा कुठलं तरी प्रोडक्शन हाऊस त्याला काम. तर ही सगळी अस्थिरता डोक्यात ठेवून यातली आर्थिक बाजू लक्षात घेऊन आता प्रत्येकाचा तसा एक इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे पण हा या क्षेत्राबाबत या गोष्टी लक्षात ठेवून आपण यावं असा एक छोटा सल्ला देण्यात मोठा नाहीये पण एक मित्र म्हणून मला असं सांगेल. पण त्याबरोबर मला हे नक्की वाटतं की पुन्हा मी त्या गोष्टीकडे वळतोय की बऱ्याच लोकांनी खूप सुंदर लिखाण करून ठेवलेले आहेत, काही फिल्म्स तयार केलेली आहेत, काही नाटकं तयार केलेली आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचं एक तंत्र आहे आणि ते शिकावं माणसानी, निदान त्या प्रोसेस मधून जावं, ते वाचावं, ते अनुभवावं आपल्या आत त्याने काय होत आहे, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्यात काय होत आहे. तर डोळसपणे या क्षेत्रात यावं.
1: येस, खूप महत्वाचा आणि अत्यंत छान पद्धतीने तू आपल्याच्या युवा मित्रांना सांगितलेस की हे क्षेत्र निवडताना मुळात कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवून निवडायला पाहिजे. सो मला असं वाटतं की आपला आजचा हा भाग जे कोणी ऐकत असतील आणि त्यांना

0: क्षेत्रात करिअर करायचं असेल त्यांना याचा अगदीच उपयोग होणार आहे. आणि तो वेळात वेळ काढून आलास आणि इतके छान मुलाखत झाली आपली, मस्त गप्पा झाल्या, सो छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर कमिंग.
1: आणि थँक्यू सो मच आकाशवाणी, युवावाणी आणि वेगळ्या वाटा हा जो उपक्रम तुम्ही सुरू करतात हा खरंच स्तुत्य आहे. आणि याच्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला स्पेशली धन्यवाद इथे मला बोलवलं आणि तुम्हाला असं वाटलं की मी जे काम केलंय ते चांगलं आहे, माझी मुलाखत आपण घेऊ शकतो. खरं तर मुलाखत देण्यात मी मोठा नाही असंच मला वाटतं, पण मला खूप मजा आली इथे येऊन तुमच्याशी बोलायला आणि इथली इथली कामाची पद्धत समजून घेताना. सो त्यासाठी मनापासून धन्यवाद.
0: सो मच. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात वेगळ्या वाटा या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो, आताच आपण वेगळ्या वाटा ही मालिका ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादरकर्ते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. मग मित्रांनो, भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

सकाळी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आज या कार्यक्रमात भगवान गर्जे आणि सहकलाकारांनी सादर केलेलं भेदीक

भगवान गर्जे आणि सहकलाकारांनी सादर केलेलं भेदीक आपण ऐकलं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, उद्या संध्याकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात यशवंतराव आनंदराव सूर्यवंशी आणि सहकलाकारांनी गायलेलं भारूड आपण ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या आता सहक्षेपित करत आहोत.

दार आणि विश्वासार हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचे ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेले भिडे यंत्र लोह वस्तु केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98 50 880 701।

श्रोत्यांनो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. माइंड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचे संस्थापक शिराजुद्दीन शेख मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग.

0: व्यवसाय वृद्धीसाठी सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केटिंग यांचा उपयोग कसा करता येऊ शकतो या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं,
1: आता आपला कुठलाही फर्म असू दे, छोटा असू दे किंवा मोठा असू दे, त्याचं सोशल मीडिया कॅम्पेनिंग करणं जरुरीचं झालेलं आहे. आणि मार्केटिंग म्हणजे फक्त पोस्ट करणं असं नाही आहे की आपल्याबद्दल एक प्रोडक्ट आणि सर्व्हिसचं एक पोस्ट बनवलं आणि ते पोस्ट करत गेलो असं नाही आहे. जर चांगलं तुम्हाला सोशल मीडियाचा प्रभाव तुम्हाला उपयुक्त करून घ्यायचा असेल आपल्या कंपनीला किंवा ऑर्गनायझेशनला, तर तुम्हाला चांगले कॉन्टेंट जनरेट करणं खूप गरजेचं आहे. त्याचे चांगले रील्स बनवा, त्याचे चांगले पोस्ट बनवा आणि त्याला कन्सिस्टन्सी ठेवा पोस्ट करण्यासाठी. जर जसं तुमचा कॉन्टेंट खूप चांगला चांगला होत जाईल तसतसे फॉलोअर्स, एंगेजमेंट हे वाढत जातील, कस्टमरचा ट्रस्ट बिल्टअप होणं सुरू होईल. आता कस्टमर अट्रॅक्ट होईल, अट्रॅक्ट झाल्यानंतर तो जो तुमचा ब्रँड आणि प्रमोशन जे तुम्ही करायला लागले ते ब्रँडमध्ये जनरेट होतं आणि ऑटोमॅटिकली तुमचा स्कोप वाढतं, तुमचा सेल्स ऑटोमॅटिकली वाढायला चालू होतं.
2: म्हणजे सतत लोकांसमोर येत राहिलं पाहिजे,
1: खूप गरजेचं आहे. सतत जेव्हा तुम्ही यायला लागला सोशल मीडियावर, कसं असतं आपण एखादी गोष्ट एकदाच बघितल्यानंतर ते प्रभाव पडत नाही, तीच गोष्ट पुन्हा पुन्हा तुम्ही जर बघायला लागला तर नेमकं हे आहे तरी काय असा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये वावरायला चालू होता आणि तेव्हा त्या गोष्टीचा जो प्रमोशनचा जो आहे ना ब्रँड मध्ये कन्वर्ट व्हायला चालू होता.
2: आता फॉलोअर्स असणं आणि व्यवसाय वाढ तर याचं काय रिलेशन आहे?
1: जेव्हा आपण चांगले कॉन्टेंट जनरेट करायला चालू करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या पेजवर एंगेजमेंट वाढायला चालू होते. आता एंगेजमेंट वाढायला चालू झाले की आपल्याला लोक फॉलो करायला चालू करतात, कारण की त्यांना ती कॉन्सेप्ट किंवा ते कॉन्टेंट खूप आवडायला लागतं. तर परत अशा कॉन्टेंट आणि

0: झाले की आपल्याला लोक फॉलो करायला चालू करतात, कारण की त्यांना ती कॉन्सेप्ट किंवा ते कॉन्टेंट खूप आवडायला लागतं. तर परत अशा कॉन्टेंट आणि परत अशाच गोष्टी त्यांना परत बघायला आवडेल, नवीन काहीतरी ते करतील आणि मी बघेन, यासाठी ते फॉलो करायला चालू करतात. आजच्या युगामध्ये, आजच्या काळामध्ये चांगले फॉलोअर म्हणजे जास्त फॉलोअर्स होणं खूप चांगली गोष्ट आहे. पण ते फक्त फॉलोअर्स झालं की आपला व्यवसाय वाढला असा पण नाही आहे. या फॉलोअर्सचा ॲक्च्युअल कन्वर्ट कस्टमरमध्ये करणं पण खूप गरजेचं आहे. फक्त क्वांटिटी वाढून चालत नाही, क्वालिटीसुद्धा देणं खूप गरजेचं आहे. काही पेजेसचे फॉलोअर्स कमी असतात पण इंगेजमेंट जास्त असते आणि कस्टमर कन्वर्ट जास्त असतं, हे पण बघतो आपण. तर फक्त फॉलोअर्स वाढवून फायदा नाही आहे, तर ऍक्च्युअल ते कन्वर्ट बिझनेसमध्ये होणं खूप गरजेचं आहे.
1: डिजिटल मार्केटिंग मध्ये सुद्धा विश्वासार्हता कशी महत्वाची आहे?
0: ट्रस्ट हा खूप महत्वाचा आहे. जेव्हा ट्रस्ट जनरेट होतं तेव्हा ऑटोमॅटिकली बिझनेस जनरेट होणं सुरू होतं. तर तुम्ही जेव्हा डिजिटल मार्केटिंगचं म्हणजे काम चालू केलं आहे तुमच्या ऑर्गनायझेशनचा, तर खूप महत्वाचं आहे की तुम्ही जे पोस्ट करताय किंवा जे बनवा लागलंय किंवा जे दाखवा लागलंय त्यामध्ये ऍक्च्युअल जे तुम्ही देणार आहात तेच तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. कित्येकदा असं होतं की आपण जे दाखवतो आणि ते मुळात देतच नाही, म्हणजे ऑफरच्या स्वरूपात म्हणा, डिस्काउंटच्या स्वरूपात म्हणा, इतर गोष्टी आपण दाखवा लागलोय. पण ऍक्च्युअल कस्टमर आला आणि विचारला किंवा तो सांगा लागलाय, तो मागा लागलाय, मग ते आपण तिथं फेल होता कामा नये. ट्रस्ट एकदा ब्रेक झाला तर परत ट्रस्ट जनरेट करणं हे खूप अवघड गोष्ट होऊन जाते. तर ट्रस्ट बिल्टअप करणं खूप जरुरी आहे, खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला बिझनेस करायचा आहे, जेव्हा सेल वाढवायचा आहे. तर
1: बरेचदा आता चुकीची माहिती किंवा चुकीच्या जाहिराती सुद्धा आपल्याला दिसतात, तर त्या कशा ओळखायच्या किंवा त्या आपण टाळू शकतो का?
0: चुकीची माहिती आणि चुकीचं असं बरंच कॉन्टेंट आहे. आता बरेचसं कसं होतं की अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल रिंगटोन कुणाला तरी फोन केलं तरी सरकार सुद्धा आता सांगायला लागली की अशा चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नका म्हणून. एखादी गोष्ट भरपूर चांगली व्हायला लागली तर तिथं असे फेक लोक पण भरपूर येत असतात. तर अशा गोष्टीला वेळेवरच जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपण सुद्धा एखादी गोष्ट पब्लिश करतोय तर त्या पब्लिश करत असताना तुम्ही कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे की जे मी पोस्ट करायला लागलोय ते खरंच चांगलं आहे का. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ते इनलिगल असतात आणि आपण ते पोस्ट सहज करायला सुरू करतो, कित्येकदा आपण त्यामध्ये अडकतो सुद्धा. तर आपण जे पोस्ट करतोय आपल्या प्लॅटफॉर्मवर, इवन दो ते पर्सनल पोस्ट सुद्धा असू दे, आपण कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे की आपण जे पोस्ट करायला लागलोय ते योग्य आहे का अयोग्य आहे.
1: डिजिटल युगातील करिअर, व्यवसायाच्या संधी या विषयावर आपण विविध महाविद्यालयांमध्ये व्याख्यानही देता, तर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आज कुठली कौशल्य सगळ्यात जास्त महत्वाची आहेत असं वाटतं?
0: खरं म्हणजे मी जे माइंड आय टी सर्व्हिसेस ही कंपनी स्टार्ट केली तर हे चालू करत असताना सायमल्टेनियसली मी ऍज अ प्रोफेसर म्हणून काम करायचो इंजिनिअरिंग कॉलेजवर. तर मला या विद्यार्थ्यांबद्दल जे आहे ना खूप, म्हणजे एक स्टुडंटची मेंटॅलिटी काय आहे आणि आत्ताची जनरेशन जे जेनझी जनरेशन आहे ना त्यांचे विचार कसे वावरतात त्यांच्या डोक्यामध्ये त्याचा थोडासा मला अभ्यास आहे. तर आत्ताचं जो टेक्निकल एज्युकेशन आहे त्याच्याबरोबर जे आहे ना स्टुडंटमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग पण येणं खूप गरजेचं आहे. आता मी लेक्चर द्यायला जातो तर हेच मला दिसून येतं की मी क्वेश्चन केल्यानंतर त्यांना थोडंसं आन्सर देण्यासाठी ते कॉन्फिडन्स नाही आहे, किंवा जे टेक्निकल गोष्टी त्यांच्याकडं आहेत पण प्रॉब्लेम सॉल्विंग त्यांचा तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे. तर या गोष्टीकडे थोडंसं कल असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की इंजिनिअरिंग कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत यांचं कम्युनिकेशन स्किल आणि जास्त वाढवणं खूप गरजेचं आहे. तर एक्स्ट्रा करिक्युलममध्ये जरा जास्त वाव देणं स्वतःला गरजेचं आहे. प्रोग्रॅमिंगच्या टेक्निकल नॉलेजमध्ये त्यांनी जास्त वाढवणं गरजेचं आहे. आता खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, क्लाउड कॉम्प्युटिंग आहे, AI आहे, यामध्ये थोडंसं आणि त्यांनी रस घेणं खूप गरजेचं आहे. मी जेव्हा जातो ना तर मी जॉबला त्यांना कन्सिडर करतच नाही, मी त्यांना इन्स्पिरेशन देतो की बाबा तुम्ही स्वतः उद्योजक होऊ शकता. तुम्ही स्वतः उद्योजक झाला की तुम्ही दुसऱ्यांना जॉब देऊ शकता. तर उद्योजक होण्यासाठी थोडंसं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स, विल पॉवर, तुमचे स्किल, हे सगळ्या गोष्टी आहेत. एंटरप्रेन्युअरशिपवर मी लेक्चर देतो, डिजिटल मार्केटिंगवर लेक्चर देतो, वेब टेक्नॉलॉजीवर मी लेक्चर देतो. इंटर्नशिप म्हणून एक सिलेबसमध्ये त्यांनी एक ॲड केलेला आहे, ते खूप चांगला ते कॉन्सेप्ट आहे. मग ते MSBT डिप्लोमाचा असू दे किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी असू दे किंवा ऑटोनॉमस कॉलेज असू दे, त्यांनी इंटर्नशिप एक ॲड केलेला आहे. त्या इंटर्नशिपच्या माध्यमातून सुद्धा स्टुडंट काय करतात की एक महिन्यासाठी, तीन महिन्यासाठी, सहा महिन्यासाठी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन

0: ते इंडस्ट्रीचा कल्चर अडॉप्ट करण्यासाठी ते जातात. इंटेन्शन एवढंच असतं की तुम्ही जे शिका लागलाय, जे तुम्ही घडा लागलाय, जे तुम्हाला सिलेबस आहे त्यातून तुम्हाला रेव्हेन्यूज मिळणार. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकता, तुम्ही सुद्धा त्या पोझिशनला बसून काम करू शकता, ॲज अ एम्प्लॉई म्हणून, ॲज अ टीम मेंबर किंवा टीम लीडर म्हणून काम करू शकता. स्टुडंटच्या डोक्यामध्ये पण एक प्रकारचं टेन्शन असतं की माझ्या येणाऱ्या करिअरमध्ये मी काय करेन, क्वेश्चन असतो ना आता, कारण एज्युकेशन पण आज कॉस्टली झालेलं आहे. तर आपल्यावर इतका पैसा खर्च व्हायला लागले, घरचे लोक खर्च करायला लागले, त्याचा रिटर्न कधी मी देणार, असा त्याचा डोक्यामध्ये क्वेश्चन असतो. तुमच्याकडे स्किल आहे, तुम्ही स्वतः काहीतरी करू शकता, आणि 100% तुम्ही तुमच्या घरासाठी, तुमच्या समाजासाठी, तुमच्या पूर्ण आपल्या कंट्रीसाठी काहीतरी करू शकता, याचा जेव्हा कॉन्फिडन्स स्टुडंटला यायला लागतं ना, तर 100% स्टुडंट तो मोटिवेट होतो, तो कॉन्फिडंट बिल्टअप करतो आणि स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो.
1: पण AI मुळे रोजगाराच्या संधी वाढू शकतील, काय आहे निरीक्षण एकूण?
0: निरीक्षण असंच आहे की आपण जितकं पुढे चाललेलो आहे, आपल्याला असंच वाटतं की आणि टेक्नॉलॉजी वाढली, रोजगार गेलं असं वाटतं. खरं म्हणजे जेवढं आपण डेव्हलप व्हायला लागलोय तेवढ्या जास्त रोजगाराच्या संधी अवेलेबल व्हायला लागलेत. तर AI काय करतं, AI हे टूलच्या माध्यमातून भरपूर इन्फॉर्मेशन देतं, पण करत असताना प्रॅक्टिकली तिथं ह्युमन लागतंच ना, ह्युमन रिसोर्स असल्याशिवाय ते होणं अशक्य आहे. AI तर इतक्या म्हणजे जॉब अपॉर्च्युनिटी आणून ठेवलेला आहे, तर रोजगार याच्यामुळे थांबणार नाही, वाढतच जाणार आहेत.
1: ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या संधी आहेत यामध्ये रोजगाराच्या?
0: आता मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय डिजिटलच्या, तर मी तर ग्रामीण आणि शहरी हा माझ्याकडे माध्यमच नाही, कारण की काय झालंय की तुमच्याकडे जो स्किल आहे तर तुम्ही ग्रामीण असू दे किंवा शहरी असू दे, तर तुम्हाला वाव 100% आहे. आधीसारखं आता ग्रामीण पण राहिलेलं नाही आहे, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, इंटरनेट सगळीकडे पोहोचलेलं आहे, इन्फॉर्मेशन सगळ्याकडे आहे, सगळेजण स्मार्ट झालेले आहेत. तर भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत जे घरी बसून सुद्धा करू शकतात, डिजिटल मार्केटिंग सारखं काम करू शकतात, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सारखं काम करू शकतात, इवन दो फ्रीलान्सिंग्स या भरपूर अशा काम आहेत ते घरी बसून सुद्धा करू शकतात. तर स्किल असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: डिजिटल क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय जे करू इच्छितात तर त्यांना काय सांगू इच्छिता आपण?
0: म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आणि कुठलाही उद्योग करण्यासाठी मी तर सांगेन की त्यांनी स्मॉल स्टार्ट करावा, पण स्टार्ट करावा जरूर, कारण की जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते समजत नाही ऍक्च्युअल काय आहे. मी सुद्धा मी नोकरी करत होतो आणि नंतर जेव्हा उद्योजक बनण्याचा विचार केला, भक्कम विचार केला, कारण की हे एकदा तुम्ही जेव्हा एंट्री केला तर एका दिवसाचे किंवा 8 दिवसाचं, 1 महिन्याचं, 1 वर्षाचं काम नाही आहे. तुम्हाला सातत्य असणं खूप गरजेचं आहे, कन्सिस्टन्सी डेडिकेशन असणं खूप गरजेचं आहे. जे तुम्ही करायला लागलाय ते मनापासून करा, सोसायटीला काहीतरी देण्यासारखं करा, कस्टमरला काय हवं आहे त्याच्या प्रॉब्लेम तुम्ही फाइंड आउट करा, त्याच्यावर सोल्युशन द्या, कस्टमरला सॅटिस्फॅक्शन करा. या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा करायला लागता ऑटोमॅटिकली तुमचा ब्रँड मार्केटमध्ये जनरेट व्हायला सुरुवात होते.
1: एखादा स्टार्टअप सुरू करत असताना काय आव्हानं येतात समोर, काय अडचणी येतात?
0: एखादा स्टार्टअप सुरुवातीपासून स्टार्ट करत असताना सगळ्यात महत्वाचं असतं की त्याचं नॉलेज जनरेट करणं, कारण त्या बाबतीत तुम्हाला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे ती फंड जनरेट करणं, म्हणजे फंड असणं पण खूप गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टी तुम्ही करण्याचं ध्येय म्हणजे एम, मिशन किंवा विजन सेट केलेलं आहात, त्या ध्येयाला तुम्ही साध्य करण्यासाठी चांगली टीम असणं हे एक चॅलेंज आहे. म्हणजे तुमच्यासमोर एक हे असतं की बाबा चांगली जोपर्यंत टीम भेटत नाही, मिळत नाही, करत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला मिशन किंवा विजन आपण प्राप्त करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की स्टार्टअप जेव्हा आपण करतो ना, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कस्टमर मिळत नाही, म्हणजे कारण कॉम्पिटिशन खूप जास्त असतं, कॉम्पिटिशनला थोडं समजणं खूप गरजेचं आहे, आणि आपण आपला विल पॉवर स्ट्रॉंग ठेवणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये जेवढं तुम्ही सातत्य ठेवशील तेवढं चांगलं तुमचा ग्रो 100% होणार.
1: वेबसाईट डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काही काळात अजूनही काही ऍडव्हान्स्ड असं येऊ शकतं?
0: 100% येणार, कारण की आता तर स्टेप बाय स्टेप जे डेव्हलपमेंट व्हायला लागले AIच्या थ्रू, तर खूपच चांगले येणाऱ्या काळामध्ये टूल आपण बघू शकतो. त्यानंतर क्लाउड कॉम्प्युटिंग सारखं जे आहे त्यामध्ये पण भरपूर असे सोल्युशन्स आपण बघू शकतो. त्यानंतर बरेचसे असे मोबाईलचे ऍप्लिकेशन्स आहेत येणाऱ्या काळामध्ये, जी ट्रेंड बदलत जातं आणि ट्रेंडला लोक पसंत पण करतात आणि ते बदलणार सुद्धा.
1: या डिजिटल फील्डमध्ये ज्यांना स्वतःचं करिअर करायचंय किंवा ज्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवायचा आहे तर त्यांना काय सांगायचंय?
0: डिजिटल या युगामध्ये जर स्वतःचं करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. तर मी तर म्हणेन की कीप लर्निंग, कीप बिल्डिंग आणि कीप अडॅप्टिंग.
1: सर, या मार्गदर्शनासाठी सांगली आकाशवाणीकडून

माइंड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचे संस्थापक शिराजुद्दीन शेख यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचा उद्योग जगत कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू, नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508807001।
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

0: हरवलेल्या व्यक्तीसंदर्भातलं निवेदन. अश्विनी संतोष कोळेकर वय वर्ष 23 ही महिला अहिल्यानगर तालुका मिरज जिल्हा सांगली येथून 19 जुलैपासून बेपत्ता आहे. वर्णन असं, रंग गोरा, उंची 5 फूट 2 इंच, अंगानं सडपातळ, चेहरा गोल, केस काळे, अंगात पोपटी रंगाचा सलवार कुर्ता आणि गुलाबी रंगाचं जर्किन घातलेलं आहे. गळ्यात मणिमंगळसूत्र आहे. मराठी भाषा बोलू शकते. या वर्णनाची महिला जर कुठे आढळली तर एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे इथं संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तीसंदर्भातलं निवेदन आपण ऐकलं.
1: रसिक श्रोते, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता. आजचे पाहुणे मध्यमहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

एक निवेदन. 29 ते 31 जुलै दरम्यान राज्यातील विविध भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागात 31 जुलै पर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. मुंबई आणि

मुंबई महानगर प्रदेशात 30 आणि 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये अधिक पावसाची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावं. विशेषतः सखल भाग, नदी नाल्यांचा परिसर, घाट रस्त्यावरून प्रवास करताना अधिक काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनामार्फत केलेलं आहे.

श्रोते हो, यानंतर आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव सांगितले जातील। वृत्तविशेष 7:15, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात 7:30 प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय बाबूराव घाडगे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही प्रसारित करू। एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता। 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या, 8:15 काही गझल आपण ऐकू शकाल। संसद समीक्षा 8:30 सहक्षेपित केली जाईल। 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट कंट्री वाईड हा कार्यक्रम 9:30, 9:45 इन साइट्स हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आम्ही सहक्षेपित करू।

उद्या शुक्रवार दिनांक 31 जुलै 5:50 आमची प्रातःकालीन प्रसारण सभा सुरू होईल. 6:05 गिर्वाणवाणी भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन 6:10 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात शेळी पालन ही संकलित माहिती. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम 6:45 आणि दुपारी 2:05 आपण ऐकू शकाल. यामध्ये पोट विकार याविषयी डॉ सोपान चौगुले यांच्या जयश्री पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4th भाग आम्ही प्रसारित करू. परिसर या कार्यक्रमात दुपारी 2:10 आणि सकाळी 6:45 डॉ जय सामंत यांच्या अमृता खानोलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4th भाग विषय आहे पर्यावरण संवर्धन काळाची गरज. 7:10 प्रादेशिक बातम्या 7:20 एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम रात्री 8 वाजता पुनःप्रसारित केला जाईल.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 7:40 श्वास हेल्थकेअरचा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणी मनातली. सकाळी 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आपण ऐकू शकाल. चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40 लखलख चंदरी या कार्यक्रमात 8:55 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित केलं जाईल. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात पावसाळ्यात आरोग्याची काळजी डॉ विश्वजीत म्हेत्रे यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग आपण ऐकू शकाल. सकाळी 9:30 आजचे पाहुणे या कार्यक्रमात वन्यजीवशास्त्र अभ्यासक आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आम्ही प्रसारित करू.

सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. गांधी वंदना हा कार्यक्रम 10:15. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11 वाजता. 11:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात जुनी आणि नवी कर प्रणाली, निवड आणि आपली जबाबदारी, सीए रेणुका देशपांडे बोरामणीकर यांची मुलाखत, तसंच आजची रेसिपी यामध्ये उपासाची इडली आणि मोहम्मद रफी यांच्या स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1 वाजता हिंदी मधल्या बातम्या. 1:05 गीत बहार. 1:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या. सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40. 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम 1:55. दुपारी 2:30 नाद ब्रह्म या कार्यक्रमात सुन यांचं गायन राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल.

संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, युवणी 5:30, 6 वाजता हिंदीतल्या बातम्या, लोकसंगीताच्या कार्यक्रमात 6:05 यशवंतराव आनंदराव सूर्यवंशी आणि सहकलाकारांनी सादर केलेलं भारूड आम्ही प्रसारित करू, 6:20 संस्कृत मधल्या बातम्या, कार्यक्रमांची रूपरेषा 6:50, संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं आवार माझं शिवार 7:30 सहक्षेपित केला जाईल, रात्री 8:05 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या

8:15 कव्वाली प्रसारित होतील. संसद समीक्षा 8:30, समाचार संध्या 8:45, 9:00 न्यूज ऍट 9 ही बातमीपत्र, 9:15 आपण ऐकाल स्पॉटलाईट हा कार्यक्रम, करंट अफेअर्स रात्री 9:30.

रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन तासाचं प्रसारण आपण ऐकू शकाल. 11 वाजता हिंदीमधल्या बातम्या आणि 11:05 इंग्रजीमधलं बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 6:58 होत आहेत. यानंतर ठीक 7 मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा पीएम सूर्यघर.gov.in वर.
3: हाय

0: आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस. जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड अॅक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत

0: कांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपर फुटीच्या विरोधात जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिली आहे. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांचाही तातडीनं पुन्हा आढावा घ्यावा असंही सरकारनं पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
1: यह विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है. यह किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्र गीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्या के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11 लाख हेक्टर आणि तूर 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थ मुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.
2: एकीकडे ड्रग्ज वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तीने ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची.
0: वयाच्या 21-22 वर्षापासून जर युवा व्यसनांपासून दूर राहिले तर आयुष्यभर त्यापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोणत्याही अनुषाला बळी न पडता युवांनी व्यसनाला ठाम नकार द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला असून यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. परदेशात होणाऱ्या 12 संमेलनांसाठी CSR माध्यमातून 2 कोटी तसंच विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये असा एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपवला. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातले 25 मार्ग बंद आहेत. छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यानं भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून

0: 700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जिल्ह्यात एसडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून शेतकरी सुखावले आहेत. मात्र आज जिल्ह्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेले 2 दिवस होणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरचा रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. हवामान विभागानं जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आजसाठी तर पुणे तसंच नाशिक घाट परिसराला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अकोला, वर्धा, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 आणि 21 सेकंद झाली आहेत. यानंतर बाजार भाव आपण ऐकणार आहात. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त हे बाजार भाव फळं आणि भाजीपाला यांचे आहेत. कांदा किमान 900 ते 2600, बटाटा किमान 1000 ते 1600, मोसंबी 2000 ते 6000, डाळिंब 3000 ते 11000, पेरू 2000 ते 4000, पपई 1500 ते 2500, आंबा तोतापुरी 2000 ते 3000, ड्रॅगन फ्रूट 2000 ते 4000. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त फळं आणि भाजीपाला यांचे बाजारभाव आपण ऐकले. हे प्रति क्विंटल होते. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
2: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, देशभरात विविध परीक्षांमधल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थी आणि युवा वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर लोकसभेनं काल सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. राज्यसभेत यावर चर्चा सुरू आहे. या सुधारित विधेयकात 10 वर्षांपर्यंत कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड, शिवाय जलद तपास आणि विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयांद्वारे वेळेत खटले निकाली काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून या नव्या कायद्याच्या तरतुदीविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, 2024 मध्येही या विषयावर कायदा अस्तित्वात होता, मात्र 2026 सुधारणा विधेयकात शिक्षा आणि अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात आली आहे. या बदलांमागचा कायदेशीर उद्देश आणि त्याचा परिणाम याविषयी विधिज्ञ अॅडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया.
1: या मूळ कायद्याचं प्रयोजन हे सार्वजनिक परीक्षेतील अनुचित प्रकार थांबवणे आणि असे प्रकार करणाऱ्या व्यक्तीला, समूहाला, गटाला अथवा संस्थांना कठोर कारवाई करून परीक्षा यंत्रणेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवणे, ती वाढवणे असा होता. हा कायदा भारतभर लागू आहे. अलीकडेच पेपर फुटीचे काही प्रकार समोर आले आणि अशा प्रकारांमुळे सार्वजनिक परीक्षांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता याविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यावर उपाययोजना म्हणून जो मूळ कायदा या विषयातला आहे त्यावर सुधारणा आणि दुरुस्ती करणे आवश्यक झालं होतं. ही दुरुस्ती करण्यासाठी कालचे विधेयक लोकसभेत संमत करण्यात आले. यातील महत्वाच्या सुधारणा ज्या सुचवल्या त्या अशा आहेत. एक म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना आता या प्रकारच्या खटले चालवण्यासाठी विशेष द्रुतगती न्यायालय स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. दुसरं म्हणजे या न्यायालयांनी या प्रकरणांची रोजच्या रोज सुनावणी घ्यायची आणि 3 महिन्याच्या आत निकाल द्यायचा आहे. तिसरं म्हणजे अशी प्रकरणं तपास यंत्रणांनी 2 महिन्याच्या आत पूर्ण करून त्याचं दोषारोप पत्र दाखल करायचं आहे. त्याच्यापुढे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना या कायद्याखालील प्रकरणं चालवण्यासाठी विशेष अभियोक्ता नेमण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी मूळ कायद्यात जो कारावास आणि दंड याविषयीची प्रयोजन होतं त्यामध्ये आता या सुधारणेने वाढ केली आहे. आता 5 ते 10 वर्षाची शिक्षा आणि 50 लाखापर्यंतचा दंड प्रस्तावित आहे. या प्रकरणातील निकालाविरुद्ध जे अपील होईल ते उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार आहे आणि ते त्यांनी 3

0: महिन्यात निकाली काढायचे अशी तरतूद केली आहे.
1: श्रोते हो, प्रश्नपत्रिका फुटीमागे संघटित रॅकेट, सायबर तंत्रज्ञान आणि संस्थात्मक संगनमत असल्याचं अनेक तपासातून समोर आलं आहे. याकरता नव्या कायद्यातील तरतुदी पुरेशा आहेत का हे ऍडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया.
0: एक नक्की आहे की तपास आणि निकाल या दोन्ही प्रक्रियांसाठी डेडलाईन दिलेली असल्यामुळे जलद न्याय मिळवण्याच्या दृष्टीने या तरतुदी परिणामकारक नक्कीच होऊ शकतील. मात्र त्याचबरोबर अशा डेडलाईन जिथे दिलेत अशा ठिकाणी सुद्धा अशा सर्व लोकांची नियुक्ती होणं, वेगळ्या न्यायालयाची नियुक्ती होणं, वेगळ्या तपासी अंमलदाराची नियुक्ती होणं, या प्रशासकीय कामात अनेक वेळा गडबड होऊ शकते, अनेक वेळा वेळ गेल्याची उदाहरणं आहेत. मला वाटतं त्या दृष्टीने ती अंमलबजावणी अतिशय महत्वाची ठरणार आहे. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये अनेकदा संघटित रॅकेट, तांत्रिक माध्यम किंवा संस्थात्मक संगनमत दिसून येतं हे खरं आहे आणि हेच अलीकडच्या प्रकरणातही सापडलेलं आहे. या नव्या विधेयकामध्ये किंवा ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा दंड, त्याचबरोबर अशा संस्थांना काम करण्यापासून बंदी अशा तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदींमुळे निश्चितच एक प्रकारचा वचक निर्माण होऊ शकतो आणि पारदर्शक परीक्षा राहण्यासाठी जी प्रक्रिया आहे तिला पुष्टी मिळू शकते. मात्र ह्यात एक गोष्ट महत्वाची आहे की विधेयक होणं, या पुढे जाऊन कायदा होणं याहीपेक्षा काय महत्वाचं आहे की त्याची अंमलबजावणी झाली आणि काही दोषींना खूप कठोर शासन झालं हे दिसणं हे जनमानसाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता अस्तित्वात असलेल्या केसेस सुद्धा जर खूप लवकर हाताळून त्याची गुणदोषावर जर शिक्षा झाली तर त्याचा मेसेज, त्याचा एक प्रकारचा प्रभाव हा यावर जास्त पडण्याची शक्यता आहे.
1: श्रोते हो, परीक्षा गैरव्यवहाराबाबत आता झिरो टॉलरन्स धोरण आहे. विविध राज्यांमध्ये आधीपासूनच वेगवेगळे कायदे आहेत, मात्र या राष्ट्रीय कायद्यामुळे काय घडेल हे ऍडव्होकेट अभय आपटे यांनी स्पष्ट केलं.
0: या विधेयकानुसार ज्या सुधारणा मूळ कायद्यात आल्या आहेत त्यातून सरकारने हे दाखवून दिलंय की अशा सार्वजनिक परीक्षेमधल्या गोंधळाबाबत सरकार कोणची हयगय करणार नाही किंवा झिरो टॉलरन्स ही त्यांची याबाबतची धोरण आहे. पण ही घोषणा प्रत्यक्षात येणं खूप महत्वाचं आहे. यासाठी कायदेशीर तरतुदी नक्कीच झाल्यात, पण आता हाही एक मुद्दा पुढे येतो की प्रत्येक राज्य असं म्हणतंय की आमचं काम आमच्या तरतुदीनुसार चालेल. मात्र ही जी सुधारणा आहे त्यामध्ये या करण्यात आलेल्या सुधारणा, प्रस्तावित सुधारणा या गोष्टी पॅन इंडिया म्हणजे भारतभरासाठी लागू पडणार आहेत आणि त्यामुळे जर तुम्ही एकत्र परीक्षा घेताय किंवा कुठलीही सार्वजनिक परीक्षा घेताय तर याबाबत भारतभर एकच नियम लागू व्हायला हवा. याला कारण मग त्यातून पळवाटा शोधणं कोणाला सोपं होणार नाही आणि मग त्यासाठी अशा प्रकारची सुधारणा निश्चित काम करेल आणि भारतभरासाठी पारदर्शक परीक्षा आणि पारदर्शक पद्धत ही अस्तित्वात येईल असं या सुधारणांमुळे वाटतंय. अर्थात यासाठी काही तांत्रिक अडचणी निश्चित येतील. याविषयी काही लोक न्यायालयात, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल करतील आणि या सगळ्यांची मग त्या कायद्याची जी काही गुणात्मक, त्याचं जे काही ऑन मेरिट्स प्रपोजिशन आहे ते लोकांसमोर येईल. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वत्र लागू होणाऱ्या तरतुदी हे एक याचं वैशिष्ट्य आहे आणि मग कुठल्या तरी दोन राज्यांमधले मतभेद, केंद्रामधले आणि राज्यामधले मतभेद हे राहणार नाहीत.
1: श्रोते हो, कोणताही कायदा समाजात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाल्यावरच यशस्वी ठरतो. या नव्या सुधारणा विधेयकामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल का याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं मत जाणून घेऊया.
2: दोन गोष्टी अशा आहेत याच्यातल्या की ज्या वेळेला अशा प्रकारचे गैरप्रकार होता त्यावेळेला त्याचा जो टार्गेट ऑडियन्स असतो, म्हणजे जसं आपल्याकडे तीन परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले आणि मग त्या त्या परीक्षांशी संबंधित जे लोक असतात त्यांना थोडंसं त्यांचं भवितव्य सांगलेलं असतं, त्यामुळे त्यांना थेट त्याचा परिणाम होतो. त्याशिवाय एकूण विद्यार्थी वर्ग म्हणून जे वेगळ्या परीक्षा देतात त्यांचाही मनोबलावर परिणाम होतो. त्यामुळे आत्ता जे बिल आहे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक आहे. म्हणजे काय, तर 2024 साली पण अशा प्रकारचं विधेयक आणलं गेलं होतं आणि त्यानंतर आता 2 वर्षांनी आपल्याला हे आणायची वेळ आली. याचा अर्थ काय, तर 2 वर्षांमध्ये पुन्हा गैरप्रकार झाले, म्हणजे आधी केलेल्या उपाययोजना पुरेशा नव्हत्या म्हणून तर हे बिल आणावं लागलं. पण या बिलामध्ये जे लोक त्याच्यामध्ये सापडतील किंवा जे गुंतलेले असतील त्यांना अतिशय कडक शिक्षेचं प्रावधान आहे. म्हणजे थेट तुरुंगात जातील, त्याच्यानंतर 1 कोटी रुपयाचं म्हणजे दंडात्मक तरतूद वाढवलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे 10 कोटी, 1 कोटी जेल. त्याच्यानंतर दुसरा भाग त्यातला असा आहे की या परीक्षांच्या

0: धर्मामध्ये पारदर्शकता येणं हा पण एक त्यातला विषय आहे. जसं हे कडक उपाय जे आहेत, म्हणजे बिल जे आणलेलं आहे किंवा विधेयक जे आहे, त्याच्यामुळे काय होतं तर सगळ्या देशाचं लक्ष लागण्याचं कारण असं की जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्यामुळे अख्ख्या देशाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. अगदी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही झालाय. त्यामुळे आता देशाचं लक्ष त्याच्याकडे लागल्यानंतर ज्यावेळेला या सगळ्या बातम्या कालपासून येत आहेत प्रसारमाध्यमातून आणि एकूणच सर्व वृत्तपत्रातनं टीव्ही चॅनेल्सवरनं, त्यामुळे त्या परीक्षेशी संबंधित सगळ्याच लोकांना, कारण असं आहे की ते संसदेत ज्यावेळेला विधेयक मंजूर होतं त्यावेळेला तो देशाचा कायदा होणार आहे आणि आता तो कायदा इतका कडक होणार आहे की त्या कायद्यामुळे अशा प्रकारचा गैरप्रकार कोणी केला, म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यातले घटक की क्लासेस चालवणारे लोक असतील किंवा त्या यंत्रणेतलेच काही लोक असतील किंवा काही त्यातले वेस्टेड इंटरेस्ट असलेले दलाल असतील, त्या प्रत्येकाला याची कडक आता जाणीव आहे की आता आपली काही खैर नाही. त्यामुळे जर कडक कायदा केला असेल आता आणि जर तशी धारणा त्या प्रत्येक घटकाच्या मनामध्ये असेल तर विद्यार्थी वर्गाला 100% दिलासा मिळेल. फक्त आपल्या व्यवस्थेवरचा विश्वास इतका उडत चाललाय की वारंवार अशा घटना घडतात म्हणून, म्हणजे होतं कसं की एक परीक्षा म्हणजे नीटची परीक्षा असेल आणि इतर समजा AICTE पूर्वी घ्यायचं तशी इंजिनिअरिंगची परीक्षा असेल ऑर मेडिकलची असेल, त्या वेगवेगळ्या परीक्षा ज्या होतात किंवा अगदी इतर कुठल्याही परीक्षा असतील तर त्या सगळ्या परीक्षांचा लाभार्थी जे आहेत, त्या परीक्षेला बसणारे जे इच्छुक लोक आहेत, महत्वाकांक्षी लोक जे आहेत, त्या परीक्षातून उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत येऊ पाहणारे किंवा वैद्यकीय प्रवेशाला ऍडमिशन घेणारे, अभियांत्रिकीला प्रवेशाला घेणारे किंवा अगदी संरक्षण दलांच्या परीक्षा देणारे सुद्धा असतात काही पातळ्यांवर, तर या सगळ्या समाज घटकांमध्ये आतापर्यंत जो एकूण परीक्षा पद्धती म्हणजे काही खरं नाही किंवा किती ट्रान्सपरंट आहे, कशी होईल, काय होईल, तर आता जी कडक प्रावधान केलंय त्याच्यामुळे त्या सर्वच लोकांना असं निश्चितपणे वाटेल, त्यांना हा दिलासा नक्की मिळेल की आता याच्यामधले गैरप्रकार 100% कमी होतील किंवा कदाचित गैरप्रकार खूपच कमी प्रमाणात होतील किंवा अपवादात्मक होतील आणि झाले तर त्याचा जो परिणाम असेल, फटका बसणारा असेल, तो अतिशय कमी पातळीवरचा असेल. म्हणजे संपूर्ण परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला असं काय होणार नाही, कुठेतरी एखाद्या केंद्रावर काहीतरी झालं वगैरे होईल, म्हणजे त्याचा ओव्हरऑल परीक्षार्थींवर परिणाम होणार नाही असा लोकांना दिलासा नक्की मिळेल असं मला वाटतं आत्ताचा जो कडक कायदा केला त्याच्यामुळे.
1: श्रोते हो, कठोर शिक्षेबरोबरच परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सकडून काय अपेक्षा आहेत याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं विश्लेषण ऐकूया.
0: हे बघा, 2-3 पातळ्यांवर विचार केला पाहिजे. नंदन निलेकणी हे कोण आहेत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामधले ते एक सगळ्यात मोठे म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत असलेलं नाव आहे, म्हणजे ते इन्फोसिसचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आधार कार्ड जे आपण आज वापरतो, म्हणजे आज आधार कार्डच्या मुळे जी काही देशात क्रांती झाली आहे सगळीकडे आधार एकच युनिक नंबर आपल्याला मिळाला माणसाला, तर त्या आधार कार्डच्या सगळ्या मोहिमेमध्ये नंदन निलेकणी होते. परंतु नंदन निलेकणी हे नाव असं आहे की जे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे, त्यांना या सगळ्या टास्क फोर्सच्या गठित केल्या त्याचे प्रमुख पद दिलंय. त्यामुळे अर्थातच तंत्रज्ञानाधारित किंवा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन काहीतरी सोल्युशन येईल हा एक भाग, आणि त्यातनं काय होईल तर ही संपूर्ण परीक्षा आहे ती एकीकडे तंत्रज्ञानावर आधारित अशी केली जाईल की पारदर्शक पद्धतीने होईल आणि त्याच्यामध्ये आता जे परीक्षेत गैरप्रकार झाले म्हणजे पेपर फुटला, आता या नंदन निलेकरांचा टास्क फोर्स तंत्रज्ञानाधारित असं काहीतरी त्या परीक्षेत ऑर्गनायझिंग मध्ये आणेल की जेणेकरून घोटाळा करणं अवघड व्हावं टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने. आणि दुसरं, चुकून कोणी प्रयत्न केला, हिंमत केली तर त्याला पकडलं पटकन जावं, ह्या दोन गोष्टी त्या टास्क फोर्सकडनं होतील की ज्याच्या आधारे परीक्षा घेणं सोपं जाईल आणि कुणी घोटाळा केला तर पकडणं सोपं जाईल.
1: श्रोते हो, सार्वजनिक परीक्षा ही लाखो युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि देशाच्या भविष्यातील गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाशी निगडीत असते, त्यामुळे पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायद्यासोबतच पारदर्शक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित परीक्षा व्यवस्था तितकीच गरजेची आहे. नव्या सुधारित कायद्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 8 श्रावण शके 1948 अर्थात 30 जुलै 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय बाबूराव घाटगे यांच्या महेश इनामदार यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग.
1: आता हे होमिओपॅथी उपचार जे आहेत तुमचे, हे तुम्ही झाडांवर कशा पद्धतीने केले?
2: 1 जानेवारी 2022 ला मला आमच्या बागेतच अटॅक आला होता आणि त्याच्यामध्ये मी कोलॅप्स झालो होतो. मला तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी ऍडमिट केलं, तिथून सांगलीला हलवलं. सांगलीत माझं एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी झाली. त्याच्यानंतर न्युमोनियावर ते दुखणं गेलं होतं आणि त्यातनंही बरं होऊन मग पुन्हा ज्या वेळेला आम्ही हे व्हायला लागलो, माझी शुगर सरासरी 500 पुढं राहायची. सांगलीतले खूप ज्याला डायबेटोलॉजिस्ट म्हणतो आपण, शुगर तज्ज्ञ, त्यांच्याकडं ट्रीटमेंट चालू होती. मग त्यांनी 30-30-30 युनिट इन्शुलिन द्यायचे तरी माझी शुगर खाली येत नव्हती. 3 महिने इन्शुलिनवर ठेवायचे मला, 3 महिने टॅबलेटवर ठेवायचे, फरक पडत नव्हता. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी परत गावी गेलो. एक वर्षभर भारतीय हॉस्पिटलला ॲडमिट होतो त्यावेळेला. गावी गेल्यानंतर तिथं आमचे चुलते प्राचार्य होते त्या आमच्या कॉलेज हायस्कूलच्या तिथले, त्यांच्या मिसेस म्हणजे आमच्या काकी, त्यांना शुगर होती. आणि बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये बिदरचे एक डॉक्टर वीरेंद्रकुमार पाटील जे तिथं उपचार करायचे होमिओपॅथीचं, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मग जे 15 दिवसात मला औषध दिलं, माझी शुगर साहेब 300 खाली आली. आणि पुढच्या महिन्यात मी गेल्यानंतर, पहिल्यांदा 15 दिवसाची गोळ्या की साबुदाण्याची गोळी असली, पुढच्या 15 दिवसांनी मी त्यांच्याकडे गेल्यानंतर मला त्यांनी 1 महिन्याचं औषध दिलं. आणि मला त्यावेळेला तिथं कळलं की हे डॉक्टर बारामती कृषी विज्ञान केंद्रात मिरचीवर असेल, हरभऱ्यावर असेल, गव्हाच्या ह्याच्यावर असेल, ते होमिओपॅथीचं तिथं प्रात्यक्षिक करतायत. मी त्या डॉक्टरना पुन्हा भेटलो. मी म्हणलं डॉक्टर आपण शेतीतल्या ह्याच्यावर पण आपले औषध देत आहे. हो म्हणले. म्हणलं सर माझी आंब्याची बाग आहे, 2022 साली 7000 झाडं होती. मग ते म्हणले किती आहेत आंब्याची बाग तुमची? मी म्हणलं 7000. एवढी बाग आहे? हो म्हणलं. ठीक आहे म्हणले, पुढच्या वेळेला येताना मी होमिओपॅथीचं औषध घेऊन येतो. आणि मला मग त्याने आमच्या टोलनाक्यावर रात्री 10:30 नोव्हेंबरच्या कडाक्याच्या थंडीत रात्री ते औषध दिलं. 3 कॅन दिले होते, 2-2 लिटरचे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशी नावं त्याच्यावर होती. होमिओपॅथीचं औषधाचं टेक्निकल आपण नाही, शेतकरी आपण आहे. ती औषधं त्यांनी मला सांगितलं की पहिला जो 1 नंबर आहे त्याचा स्प्रे घेतला की 5 दिवसानं 2 नंबर घ्यायचं, पुन्हा 5 दिवसानं 3 नंबर. आणि त्या पद्धतीनं मी केलं. 15 दिवसामध्ये माझीच बाग मला ओळखत नव्हती अशा पद्धतीचा फरक पडला. माझ्या शुगरमध्ये त्यावेळेला 200 शुगर आली म्हणजे 1.5 महिन्यामध्ये. आज ही माझी शुगर 200 आसपास राहते. म्हणजे होमिओपॅथीचा

इतका माझ्या वैयक्तिक स्वतःच्या तब्येतीवरचा इतका चांगला परिणाम झाला. पण झाडामध्ये झाडाची ज्याला आपण म्हणू की त्याचे जे पानामधूनच सूर्यप्रकाशामध्ये अन्न तयार करायची प्रक्रिया ती किमान 10 पटीने वाढली. त्याच्यानंतर पुन्हा मला त्यांनी ड्रीप मधून सोडायची औषधं दिली. त्यावेळेला नोव्हेंबर डिसेंबर हा महिना फ्लॉवरिंगचा असतो आणि मग आपल्याला त्याचं फ्लॉवरिंग इतकं चांगलं झालं, त्याची गळ झाली नाही. ड्रीप मधून सोडल्यानंतर पुन्हा स्प्रे एक घेतला. अशा पद्धतीनं ते सगळं इतकी बाग चांगली आली. त्या वर्षीचा आंबा खूप चांगला आमचा आंबा आला आणि 2023 पहिल्यांदा मी आंबा आमचा मार्केटला घेऊन गेलो. शेतकऱ्यांना पिकवता येतं, विकता येत नाही. मी पहिला प्रयोग तो केला की आपला आंबा आपण विकायचा आणि सोलापुरात 10 दिवसाचा आंबा महोत्सव भरवला. 15 मे ते 25 मे पर्यंत आमचा आंबा महोत्सव होता. त्या आंब्या महोत्सवाचं अनावरण किंवा उद्घाटन त्याचं बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि ते डॉक्टर त्याला आले होते. आणि तिथं ज्या वेळेला ही आमची

0: दुसरा प्रयोग तो केला की आपला आंबा आपण विकायचा आणि सोलापुरात 10 दिवसाचा आंबा महोत्सव भरवला. 15 मे ते 25 मे पर्यंत आमचा आंबा महोत्सव होता. त्या आंबा महोत्सवाचं अनावरण किंवा उद्घाटन त्याचं बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि ते डॉक्टर त्याला आले होते. आणि तिथं ज्या वेळेला हे आमचे 3 किलोचे 2 किलोचे आंबे त्या वैज्ञानिकांनी बघितलं, शास्त्रज्ञांनी बघितलं केव्हीकेच्या, ते म्हणले हे तुमच्याकडे काय भोपळा आहे का काय कलिंग आहे. मोठा नारळ शहाळ ज्याला आपण म्हणतो तशा आकाराचे ते आंबे होते. त्यांनी कधी बघितलं नव्हतं एवढं. आम्हाला तर काय माहितीच नव्हतं. आम्ही आपला आंबे लागलेत विकायचं म्हटलं. केशर आमच्याकडे 80% केशर आहे, बाकीचे 20% इतर जातीची झाड आहे ते, कारण क्रॉस पॉलिनेशन करण्यासाठी हे सगळं आपण केलेलं आहे तिथं. आणि मग त्यांनी मोबाईलवर त्याचे फोटो काढले, नेटवरनं त्यांनी सर्च केलं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अहो ही व्हरायटी जगात कुठेही नाही, ही व्हरायटी तुमच्याकडे तयार झालेली आहे. आणि मग त्यावेळेला मी म्हटलं की जर आमची ही व्हरायटी असेल तर जर तुमच्या ऑफिसला विचारा बारामतीला, ते जर परवानगी देत असतील तर त्याचं नामकरण आपण इथंच करू. आणि त्या दिवशी साहेब 15 मे 2023 त्या आंब्याचं नाव शरद आंबा ठेवलं आपण. आणि दुसरा आंबा मग म्हटलं आमच्या गावचे संत आहेत सावता महाराज, त्यांचं नाव आपण त्या आंब्याला सावता आंबा दिलेला. ही अशी कहाणी आमची त्या आंब्याची.
1: म्हणजे एकंदरीतच आंबे लागवडीकडे तुम्ही वळलात आणि आंब्यामध्ये संशोधन करायचं या हेतून तुमच्या शरीरावर संशोधन झालं डॉक्टरांचं, पण तुमचं लक्ष तुमच्या आंब्यांच्या शेतीकडे होतं आणि त्यामुळे ह्या आंब्यांचं कुठेतरी संशोधनात्मक आपण पर्याय त्याला शोधला पाहिजे हा हेतू मनात ठेवून तुम्ही हे संशोधन केलं आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळालं. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की विविध प्रकारची विद्यापीठं, कृषी विद्यापीठं वेगवेगळ्या प्रकारची संशोधन करत असतात. त्यांना बऱ्याच ठिकाणी जे काही शेतकरी आपल्या शेतामध्ये प्रयोग करतात ते प्रयोग बघून ते त्या शेतकऱ्यांना पण संधी देतात की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. तशी काही संधी तुम्हाला मिळाल्या का?
0: खूप संधी साहेब. आता त्याच वेळेला 15 मे 2023 ज्या वेळेला आमचं हे आपला माल आम्ही विकायचं हे केलं, त्याच वेळेला आपण एक गोष्ट केली की कर्नाटक ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी रायचूरला आपल्या आंब्याचं सॅम्पल मी घेऊन गेलो तिथं आणि त्या आंब्याचं आपण टेस्ट करून घेतल्यात की आपण आपल्या देशामध्ये 111 प्रकारची औषधं आपण आपल्या शेतीमध्ये वापरतो. तर ही जी युनिव्हर्सिटी आहे त्याची लॅब जी आहे ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी लॅब आहे आणि त्या ठिकाणी आपण ते आंबे 16 तारखेला नेऊन दिले तिथं. 31 मे 2023 रात्री 10 वाजता त्या तिथल्या जे प्रमुख होते त्या विद्यापीठाचे त्यांचा फोन आला की आप घाडगे साहेब बोल रहे होय. म्हटलं अरे भाई आपने तो कमाल किया है, आपका जो आम है वो 111 टेस्ट हुआ है, 111 टेस्ट रेसिड्यू फ्री आया है, कमाल की बात है. हमारी लैब चालू हुए तभी से किसी भी किसान का ये जो इतना 111 टेस्ट हमने किया है किसी का भी टेस्ट रेसिड्यू फ्री आया नहीं. 25, 50, 60, 70 तक लोग जाते लेकिन आपका पूरा का पूरा 100% रेसिड्यू फ्री आया है, हमको आपका बगीचा देखने का है. तर साहेब त्यांचे सगळे कुटुंब घेऊन 3 दिवस आपल्या बागेत आले आणि 2023 त्यांनी आपल्या बागेतली जी आपली नर्सरी आहे त्या नर्सरीतली रोपं त्यांनी 600 रोपं तिकडे घेऊन गेले, त्यांच्या तिथं ते लावलीत. आज तिथं आपल्या बागेतल्या आंब्याच्या रोपांना त्या ठिकाणी फळ आलं, त्यांचं मार्केटिंग सुद्धा यावर्षी खूप चांगल्या पद्धतीनं झालं. ह्याच्यानंतर मग ह्या ज्या आपल्या ह्या व्हरायटीचा मीडियाने दखल घेतली, सोलापूरच्या आंबा महोत्सवाने आम्हाला एका रात्रीत जगभर पोहोचवलं, त्याच्यानंतर मग मीडियाचे सगळे त्या ठिकाणी बागेत आले, सगळीकडे आपल्या मुलाखती घेतल्या गेल्या आणि त्यामुळे ह्या बागेचा प्रसार प्रचार झाला. विद्यापीठाच्या ह्याच्यामध्ये म्हणाल तर मध्य प्रदेशचं डॉक्टर सी व्ही रमण युनिव्हर्सिटीच्या लोक आपल्या बागेत आले. मुंबईला माझे जे 4-5 ठिकाणी सत्कार झाले होते, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने एक सत्कार बॉम्बे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झाला 2024, त्या ठिकाणी तिकडची काही माणसं होती आणि मग त्यांनी आपल्याला त्या विद्यापीठामध्ये

0: बोलवलं, तिथंही आपलं लेक्चर झालं. त्यांनी सुद्धा भविष्यात आपल्याशी टाईप करून पुढंच त्या जे काय आपल्याकडे तंत्रज्ञान आहे ते त्यांच्या विद्यापीठाच्या माध्यमातून मध्य प्रदेशमध्ये करायचं ठरवलेलं आहे. नुकतंच आपण आपल्या आंब्याचं जे आपण म्हणतो ना DNA टेस्ट करणं, एक मराठीत म्हण आहे की झाडाचं मूळ ऋषीचं कुळ विचारायचं नसतं, पण आपण जे काम केलेलं आहे त्याचं आपण ज्या वेळेला आमच्याकडं महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे 24 जूनला 25 मध्ये आले होते त्यावेळेला त्या ह्याच्यामधले विद्यापीठातले सगळे मंडळी आलेले तिथले, मग त्यांनी आमच्याकडचे जे सॅम्पल्स आंब्याचे असतील फांद्यांचे असतील ते आपण त्यांच्याकडे दिले होते त्याचं DNA टेस्ट करण्यासाठी. पण विद्यापीठानं फी जी होती ती जास्त सांगितली होती माझ्याकडं. मी दुष्काळी भागात काम करणारा शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्यासाठी काम करतोय, विद्यापीठाला विनंती पत्र लिहिली, पण त्यांनी जे शासनाचा नियम आहे त्याप्रमाणे तुम्हाला तेवढी फी भरावी लागेल म्हणले होते. आणि मग 2.5 लाखाची फी माझ्याकडनं भरणं शक्य नव्हतं.
1: आपण औपचारिक चर्चा करताना तुम्ही याबद्दल खूप सविस्तरपणानं सांगितलेलं आहे. मला हीच गोष्ट आणखीन सविस्तरपणानं यामध्ये नमूद करायची आहे की पेटंट ज्यावेळी तुम्ही मिळवत होतात या आंब्याच्या बाबतीत, तर एकंदरीत हा सगळा अनुभव कसा असतो? कारण सामान्य शेतकरी आपण असतो, आपल्याला फारशी त्यातली काही माहिती नसते, कुठं जायचं, कुठल्या गाठी भेटी घ्यायच्या, कुठली कागदपत्र जमा करायची, किंबहुना जे काही वैज्ञानिक आपल्याला मार्गदर्शन पाहिजे असतं ते देखील आपल्याला फारसं माहीत नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा जुळवून आणल्या?
0: आता हा एक वेगळा किस्साच आहे त्याचा, की ज्या वेळेला मला दिल्लीमध्ये आमचा जो सोलापूरचा आंबा महोत्सव झाला मीडियानं खूप दखल घेतली, दिल्लीमध्ये मँगो फेस्टिवल होतो दिल्ली सरकारच्या वतीनं, त्याच्यामध्ये मला 2024 बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी एक गृहस्थ मला भेटले की ज्याच्यामध्ये त्यांनी मला सुचवलं होतं की ह्याचं तुम्ही पेटंट घ्या. आता एक शेतकरी आहे मी, ह्याच्याबद्दलचं काही माहिती नव्हतं. मग त्यांनी एका वकिलाची भेट घालून दिली, त्या वकिलांनी माझ्याला फी सांगितली होती 2.5 लाख रुपये. तर दुष्काळी भागातला शेतकरी एवढी फी देऊ शकत नाही ना, ह्याची प्रक्रिया काय तेही आपल्याला माहिती नव्हतं. पण योगायोगानं आमच्या शेतात आमची बाग बघायला मिरजचे काही मंडळी शेतकरी आले होते आणि मग त्यांनीही तो विषय माझ्याजवळ काढला की तुम्ही पेटंट का मिळवत नाही. त्यावेळेला मी त्यांना बोललो होतो की ह्याच्यामध्ये जो काही खर्च आहे तो खूप मोठा आहे आणि तो आपल्याला झेपणार नाही. आणि मग त्यांनी मला सांगितलं होतं की मिरजला एक सर आहेत की जे ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची पेटंट जवळजवळ 50-60 पेटंट स्वतःच्या प्रॉडक्टबद्दल घेतलेली आहेत, ते काही मदत करू शकतील का बघू आपण. आणि मग मी सांगलीत आल्यावर ते मला भेटायला आले आणि मग त्यांनी त्या भिंगणाळी कॉलेजमध्ये जे सर आहेत त्यांना फोन केला आणि मग त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं की त्यात मी मदत करेन. आणि त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी की आपलं अज्ञान जे असतं ते अज्ञान खूप, महात्मा फुलेंनी त्यावेळेला सांगितलं की अज्ञान हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तर त्या सरांनी मला सांगितलं होतं की 14,500 रुपये शासनाची फी आहे, त्याची रिसीट मिळेल आपल्याला आणि 5,000 रुपये खर्च टायपिंगचा वगैरे असतो तेवढाच, बाकी काही नाही त्याला खर्च येतो. आणि 20,000 माझं पहिलं पेटंट त्या सरांनी मिळवून दिलेलं आहे. 2024 पहिलं पेटंट शरद आंब्याचं मिळालं मला, दुसरं पेटंट 2025 सावत आंब्याचं मिळालं, अजून एक तिसरं पेटंट आपण घेतोय, पण त्याच्यामध्ये थोडासा बाकीच्या कामामुळे आमचा थोडा पाठीमागं राहिलेला आहे. तर हे करत असताना शेतकऱ्यांना जी खरं म्हणलं तर ही कृषी विभागाची जबाबदारी आहे, कृषी विद्यापीठांची जबाबदारी आहे, एखादा शेतकरी प्रयोगशील असेल तर त्याला पुढे आणणं, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पर्यंत. दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की जे काही संशोधन चालतं ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतच नाही. विद्यापीठ असतील, कृषी विभाग असेल, तो वेगळ्या कामाच्या ह्याच्यामध्ये गुंतलेला राहतो. आपल्यासारखा एखादा धडपडणारा शेतकरी असेल तर तो इतक्या पकडेपर्यंत पोहोचू शकत नाही. मला ज्या वेळेला विद्यापीठानं ह्या DNA टेस्ट संदर्भात पत्र पाठवली होती, शेवटचं पत्र आल्यानंतर मी ते पत्र घेऊन पवार साहेबांना भेटण्यासाठी ट्रकने मुंबईला गेलो होतो आणि साहेबांशी

दाखवल्यावर त्यांनी कुलगुरूंना फोन केला. कुलगुरू भेटले नव्हते त्या दिवशी. मग सध्याचे कृषी मंत्री जे आहेत दत्ता भरणे, त्यांना फोन केला. मला त्यांच्याकडे त्यांनी पाठवलं आणि मग भरणे सरमामाने ते पत्र विद्यापीठाला दिल्यावर मला 1,12,800 रुपये ती फी भरून मला आज माझ्याकडे ते रिपोर्ट आहेत DNA टेस्ट फिंगरप्रिंटचे आणि ॲनालिसिसचे. ते गेल्या महिन्यातच मला मिळालेच विद्यापीठाकडनं, पण ती फी भरल्याशिवाय ते दिले गेले नव्हते मला. तर आपला शेतकरी जो आहे तो अशा पद्धतीनं पुढे जाऊ शकत नाही ना, कारण त्याच्या ज्या दैनंदिन गरजा असतील, हे जे वातावरणातले बदल आहेत, ह्याच्या पाठीमध्येच तो शेतकरी आहे. पारंपरिक शेतीतनं तो बाहेर पडायला तयार नाही आणि म्हणून आपला शेतकरी अडचणीत आहे. आज जे आपण ह्या बागेवर काम केलेलं आहे, महाराष्ट्रात ज्या आत्महत्या होत आहेत, त्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित आमच्या सावता महाराजांबा बागेतनं जाईल ही खात्री, हा विश्वास आहे. आणि त्यामुळंच हे काम शेतकऱ्यासाठी आहे, कारण ह्याचं जर आपण गणित बघितलं सर, आपण शरद आंबा जो आहे तो 3 किलोचा आंबा आहे, त्याच्यामधली कोय जी आहे ती 200 ग्रामची आहे. प्रक्रिया उद्योगामध्ये ह्याला खूप चांगला रेट मिळतोय. आज ही आपल्याकडं रेसिड्यू फ्रीचं सर्टिफिकेट आहे, विषमुक्त शेतीचा आपला एवढा मोठा प्रयोग आहे, त्यामुळं आमच्या आंब्याला मार्केटमध्ये सरासरी 200 रुपये किलोचा भाव मिळतोय. बाजारात ज्यावेळेला 50 रुपये 70 रुपये आंब्याचा दर असतोय, त्यावेळेला आम्हाला 200 रुपयेच्या दरानं आपला आंबा जातोय. हाच आंबा प्रक्रिया उद्योगात गेलो तर आपण ह्याचं जवळजवळ 1,000 रुपये किलोच्या आसपास त्याचं मूल्यवर्धित, ज्याला म्हणतो व्हॅल्यू ॲडिशनमध्ये हे काम होऊ शकतंय. आज आपण जे हे जे काम उभा केलंय, आमचं शरद आंब्याचं जर विचार करायला गेला तुम्ही, तर 3rd वर्षी आम्हाला 1.5 ते 2 डझन आंबे मिळाले, 4th वर्षी साधारणपणे 70 ते 100 आंबे मिळाले. सरासरी आपण 70 जरी आंबे म्हटलं तर 70 × 2 = 3 किलो म्हटलं तर 210 किलो होत आहेत. 200 किलो जरी आपण एका झाडाला आपलं उत्पन्न म्हटलं, 200 × आम्हाला मार्केटमध्ये 200 रुपये दर मिळतोय, पण आपण 50 रुपये किलोनं जरी म्हटलं तर एका झाडाचे 10,000 रुपये उत्पन्न होत आहे. आम्ही एका एकरात 1200 झाडं लावलीत, पण नवीन शेतकऱ्याला आपण सांगतो की आपण सुरुवातीला 12x5 लागवड करूयात. 12x5 म्हणजे साधारण 700 झाडं एका एकरात बसतात. 10,000 × 700 हा जर विचार केला तर आपण गणित करा किती होत आहे ते. एकराचं उत्पन्न जवळजवळ 70 लाखाच्या आसपास जात आहे. आणि मग जर ह्या पद्धतीनं जर शेतकऱ्यांनी पुढे गेलं, आता आम्ही इनिशियल स्टेजमध्ये आहे, माझ्याकडे 5 मातृवृक्ष आहेत, मी आज 600 रोपाची वेगळा प्लॉट आपण शरद आंब्याचा लावलेला आहे. 3rd वर्षी आता आपल्याला त्याची फळं येतील. आपण कलम करत असताना आमच्यावर काही मर्यादा आहेत आपल्या, त्याच्यासाठी आपल्या भारतामध्ये आंब्यावर टिश्यू कल्चरमध्ये काम करणारे जैन इरिगेशन ग्रुप आहे, त्यांच्याशीही आपली बोलणी झालेली आहे. ती टाईप करायचा चाललेला आहे, आता ते प्राथमिक एक मीटिंग झालेली आहे. त्या जैन इरिगेशनचे जे MD आहेत, अजित जैन म्हणून आहेत, त्यांचे अध्यक्ष आहेत अशोक जैन, दोघं भाऊ आहेत ते, तर त्यांच्यापर्यंत आपण पोचलेलं आहे. एक मीटिंग झालेली आहे, त्यांनी त्यांची सगळी तज्ज्ञ मंडळी आपल्या बागेत पाठवली होती. प्रक्रिये प्रोसेसमध्ये ते सगळं आहे. भविष्यात आपण जर समजा ह्याच्यामध्ये जर टिश्यू कल्चरमध्ये गेलो तर शेतकऱ्यांसाठी कमीत कमी खर्चामधली चांगली रोपं, दर्जेदार रोपं आपल्या शेतकऱ्याला मिळतील. आणि हा जो आंबा आहे हा भविष्यात शेतकऱ्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट असणारा ठरणार आहे, कारण आज शेतकरी जो आहे हा त्याची अवस्था पोतराजाची अवस्था या व्यवस्थेनं केली गेलेली आहे. बळीराजा आपण म्हणतो, आज आमचंही स्वप्न आहे. आज वयाच्या 72व्या वर्षी आम्ही जे काम करतोय ते फक्त आमचा शेतकरी सुद्धा स्वाभिमानानं ताट उभा राहिला पाहिजे. आमच्या शेतकऱ्याच्या दारात गाडी असली पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या मळ्यात स्वतःचा बंगला असला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याची पोरं IAS झाली पाहिजेत, IPS झाली पाहिजेत, का होऊ नयेत आमच्या शेतकऱ्याची पोरं. तर हा एक विचार घेऊन आपण चाललेलो आहे. आणि त्यामुळं जे काही काम करायचं आहे ते आमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यासाठीच आपण काम करायचं.

0: हे धोरण घेऊन आपण गेलेलो आहे. गेल्याच आठवड्यात म्हणजे 20, 21, 22 जूनला आपल्याला देशातली पहिली कृषी युनिव्हर्सिटी ज्याला म्हणू आपण, पुसा युनिव्हर्सिटी त्याला म्हणतात, डॉक्टर राजेंद्र प्रसाद युनिव्हर्सिटी आहे बिहारमध्ये समस्तीपूर जिल्ह्यात, ती पुसा युनिव्हर्सिटी आहे, त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं गेलं होतं. त्याही ठिकाणी आपलं त्या विद्यापीठामध्ये व्याख्यान झालेलं आहे. त्या ठिकाणी आपण आपल्या शरद आंब्याची रोपं घेऊन गेलो होतो आणि 9 मेला जो आपण आंबा आपला हार्वेस्ट केला होता, शरद असेल, सावता असेल, जम्बू केशर असेल, ह्या सगळ्या वाणांचं आपण आंबे तिकडे घेऊन गेलो होतो. 20, 21 जूनला सुद्धा आंबा आहे तसा राहिला होता. त्याची किपिंग क्वालिटी ज्याला आपण म्हणू, साठवण क्षमता ज्याला म्हणू आपण, कारण आपल्याकडचे आंबे जर बघितलं तर आपण बाजारातनं आणलेला आंबा 5व्या दिवशी तिथं देठाजवळ खराब होतो, पण आपण जे काम केलंय ऑर्गॅनिक आणि होमिओपॅथीचं त्यामुळं तो आंबा आहे तसा जवळजवळ 1.5 महिना आहे तसा राहिला. कोकणासारख्या ठिकाणी आज देवगडचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे, तिथलाही शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्याही लोकांनी देवगड तालुका आंबा उत्पादक संघ जो आहे तिथल्या त्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला गेल्या वर्षी आपल्याला बोलवलं होतं, त्यावेळेला जुलै ऑगस्टच्या दरम्यान फ्लावरिंगमध्ये त्यांना अडचणी येत आहेत. त्या भागामध्ये रासायनिकचा अतिवापर होतोय, त्यामुळं मोहोर जळला जातोय, पॉलिनेशन होत नाही आणि मग तिथं मधमाशीमुळं काम होत नाही, मधमाशीच नाही तिथं. तर बऱ्याच अडचणी आज कोकणातल्या शेतकऱ्यांच्या आहेत. 5000 शेतकरी कोकणातले आपल्याकडे येऊन गेलेले आहेत आणि त्यातनं मग आपण जे होमिओपॅथीमध्ये काम करतोय, 4-5 शेतकऱ्यांनी गेली 3-4 वर्षापासून काम करायला सुरुवात केली, त्याही ठिकाणी त्यांना आपल्यासारखंच यश मिळायला लागलंय. माझी कोकणातल्या शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की रासायनिकचा कमीत कमी वापर करून थोडंसं आपण ऑर्गॅनिक किंवा ह्याच्याकडे वळलो तर आपण जगाला पण खूप चांगला आंबा देऊ. जे आज आरोग्याचे प्रश्न आहेत, 80% लोकांना मधुमेह आहे, आज कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्याची कारणं हे शेतात जे आपण रासायनिकचा अतिवापर करतोय ती आहेत. आणि त्यामुळं आरोग्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर ह्याच्यामध्ये सुद्धा शासनानं थोडंसं काम करून हे जर केलं तर भविष्यातला हाही प्रश्न सुटेल हा आशावाद आहे.
1: कोणत्याही शेतकऱ्याला आपण शेतात काम केलं, चांगलं उत्पादन मिळालं, चांगले पैसे मिळाले, एक प्रकारचा आनंद मिळतो. तसंच शासनानं जर आपल्याला काही आणखीन दिलं तर तेव्हाही आनंद दुणगुणत होतो. तसं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळाले या शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, खास करून आंब्याच्या जातींच्या ह्याच्यामध्ये, तर एकंदरीत तो अनुभव कसा होता तुमचा?
0: ज्या वेळेला महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघानं 3 वर्ष मला सलग आंब्यामध्ये काम केल्याबद्दल पुरस्कार दिला आणि मुंबईसारख्या ठिकाणी जे गोदरेज कंपनीचे चेअरमन होते त्यांच्या हस्ते एक पुरस्कार मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर बॉम्बे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जे सायंटिस्ट ह्याच्यावर काम करणार आहेत आंब्यावर त्यांच्या हस्ते पण मिळाला होता. दिल्लीची जे ICAR ची मंडळी होती त्यांना त्यांनी पाचारण केलं होतं, तिथं आपला मोठा सन्मान झाला होता. त्याच्यानंतर प्रगत भारत पुरस्कार अपटन म्हणून व्हाईस म्हणून एक मुंबईमध्ये जी संस्था काम करते त्यांचं मीडियामध्ये खूप मोठं काम आहे, त्यांनी गेल्या वर्षी आपल्याला मुंबईमध्ये सन्मानित केलं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत साहेब आले होते त्या ठिकाणी, आपल्या सिनेसृष्टीतले शिवाजी साटम होते त्या ठिकाणी, खूप मोठी माणसं त्या ठिकाणी होते आणि ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची BSEची जी इमारत आहे त्यांच्या त्या हॉलमध्ये पहिला शेतकरी मी आहे की जो मुंबईमध्ये 2000 लोकांच्या पुढं आपल्याला बोलायला मिळालं, आपली कल्पना त्या ठिकाणी मांडायला मिळाली. त्यामुळं एक शेतकऱ्यांच्यामध्ये जे आज नैराश्य आहे किंवा निगेटिव्ह मानसिकता झालेली आहे, शेती परवडत नाही, पण आम्ही दाव्यानिशी सांगतो की शेती हा खूप चांगला भविष्यात उद्योग म्हणून पुढे येईल, कारण भारताचा आर्थिक कणा हा शेतीवर अवलंबून आहे आणि जर भविष्यात ह्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर असेल किंवा शेतीमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पीक बदल करून म्हणा किंवा मार्केटमध्ये तुम्हाला काय चालतंय किंवा काय विकलं जातंय ते बघून तुम्ही पिकवायचा प्रयत्न केला तर आपला शेतकरी राजा नक्की

0: राजा सुधारेल हा विश्वास।
1: गाडगे सर, आज बोलता बोलता तुम्ही बऱ्याच गोष्टी उलगडत गेलात। तुमचा जीवन प्रवास यातून मला वाटतं तुम्ही उलगडत होतात आणि बोलता बोलता एक अध्यात्माची किनार पण त्याला होती। एक सावतामाणींच्या पंढरीमध्ये आपण जन्मला आणि तो एकंदरीत कुठेतरी अध्यात्माचा वसा तुमच्याकडे होता आणि तो अध्यात्माचा वसा आणि हे वैज्ञानिक दृष्टिकोन या सगळ्यांची सांगड मिळून तुम्ही घातलात आणि ही शेती यशस्वी करून दाखवलीत। आपल्या प्रत्येक दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनी देखील ही शेती अशाच प्रकारे यशस्वी केली पाहिजे। संकटही येतच असतात पण दोन हात करण्याचं सामर्थ्य आपल्याला परमेश्वराने नक्कीच दिलेलं आहे। सामर्थ्याचा आपण कुठेतरी उपयोग करूयात आणि आपली ही शाश्वत शेती टिकवण्याचा प्रयत्न करूयात। आपल्याला भरपूर काही त्या मातीतून मिळतं आणि ही माती आपल्यासाठी वरदान आहे की कुठं आपण विसरता कामा नये। फक्त त्याचे उपकार आणि जे जोपणूस आहे त्याची ते आपण व्यवस्थितपणे केली पाहिजे तरच आपल्याला त्यापासून भरपूर काही मिळू शकतं। गाडगे सर, आज तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच या तुमच्या जीवनपटाविषयी आणि आंब्याच्या या संशोधनाविषयी जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद।
0: धन्यवाद।
1: गाडगे सर, आपण शेती करत असताना आंब्याच्या विविध जातींचं संशोधन केलं, आंब्याच्या विविध जाती जोपासल्यात, त्यापासून फायदा मिळत गेला। शेती करत असताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची इतर झाडं देखील तुमच्या शेतीमध्ये लावली, तर असे किती प्रकारची झाडं आपण लावली आणि त्याच्या वेगवेगळ्या जाती ज्या तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावलेल्या आहेत या मिळवण्यासाठी तुम्ही जी काही धडपड केली ती कशी केली त्याबद्दल जरा थोडीशी माहिती सांगा।
0: एक आहे की ज्या वेळेला आपण आंबा लागवड करतो शेतकरी नवीन, तो फक्त प्रचलित जी जात आपण म्हणतो, कोकणात हापूस आंब्यावर सगळीकडं जास्त भर आहे, तसं म्हणलं तर कोकणामध्ये पायरी आहे, रत्न आहे, सिंधू आहे, हापूस आहे, वेगवेगळ्या जाती आहेत। कोकणातल्या काही ज्या रायवळ जाती आहेत त्या सुद्धा खूप आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चालणारा आंबा केशर आंबा आहे। आणि मग आपल्या बागेचा विचार करत असताना मी काही जाती उत्तर भारतातल्या घेतल्या, विशेषतः लंगडा असेल, दशेरी असेल, मध्य प्रदेशमधला हूर जातीचा आंबा आहे, नीरजहा जातीचा आंबा आहे, त्या आणल्या आपण। कर्नाटकमधले दोन तीन प्रकारचे आंबे आपण घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण तोतापुरी वगैरे म्हणतो। आंध्रातली एक नीलम म्हणून एक जात आहे, ती आपण आणलेली आहे। आपल्या देशामध्ये साधारणपणे जे आता मी आंब्यावरच थोडंसं काम करतोय त्यामुळं ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या ठिकाणी अशा ठिकाणी जातोय तिथं जी माहिती आपल्याला मिळते किंवा आपण जर नेटवर सर्च केलं तर आपल्याकडं 8400 जाती आपल्या भारतामध्ये आहेत असं एकंदरीत दिसतंय। ग्रामीण भागातल्या सुद्धा खूप चांगल्या व्हरायटी आहेत, त्या देशी आंबा ज्याला म्हणू आपण, जसं आपण म्हणतो ना आता आमच्याकडंच, आमच्या गावाकडं ज्या वेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला जांभळ्या आंबा होता, लोध्या आंबा होता, शेपा आंबा होता, गोट्या आंबा होता, हे अशा वेगवेगळ्या जाती प्रजाती जे आता लोक चावत चालले, खोबरे आंबा असेल, साखरे आंबा असेल, आता ह्या प्रजाती जपणं खूप काळाची गरज आहे। कारण एकंदरीत शेतीचा बघण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्याचा बदलत चाललेला आहे। पूर्वी बांधावर कितीतरी झाडं असायची, आज सगळं वाळवंट होत चाललंय शेताचं। त्यामुळं आमची शेतकऱ्यांना विनंती आहे किंवा शासनानं सुद्धा एक धोरण ठेवावं की प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक मुलानं एक जरी आंब्याचं झाड लावलं किंवा प्रत्येक ग्रामपंचायतीनं एका कुटुंबाला एक आंब्याचं झाड लावायला जर सक्ती केली त्याच्याशिवाय त्याला रेशनच द्यायचं नाही तर आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल।
1: या सोबतीला मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे। मगाशी तुम्ही बोलताना सांगितले वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलं, वेगळ्या विद्यापीठात जाऊन मुलाखती घेतल्या, पण भविष्याच्या दृष्टीतून ज्यावेळी तुम्ही ह्या सगळ्यांकडे बघता त्यावेळी तुमची भविष्यातल्या योजना काय आहेत? की तुम्ही मगाशी बोलताना सांगितलेत की प्लांट रजिस्ट्रेशनचा एक तुमच्या डोक्यात असणारा एक वेगळा विषय आहे, तो विषय काय आहे?
0: आज जे आपण हे पेटंट घेतलेले तर ह्याच्यामध्ये आपण ह्या झाडांचे DNA केले, फिंगरप्रिंट्स घेतल्या, अनालिसिस केलं, ह्याच्या पुढचं जे भविष्यात आपल्याला काम करायचं आहे ते ह्याचं जे आहे दिल्लीमध्ये ICR म्हणून एक संस्था आहे, बेंगलोरमध्ये तीच संस्था आहे, ह्यांच्याकडे जर आपण ह्याचं प्लांट रजिस्ट्रेशन केलं तर भविष्यात ह्या

0: वाणाचं नामकरण आपल्याच नावावर होणार आहे आणि त्याची कदाचित रॉयल्टी सुद्धा त्याचा हक्क आपला राहतो. जर हे जगभर पुढे तुम्हाला जर या वाणाचं पुढं शेतकऱ्याचा पसार प्रचार करायचा असेल तर त्या दृष्टीनं पण आपण प्रयत्न करतोय. आज आपण जे जांभळावर सुद्धा काम करतोय, एका आंब्यावर अजून माझं काम चालू आहे, भविष्यात जो आज आपला आंबा 3 किलोचा आहे तो 4 किलोचा कसा होईल त्याच्यावरही आपलं काम चालू आहे. जांभळामध्ये सुद्धा आपण काम करतोय की ज्याला आपण म्हणू की द्राक्षामध्ये सीडलेस द्राक्ष आहेत तसं आम्ही जांभळामध्ये प्रयोगावस्थेत आता आपण आहोत, पण सीडलेस जांभळ तयार करायचा आमचा मानस आहे. त्याच्यासाठी जे काय थोडंसं आता आपल्याला त्यातली जास्त माहिती नाही, पण प्रयत्न आपला आहे भविष्यात त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे जसं आपण आंब्यावर काम केलंय तसं ते कदाचित आमचं एक पेटंट मिळू शकेल, त्याचंही प्लांट रजिस्ट्रेशन आम्ही करू हा विश्वास.
1: भविष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही यातून आपल्या तरुणांना देत आहात आणि तरुणांनी देखील आज मार्केटला जे खपलं जातं किंवा जे विकलं जातं तेच आपल्या शेतामध्ये घेण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून आपल्याला त्यातून चांगला फायदा होईल अशा पद्धतीने जर त्यांनी शेती केली तर नक्कीच शेतीतून त्यांना 2 दिवसच नव्हे तर सबंध जीवनभर त्यांना पुरेल इतकं नक्कीच मिळू शकतं. फक्त त्यांनी त्यासाठी कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे आणि शेतीवर विश्वास ठेवला पाहिजे.
0: मराठीत एक म्हण आहे साहेब की काळी आई जी आहे एक कोपरा पिकला तर तुमचं पान फेडून जाते, ही म्हण प्रचलित आहे, त्याच्याकडे आपला दुर्लक्ष होत आहे. आज हे नवीन जे युग आहे किंवा तरुण पिढी आहे ती जी शेतीपासून दुरावत चालली, महाराष्ट्रातल्या आत्महत्या होत आहेत, त्या सुद्धा आत्महत्या रोखायच्या असतील तर थोडस ह्या वेगळ्या वाटेनं आपल्याला जावंच लागेल. त्याच्यासाठी विद्यापीठ असतील, शासन असतील, ह्या सगळ्यांचा एकत्रित ज्याला म्हणू आपण मिलाप करून सगळ्यांच्या सहकार्यानं ह्याच्यात जर काम केलं तर खूप मोठं काम उभं राहू शकेल हा विश्वास आहे. धन्यवाद.
2: प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय बाबूराव घाडगे यांच्या महेश इनामदार यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला आणि याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर एक गाणे ताजे तवाने.

जान्हवी, प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत निलेश मोहरीर यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू। वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश। आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। जागतिक पातळीवरची सुरक्षाविषयक सद्यस्थिती आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचे उपाय याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली। सध्या जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे सुरक्षा व्यवस्थेवर होणारे परिणाम, त्याचा भारताच्या आयात निर्यात साखळीवर होणारा परिणाम, संघर्षग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची तसंच खलाशांची सुरक्षितता इत्यादी विषयांवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला उपस्थित होते। उपस्थित मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचं सादरीकरण केलं आणि सर्व वस्तूंची आयात विना अडथळा सुरू राहण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती यावेळी दिली। राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे। विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यातल्या तरतुदींची माहिती दिली। विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले। विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला।
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है। ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है। पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है। सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया, इसको कैसा रोकना।
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं। कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं। हे केवळ घटना दुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले।
2: यह विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है। यह किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है। और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्रगीत का भी गायन हो। अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए।
0: या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्य के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला।

लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगण मन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड एक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदातीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिल्ली सरकारनं दिले आहेत. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. पेपरफुटी प्रकरणावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समाज माध्यमावरचा संदेश हटवल्याबद्दल मेटाने खेद व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल मेटाने सरकारला पत्र लिहिलं असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी नवी दिल्लीत आज वार्ताहरांना सांगितलं. मेटाच्या वरिष्ठ नेतृत्वानं समक्ष हजर राहून या घटनेमागची कारणं आणि अशा त्रुटी टाळण्यासाठी उचलली जाणारी पावलं याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं अशा सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणनं पुन्हा एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनं रिव्होल्युशनरी गार्डच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं. यात 3 जण ठार झाले तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या आणि इराकमधून कारवाया करणाऱ्या सशस्त्र गटांवर अमेरिकेनं काल सौदी अरेबियाच्या मदतीनं हल्ले केले होते. यात किमान 26 जण ठार झाले होते. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी इराणची क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती जॉर्डननं दिली तर कुवेतमधल्या एका इमारतीवर इराणनं केलेल्या हल्ल्यात 1 जण ठार झाला आणि इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जपानच्या कुमामोतो भागात मंगळवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 28 वर गेली आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 10,000 जास्त लोक सध्या मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. या भागात येत्या काही दिवसात तापमान 39 सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी आणि बचावकर्मींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काँगोच्या पूर्व भागात इबोला संसर्गानं 1,500 जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात इबोलाच्या बळींमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या मंगळवारपर्यंत इबोलाचे 3,442 रुग्ण आढळले असून 1,521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटकेदरम्यान परिस्थितीबद्दल आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा न मिळण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी ॲलिस जिल एडवर्ड्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. खान यांना माणुसकी दाखवून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्याची मुभा पाकिस्तान सरकारनं द्यावी असं आवाहन एडवर्ड्स यांनी केलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यानं आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2000

0: शिबिरामध्ये झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 टी ट्वेंटी सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत काही गझल. सुरुवातीला मिताली आणि भूपेंदर सिंग यांनी गायलेली गझल.

जगजीत सिंग यांनी गायलेली बशीर बद्र यांची गीतरचना आपण ऐकली. गझल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

वाजता आहेत. आता पावणे नऊ वाजल्यापासून रात्री 11:10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

श्रोतेहो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.